रसिक श्रोते हो नमस्कार सुप्रभात। FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून। आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 22 वैशाख 1948 अर्थातच आज आहे 12 मे 2026। या प्रातप्रसारणात मी मेघा माझे नियंत्रण कक्षातील सहकारी अर्जुन साठे आणि संजय भोयर यांच्यासह आपलं मनःपूर्वक स्वागत करते। प्रसारणाला सुरुवात करूया मंगलध्वनीने।

श्रोते हो, सनईवर आपण ऐकला राग असावरी, कलाकार उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकारी. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर सकाळचे 6 वाजलेत. नमस्कार नाशिक. आनंद घेऊया भक्तिरसाचा, भक्तिधारा या कार्यक्रमात.

श्रोतेहो भक्तीधारा या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत विघ्नविनाशक महागणपतींचं स्मरण करून. सरस्वती नंदन यांची नितांत सुंदर अशी ही भूपाळी सुमन कल्याणपूर यांच्या स्वराज्याला संगीतबद्ध केलंय कमलाकर भागवत यांनी.

रसिको हो, अत्यंत प्रेमपूर्वक भक्तिभावाने आपण महागणपतींना उठवलेला आहे. सरस्वती नंदन यांची ही भूपाळी होती सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात, ज्याला संगीतबद्ध केलं होतं कमलाकर भागवत यांनी. आणि आता संत तुकाराम महाराजांची नितांत सुंदर रचना ऐकूया पंडित शौनक अभिषेकी यांच्या स्वरात, ज्याला संगीतबद्ध केले धनंजय दैठणकर यांनी.

असतं तेव्हा अशा शांत चित्ताने डोळे मिटावे आणि आपल्या आराध्याचं परमेश्वराचं स्मरण करावं, त्याच्याशी एकरूप व्हावं. श्रोते हो, आपण भक्तिधारा हा कार्यक्रम ऐकताय आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची नितांत सुंदर ही रचना आपण ऐकल्यानंतर आता कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांची भक्तिरचना वाणी जयराम यांच्या स्वरात, ज्याला संगीतबद्ध केलंय राम कदम यांनी.

गणपति बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया. रसिक हो भक्तीधारा या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. सकाळचे 6:21 होत आहेत. कार्यक्रमात आता नितांत सुंदर असं आई भवानीचा गोंधळ ऐकणार आहोत. ऐकूया समूह स्वरातील हा गोंधळ.

आई आंबेचा उदो उदो रसिक हो नितांत सुंदर असं हे आपण देवीची ही रचना आपण ऐकली आणि मनोभावे तिचं स्मरणसुद्धा केलेलं आहे. आणि आता मात्र भक्तिधारा या कार्यक्रमाची सांगता आपण करणार आहोत देशवंदनेनं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं हे देशभक्तीपर गीत आहे लता मंगेशकर आणि सहकारी यांच्या स्वरात, ज्याला संगीतबद्ध केलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोते हो भक्तीधारा या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतला आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. श्रोते हो सकाळचे 6:31 झाली आहेत. रसिक हो आजचं हे प्रसारण आपल्यापर्यंत सुनियंत्रित पोहोचण्यासाठी आज नियंत्रण कक्षात आहेत अर्जुन साठे आणि संजय भोयर. तर प्रसारण कक्षेतून आपल्याशी संवाद साधत आहे मी आपली रेडिओ सखी मेघा बुरकुले. जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांची ठळक रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेचच 6:35 ऐसी अक्षरे रसिके, यात ग्रीष्मातील कविता आणि कवितेचं रसग्रहण या मालिकेचा भाग 6, संवादक डॉक्टर अरुण ठोके आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे. सकाळी 6:40 स्वरूप कृषीवाणी, यात उन्हाळी पिकांसाठी आच्छादनाचं महत्व या अतिशय महत्वाच्या माहितीचा पूर्वार्ध आपण ऐकणार आहोत. यात आपल्याशी संवाद साधतील आरती शिरवाडकर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. 6:45 अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी, संवादक मेघा बुरकुले. 6:50 बसवंत गार्डन परिसर, यात अतितीव्र नैसर्गिक आपत्ती या मालिकेचा भाग 3, संवादक भावेश ब्राह्मणकर. आणि त्यानंतर 6:55 वडनेरे सराफ विज्ञान कट्टा, यात भारतीय शास्त्रज्ञांची यशोगाथा या मालिकेचा भाग 5, यात आपल्याशी संवाद साधणार आहेत तृप्ती बक्षी. आणि या दोनही कार्यक्रमांचे सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही अस्मिता मुंबई वाहिनीवरून सहक्षेपित करू. रसिको, आज सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. आणि त्यानंतर 7:55 आणखी एक प्रायोजित कार्यक्रम रक्तगाथा, दरम्यान एका भावगीताचा आनंदसुद्धा आपण घेणार आहोत. आज सकाळी 8:15 गीतधारा आणि 8:30 म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमांमध्ये आपण मराठी संगीताचा आनंद घेऊ शकाल. तर 9 ते 10 विविध भारतीचे विविध रंगी कार्यक्रम. सकाळी 10 प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था, 10:05 गीत भारती हा मराठी मिश्र संगीताचा कार्यक्रम. आणि त्यानंतर 10:30 प्रायोजित कार्यक्रम NCERT उमंग आपण ऐकू शकाल. सकाळी 11 रात्री 11 पुन्हा एकदा आपण आनंद घेऊ शकाल विविध भारतीच्या विविध रंगी कार्यक्रमांचा. दरम्यान दुपारी 12 वनिता मंडळ, संध्याकाळी 5:30 युवावाणी आणि संध्याकाळी 7:15 वृत्त विशेष अस्मिता मुंबई वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. आज संध्याकाळी 7:30 आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी विशेष कार्यक्रम किसान वाणी, यात रोजच्या सदरांबरोबर हॅलो किसानवाणीमध्ये माती आणि पाणी परीक्षणाचं महत्व या विषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे तज्ज्ञ प्राध्यापक विजय शिंदे. याचं निवेदन आणि सूत्रसंचालन केलंय यामिनी भाकरे यांनी. तर किसानवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे. तेव्हा जरूर ऐका आज संध्याकाळी 7:30 किसानवाणी. ही होती आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांची ठळक रूपरेषा. याचबरोबर सगळी जिल्हा, प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही रोजच्याच वेळेत सहक्षेपित करू.

आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲप्लिकेशनवर सकाळचे 6:35 होत आहेत. आता ऐसी अक्षरे रसिके, यात ग्रीष्मातील कविता आणि कवितेचं रसग्रहण या मालिकेचा भाग 6, संवादक डॉक्टर अरुण ठोके. या कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे.

0: नमस्कार श्रोते हो. ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांच्या ऋतुराजाची चाहूल या कवितेने आज आपण ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमाच्या 6व्या भागाची सुरुवात करणार आहोत. इंदिरा संत यांनी ज्या कविता लिहिल्या आहेत त्यात स्त्रीजीवनाची, मानवी भाव भावनांची अतिशय तरल अशी अभिव्यक्ती त्यांच्या कवितांतून झालेली आहेत. एक प्रकारची कोवळिकता, निरागसता, संवेदनशीलता हे जे भाव आहेत हे त्यांच्या कवितेच्या मूलस्थानी असतात असं आपल्या लक्षात येईल. कविता अशी आहे, आला शिशिर संपत पानं गळती सरली, आला शिशिर संपत पानं गळती सरली, ऋतुराजाची चाहूल झाडा वेलींना लागली, देव चाफा हा पहाना अंगोपांगी बहरला, देव चाफा हा पहाना अंगोपांगी बहरला, मोगराही कोवळ्याशा पाने सजाया लागला, कुहू गाऊन कोकिळा करी वसंत स्वागत, तिलाही मी विनविते शिकवना मला गीत, डोळे खिळविती माझे जास्वंदीची लाल फुले, डोळे खिळविती माझे जास्वंदीची लाल फुले, बहाव्याने येथे तेथे सोन तोरण बांधिले, बहाव्याने येथे तेथे सोन तोरण बांधिले. इंदिरा संतांची ही जी छोटीशी कविता आहे या कवितेचं आशय सौंदर्य कशात आहे तर श्रुते हो, या कवितेमध्ये निसर्ग आणि मानवी मन यांचा हळुवार नातेसंबंध उलगडून दाखवण्यात आलेला आहे. आणि इंदिरा संत यांचा तर या विषयात हातखंडाच आहे. आज आपण त्यांच्या या कवितेचा जो आस्वाद घेत आहोत त्यातल्या आपल्या शिशिराच्या वृक्षतेकडून वसंताच्या चैतन्याकडे घेऊन जाणारी ही कविता आहे. शिशिराचा निरोप आणि वसंताचे आगमन हा या कवितेतला एक मुख्य आशय म्हणून आपल्याला सांगता येईल. श्रोते हो, निसर्ग चक्र हे कधीच थांबत नाही. शिशिर येतो तेव्हा तो झाडांची पानं गळवून एक प्रकारची शांतता आणि वृक्षता पसरवतो. पण ही शांतता म्हणजे नव्या सृजनाची नांदी असते. हा, इंदिराबाई कवितेच्या सुरुवातीलाच म्हणतात, आला शिशिर संपत पानं गळती सरली, ऋतुराजाची चाहूल झाडा वेलींना लागली. किती साधे आणि प्रभावी शब्द आहेत. पानगळती संपली आहे आणि आता निसर्गाच्या मनात ऋतुराज वसंताचे वेद लागले आहेत. हे वेद केवळ कवीलाच नाही तर प्रत्यक्ष झाड वेलींनाही लागले आहेत असे ते सूचकपणे सांगतात. सृष्टीच्या शृंगाराचं किती सुंदर हे वर्णन आहे. वसंत येणार म्हटल्यावर सृष्टी कशी गप्प बसेल बरं, ती आपला शृंगार करू लागते. पुढच्या ओळीत इंदिराताई म्हणतात, देव चाफा हा पहाना अंगोपांगी बहरला, देव चाफा हा पहाना अंगोपांगी बहरला, मोगराही कोवळ्याशा पाने सजाया लागला. इथे अंगोपांगी बहरलेला देव चाफा आणि कोवळ्या पानांनी नटणारा मोगरा डोळ्यांसमोर उभा राहतो. जणू एखादी नववधू लग्नासाठी तयार होत असावी तसा हा निसर्गाचा सोहळा आहे. मोगऱ्याची ती कोवळी लुसलुशीत पानं म्हणजे वसंताने निसर्गाला दिलेली एक भेटच आहे. कोकिळेचे जे काही स्वर आहेत त्याचा आणि मानवी मनाचा खूप जवळचा संबंध आहे आणि तो आवाज कानी पडल्यावर इंदिराबाई म्हणतात, कुहू गाऊन कोकिळा करी वसंत स्वागत, मलाही मी विनविते शिकवना मला गीत. इथे कवयित्रीची संवेदनशीलता प्रत्ययाला येते. कोकिळा वसंताचं स्वागत करत आहे पण कवयित्रीला केवळ ऐकून समाधान वाटत नाही, त्यांनाही त्या निसर्गाच्या गाण्यात सामील व्हायचं आहे. शिकवना मला गीत या ओळीतून निसर्गाशी तादात्म्य पावण्याची, एकरूप होण्याची, मानवी मनाची ओढ दिसून येते. आणि जास्वंदीचा गडद लाल रंग जो डोळ्यांना सुखावणारा आहे या सगळ्यात सुंदर प्रतिमा म्हणजे बहाव्याचे सोन तोरण. उन्हाळ्यात पिवळ्या धमक फुलांनी लदबदलेला बहावा आपण सर्वांनी पाहिलाच असेल पण त्याला सोन तोरण म्हणणं ही तरी इंदिरा संतांची खास कल्पकता. जणू वसंताच्या स्वागतासाठी निसर्गाने ठिकठिकाणी सोन्याची तोरणच लावली आहेत असा भास या वर्णनातून आपल्याला होतो. ऋतुराजाची चाहूल ही कविता केवळ निसर्ग वर्णन नाही तर ती आशेची, आनंदाची कविता आहे. कठीण काळ म्हणजे शिशिर संपल्यानंतर मांगल्याचा काळ म्हणजे वसंत नक्कीच येतो हा सकारात्मक संदेश ही कविता देऊन जाते. रंगांचा, नादांचा आणि सुगंधाचा हा मिलाप रसिक मनात साठवून ठेवावा असाच आहे. अशा बहरलेल्या निसर्गाचा अनुभव घेत आपण आपल्या आयुष्याच्या वसंताची वाट पाहूया. धन्यवाद.
1: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण ऐकला. या कार्यक्रमाचे सादर करते होते कृष्णा शिंदे. सकाळचे 6:40 होत आहेत. स्वरूप कृषी आणि काही क्षणातच.
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा।
3: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
2: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर।
3: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
2: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाइन आणि होंडा ऍक्टिवा।
3: यासाठी तुमची वाट बघतोय
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा।
3: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक।
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वरूप ऍग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक। 37 तोच विश्वास।
1: मंडळी नमस्कार, स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत। मंडळी, आजच्या कृषीवाणीमध्ये उन्हाळी पिकांसाठी आच्छादनाचं महत्व या अतिशय महत्वाच्या माहितीचा पूर्वार्ध आपण ऐकणार आहोत। संवादक आरती शिरवाडकर।
5: मंडळी नमस्कार, कृषीवाणीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या कृषीवाणीमध्ये आपण जाणून घेणार आहोत उन्हाळी पिकांसाठी आच्छादनाचं महत्त्व। उन्हाळी पिकांच्या वाढीवर वाढत्या तापमानाचा आणि कमी आर्द्रतेचा प्रतिकूल परिणाम होत असतो। जेव्हा सूर्यप्रकाश थेट जमिनीच्या पृष्ठभागावर पडतो तेव्हा मातीच्या कणांमधलं पाणी वाफेच्या रूपात हवेत विलीन होतं। या प्रक्रियेला बाष्पीभवन म्हणतात। आच्छादनामुळे जमीन आणि वातावरण यांच्यामध्ये एक भौतिक अडथळा निर्माण होतो जो बाष्पीभवनाचा वेग 70-80% कमी करू शकतो। आच्छादनामुळे केवळ पाण्याचं संरक्षण होतं असं नाही तर पिकांच्या भोवती सूक्ष्म वातावरण तयार होतं। हे सूक्ष्म वातावरण प्रकाश संश्लेषण प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी, मुळांच्या क्षेत्रातलं तापमान स्थिर करण्यासाठी याची मोठी मदत होत असते। जमिनीत ओलावा टिकून राहिल्यामुळे पिकांना पाण्याचा ताण बसत नाही। हे आच्छादनाचे थोडक्यात फायदे। आच्छादनाचे प्रकार जे आहेत ते असे: शेतीतील काडी कचरा, पिकांचे अवशेष जसं की सोयाबीनचे काड, ऊसाचं पाचट, गव्हाचा भुसा, वाळलेलं गवत आणि पालापाचोळा यांचा समावेश होतो। सेंद्रिय आच्छादनासाठी साधारणतः 5 टन प्रति हेक्टरी या प्रमाणामध्ये साहित्याचा वापर केला जातो। सेंद्रिय आच्छादनासाठी वापरलेले घटक जमिनीवर पसरवल्यानंतर हळूहळू कुजायला लागतात आणि त्याचं रूपांतर सेंद्रिय खतामध्ये व्हायला लागतं आणि याच्यामुळे जमिनीतलं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जे आहे ते वाढायला लागतं। परिणामी जमिनीचा पोत सुधारतो। सेंद्रिय आच्छादनामुळे जमिनीतलं उपयुक्त जीवाणूंची वाढ होण्यासही मदत होते। सेंद्रिय आच्छादनाबरोबरच प्लास्टिक आच्छादन हाही एक प्रकार। याच्यामध्ये व्यावसायिक भाजीपाला त्याचबरोबर फळबागांसाठी प्लास्टिक किंवा पॉलिथिन आच्छादन अत्यंत प्रभावी ठरतं। ठराविक जाडीच्या प्लास्टिक फिल्मचा वापर इथे केला जातो। प्लास्टिक आच्छादनाचे रंगानुसार वेगवेगळे परिणाम दिसून येतात। काळ्या रंगाचं प्लास्टिक आच्छादन जर आपण वापरलं तर हे सगळ्यात जास्त वापरलं जाणारं आच्छादन आहे। यामध्ये सूर्यप्रकाश पूर्णपणे रोखला जातो, त्याच्यामुळे आच्छादनाखाली तणांची वाढ अजिबात होत नाही। हे जमिनीचं तापमान वाढविण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरल्या जातं। चंदेरी किंवा काळं आच्छादन हे उन्हाळी पिकांसाठी सर्वात उत्तम मानलं जातं। यातला चंदेरी रंग सूर्यप्रकाश परावर्तित करतो ज्याच्यामुळे पिकांभोवतीचं तापमान कमी राहायला मदत होते आणि रसशोषक किडींचा प्रादुर्भावही कमी होतो। पारदर्शक प्लास्टिक याच्या वापरामुळे प्रामुख्याने सॉइल सोलरायझेशन किंवा माती निर्जंतुकीकरण करण्यासाठी केला जातो ज्यामुळे हानिकारक बुरशी किंवा किडींची अंडी नष्ट होतात। जलसंधारण सिंचन कार्यक्षमतेतली वाढ हे आच्छादनाचे प्रकार आहेत। हे आच्छादन भाजीपाला, वेलवर्गीय पिकं, कांदा लागवड, फळबागा यांच्यासाठी केलं जातं। भाजीपाल्यामध्ये टोमॅटो, मिरची, वांगी, उन्हाळी भाजीपाल्यांसाठी 30 मायक्रॉन जाडीचा मल्चिंग पेपर वापरणं फायदेशीर ठरतं। याच्यामुळे जमिनीतील आर्द्रता टिकून राहते आणि फळांची प्रतही सुधारते। मिरची आणि टोमॅटोमध्ये आच्छादनामुळे मर रोगाचं प्रमाण जे आहे कमी झाल्याचं दिसून आलं आहे।
1: श्रोते हो, अतिशय महत्वाची ही अशी माहिती आपण जाणून घेतली आहे आरती शिरवाडकर यांच्याकडून। आणि आता मात्र स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमात आजच्या पुरतं इथेच थांबतोय। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे।

0: स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्वरूप ऍग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड सातपूर नाशिक. विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
1: रसिको स्वरूप कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आणि आता अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी.
2: अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
3: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
1: रसिको हो नमस्कार सुप्रभात. अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी या कार्यक्रमात मी मेघा आपलं मनपूर्वक स्वागत करते. कसे आहात आपण आणि कसं चालू आहे आपलं आयुष्य? आपण सगळे मजेत आनंदात असाल अशी आशा करते. श्रोते हो, निस्सीम निस्वार्थ भावनेने प्रेम भावनेने केलेली एखादी कृती, अतिशय छोटी वाटणारी कृती, ही अनंत काळ प्रेरणादायी ठरते. असंही होतं. द लास्ट पेन ही एक सत्य आणि हृदयस्पर्शी कथा, अर्थात काही जणांना माहीत असूही शकते परंतु नेहमी ऐकावी आणि हीच गोष्ट आपण इतरांना सुद्धा सांगावी. ऐकूया. मदुराई येथील मीनाक्षी मंदिराचं प्रवेशद्वार. पेरियासामी वय वर्ष 60 दररोज सकाळी 6 वाजता ते मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ बसायचे. समोर एक छोटा कपडा अंथरलेला, त्यावर पेन, पेन्सिल्स, खोडरबर, कंपॉज बॉक्स असं सगळं शालेय साहित्य मांडलेलं. फुटपाथवरचं ते एक छोटंसं दुकानच म्हणावं. खरं तर त्या दुकानाचा काही असा खास व्यवसाय नव्हता, पण पेरियासामी यांचा एक नियम होता, कोणी पेन मागितला की ते आधी विचारायचे, बाळा परीक्षा आहे का? हो आजोबा, आज माझा गणिताचा पेपर आहे, गणिताची परीक्षा आहे, पेन नाही आहे माझ्याकडे. ताबडतोब पेरियासामी एक चांगला पेन काढून द्यायचे. हा घे, हा लकी पेन आहे, 100 मार्क्स घेऊन ये. किती पैसे झालेत आजोबा? अरे पैसे नंतर दे, आधी शांततेने परीक्षा देऊन ये बरं, मग मला मार्क्स सांग आणि नंतर पैसे दे. मुलं हसत हसत जायची, पुन्हा कधीच परत यायची नाही. आणि पेरियासामीही कधी विचारत नसे. पेरियासामी यांची बायको थंगम मात्र त्यांना फार रागवत असे. तुम्हाला काही कळतं का हो? तुम्ही असं कसं वागतात? एक पेन 10 रुपयांचा आहे, असे मोफत पेन देत राहिला तर आपण काय खाणार? इथलं भाडं कोण देणार? पेरियासामी एक जुनी डायरी काढायचे, त्यात तारखेनुसार नोंदी होत्या. 12 मार्च 2010 रमेश, गणित परीक्षा पेन बाकी. 5 जून 2011 सुमती, हिंदी परीक्षा पेन बाकी. 18 सप्टेंबर 2013 मुरुगन, 10वीची परीक्षा पेन बाकी. ती डायरी बाकी नोंदींनी भरलेली होती. मोजले तर सुमारे 3000 पेन आणि 30,000 रुपये. पाहिलंस ना थंगम? ते म्हणायचे, हे कर्ज नाही आहे, ही गुंतवणूक आहे, एक दिवस परत येईल. थंगम उसासा टाकायची, तुमची गुंतवणूक धुळीत जाईल, तुम्ही म्हातारे होत चाललाय, आता कोणीही परत येणार नाही. 20 वर्ष गेली. पेरियासामी आता 80 वर्षांचे झाले होते. डोळ्यांची नजरही कमी झाली होती, ऐकायलाही आता त्यांना कमी यायचं. तरीही रोज ते त्याच मदुराईतील मीनाक्षीच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ बसायचे. तोच कपडा, त्यावर पेन, पेन्सिल, खोडरबर, पण आता व्यवसाय मात्र अजिबात नव्हता. मुलं जेल पेन, स्केच पेन, फाउंटन पेन वापरू लागली होती. सगळं ऑनलाईन डिजिटल झालं होतं. एके सकाळी मंदिरासमोर एक कार थांबली. एक सुसज्ज माणूस गाडीतून उतरला, हातात फुलांचा गुच्छ. तो थेट पेरियासामीकडे गेला, त्यांना वाकून नमस्कार केला आणि म्हणाला, आजोबा ओळखलत का मला? पेरियासामीने डोळे किलबिल केलेत, बाळा आता मी म्हातारा झालोय, मला नीट दिसतही नाही रे. आजोबा 18 वर्षांपूर्वी 10वीची परीक्षा, गणिताचा पेपर, त्या दिवशी मी रडत इथे आलो होतो, माझा पेन संपला होता, माझ्याकडे पैसे नव्हते, तुम्ही मला पेन दिला आणि म्हणालात हा लकी पेन आहे, 100

0: मार्क्स घेऊन ये, पैसे मागितले नाही. पेरिया सामींना आठवण झाली. बाळा म्हणजे तू? हो मी मुरुगन आजोबा. त्या पेनने मी परीक्षा दिली, 98 मार्क्स मिळाले, पास झालो, कॉलेजला गेलो. आज मी पेन्ना टेक्नॉलॉजीज नावाची सॉफ्टवेअर कंपनी चालवतो. माझं आयुष्य तुमच्या पेनापासून सुरू झालं होतं. थंगम तिथेच उभी होती, ती सगळं ऐकत होती. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. मुरुगनने एक लिफाफा काढला. आजोबा, त्या दिवशीचे तुमचे 10 रुपये आज व्याजासकट परत करतोय. पेरियासामीचे हात थरथरत होते. बाळा, मला पैशांची गरज नाही, तू यशस्वी झाला हेच पुरेसे आहे. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात मथळा आला, सॉफ्टवेअर उद्योजकाकडून फुटपाथवरील आजोबांना 10 लाखांची गुरुदक्षिणा. रसिको, हो पुढे असं झालं की ती बातमी वाचून त्या वहीतील नोंदी केलेल्यांपैकी अनेक जण पेरियासामींकडे आले, परत आलेत. जुन्या आठवणींना त्या मुलांनी उजाळा देत त्यांचे पैसेही परत केले. थंगमने ती जुनी डायरी काढली. 3000 नोंदी अर्थात 3000 पेन वाटले गेले होते, 30,000 रुपये बाकी, पण आता मात्र 1,00,000 रुपये परत आले होते. थंगमने मान्य केलं होतं, ते कर्ज नव्हतं, गुंतवणूक होती. रसिको, हो आजही मदुराईच्या मीनाक्षी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एक मोठं दुकान आहे, पेरियासामी पेन स्टोअर्स नावाचं, आणि ते आता भाड्याने नाही तर मुरुगनने ते विकत घेतलं आहे. तिथे एक फलक, एक छोटी ओळ लिहिलेली आहे, 10 रुपयांचा पेन आयुष्य बदलू शकतो, यावर विश्वास ठेवा. श्रोते हो, पेरियासामीने जे दिलं ते केवळ फक्त तो पेन नव्हता, ती एक आशा होती. एक दिवस हीच आशा आपल्याजवळ येते, भरभरून आनंद घेऊन, समाधान घेऊन, आणि त्या क्षणी तुम्हाला कळतं की गरीब असलो तरी खरी श्रीमंती ही निस्वार्थपणे देण्यात आहे. जगूया आनंदी.
1: अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
2: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
1: तुमच्याकडचं सोनं शुद्ध आहे याची खात्री आहे का?
3: खात्रीसह पुरावा फक्त अडावतकरांकडे.
1: प्रत्येक दागिन्यावर HUID हॉलमार्क.
3: विश्वास तोंडी नाही तर HUID नंबर सह देणारे
1: अडावतकर ज्वेलर्स.
3: नाशिककरांचा विश्वास जपणारी पेढी आता नव्या भव्य रूपात.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
0: रसिको, हो अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी हा कार्यक्रम ऐकला. आता बसवंत गार्डन परिसर, यात अतितीव्र नैसर्गिक आपत्ती, भाग तिसरा, संवादक भावेश ब्राह्मणकर, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे.
4: बसवंत गार्डन परिसर, प्रायोजक बसवंत गार्डन, मुखेड रोड, पिंपळगाव, बसवंत, नाशिक.
5: नमस्कार श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात मी भावेश ब्राह्मणकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. अतितीव्र स्वरूपाच्या नैसर्गिक आपत्ती या मालिकेच्या तिसऱ्या भागात आज आपण ढगफुटी या आपत्ती संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत. जर एखाद्या ठिकाणी एका तासात 10 सेंटीमीटर पाऊस पडत असेल तर या पावसाच्या घटनेला ढगफुटी असे म्हणतात. ढगांच्या स्फोटांचा अंदाज लावणे फार कठीण आहे, कारण कुठल्या ठिकाणी आणि किती वेळेत हा पाऊस पडेल याचा अंदाज येणे अवघड असते. क्लाउड बस्ट मॉनिटरिंग किंवा ढगफुटीचा खरा अंदाज येण्यासाठी भारतीय हवामान विभागाकडे क्लाउड स्फोट होण्याची शक्यता असलेल्या भागात दाट रडार नेटवर्क आवश्यक आहे, किंवा क्लाउड बस्टचे प्रमाण सोडवण्यासाठी खूप उच्च रिझोल्युशन गरजेचे आहे. मैदानी भागात ढगफुटी होतात, पर्वतीय भागात एरोग्राफीमुळे ढगफुटीची शक्यता जास्त असते. लहानशा क्षेत्रावर अल्पकाळात अचानकपणे खूप मोठ्या प्रमाणात कोसळणाऱ्या स्थानिक स्वरूपाच्या पावसासाठी ढगफुटी हा लोकप्रिय किंवा सर्वसाधारण पारिभाषिक शब्द वापरतात. ढग हे घनरूप पाण्याचा पुंज असून तो त्या क्षेत्रावर फुटतो, असा पूर्वी समज असल्याने ढगफुटी ही संज्ञा रूढ झाली. ढगफुटीने एका एकर जमिनीवर 70,000 टन एवढे पाणी जोराने पडते. वृष्टी वा वर्षाव या प्रकारचा हा पाऊस एका तासात 100 मिलीमीटर किंवा अधिक प्रमाणात पडतो, म्हणजे ढगफुटीद्वारे 15 मिनिटांमध्ये 2.5 सेंटीमीटर एवढी पर्जन्यवृष्टी होते. ढगफुटी बहुधा गडगडाटी वादळाशी निगडीत असते, यामुळे ढगफुटीत गारा, मोठे थेंब पडतात आणि गडगडाटही होतो. ढगफुटीच्या घटना बहुधा वाळवंटी किंवा डोंगराळ प्रदेशात किंवा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील ग्रेट प्लेन्स यासारख्या खंडांतर्गत भागात घडतात. गडगडाटी वादळामधील वरच्या दिशेत झपाट्याने घुसणाऱ्या वायुप्रवाहांमुळे पावसाच्या संघनित होणाऱ्या थेंबाच्या रूपातील पाणी मोठ्या प्रमाणात तोलून किंवा उचलून धरले जाते. मात्र हे वायुप्रवाह अचानकपणे कमी किंवा

0: मंद झाले तर पाण्याची मोठी राशी लगेचच लहानच्या क्षेत्रावर अचानकपणे कोसळून ढगफुटी होते. तसेच याच्या परिणामी जलप्रवाहांच्या स्तरांचे वेग वाढतात आणि नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी जलदपणे वाढते. ढगफुटीने अचानक आणि विनाशकारी पूर येतो. ढगफुटीच्या घटना सामान्यपणे डोंगराळ भागात घडतात कारण गडगडाटी वादळातील गरम हवेचे प्रवाह डोंगराच्या वरील दिशेतील उतारावरून वर चढतात. डोंगराच्या उतारांवर मुसळधार पावसाचे परिणाम विशेषतः चकित करणारे असतात कारण पडणारे पाणी दऱ्यांमध्ये आणि घळींमध्ये एकवटले जाते. तसेच अचानकपणे मोठे आणि विनाशकारी पूर येतात. सर्वात गंभीर ढगफुटींमध्ये पावसाच्या तीव्रतेची केवळ अटकळ बांधता येते. पनामामधील पेर्थ बेलो येथे 29 नोव्हेंबर 1911 रोजी 3 मिनिटांमध्ये 63 मिलीमीटर पावसाची नोंद तेथील स्वयंचलित पर्जन्यमापकावर झाली होती. तर 26 नोव्हेंबर 1970 रोजी ग्वादलूपमधील लेस ॲबिमेस जवळच्या बॅरट येथील पर्जन्यमापकात 1 मिनिटात 38 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तथापि याहून अधिक तीव्रतेच्या ढगफुटीच्या घटना घडलेल्या आहेत. भारतात 2013 उत्तराखंड राज्यात घडलेल्या ढगफुटीच्या घटना प्रलयकारी ठरल्या होत्या. भारतात बहुधा पर्वतीय भागात ढगफुटीच्या घटना घडतात. 26 जुलै 2005 रोजी मुंबईवरच्या ढगफुटीने 10 तासात 1448 मिलीमीटर पाऊस पडला होता. अशा प्रकारे ढगफुटी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या स्वरूपाची होत असते.
1: बसवंत गार्डन परिसर प्रायोजक बसवंत गार्डन मुखेड रोड पिंपळगाव बसवंत नाशिक. आता सुट्टीतल्या धमाल वन डे पिकनिक साठी परफेक्ट डेस्टिनेशन बसवंत गार्डन.
2: मधमाशांची रंजक माहिती, ग्राम संस्कृती, ऍडव्हेंचरस गेम झोन, रेन झोन आणि फूड हब, तसेच मध आणि बेदाण्यापासून बनवलेले स्वादिष्ट पदार्थही.
1: सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत एंट्री फी फक्त 300 रुपयांपासून.
2: बसवंत गार्डन मुखेड रोड पिंपळगाव बसवंत नाशिक.
3: बसवंत गार्डन परिसर हा कार्यक्रम आपण ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे आणि आता वडनेरे सराफ विज्ञान कट्टा काही क्षणातच.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: फक्त तिच्यासाठी अर्थात प्रत्येक गृहस्वामिनीसाठी वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव.
0: शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीवर 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट.
1: तिच्या मनासारखं मंगळसूत्र फक्त वडनेरे सराफांच्या मंगळसूत्र महोत्सवात. वडनेरे सराफ, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

नमस्कार श्रोते हो, विज्ञान कट्टा कार्यक्रमात मी तृप्ती बक्षी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. भारतीय शास्त्रज्ञांची विज्ञान गाथा या मालेत आज आपण ओळख करून घेणार आहोत भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे. हे नाव कदाचित अनेकांना कमी परिचित असेल, पण त्यांच्या संशोधनानं कृषी क्षेत्रात मोलाची भर घातली. परदेशात शिक्षण घेत असताना त्यांनी केवळ ज्ञान मिळवले नाही, तर ते प्रत्यक्ष समाजाच्या उपयोगात कसे आणता येईल यावर भर दिला. मेक्सिकोमध्ये प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांनी संशोधनाची नवी दालनं उघडली. त्यांच्या संशोधनाचा केंद्रबिंदू होता शेती आणि शेतकरी. पाण्याच्या कमतरतेमुळे होणाऱ्या अडचणी त्यांनी ओळखल्या आणि दुर्जल शेती या विषयावर महत्त्वपूर्ण संशोधन केलं. कमी पाण्यातही शेती कशी यशस्वी करता येईल यासाठी त्यांनी विविध प्रयोग केले. त्याचबरोबर गौतम

0: पासून उपयुक्त अन्नपदार्थ कसे तयार करता येतील यावरही त्यांनी संशोधन केलं. त्यांच्या या प्रयोगांमुळे अन्न टंचाईच्या समस्येवर उपाय शोधण्यास मदत झाली. त्यांच्या कार्याचा प्रभाव इतका मोठा होता की त्यांनी असोसिएशन फॉर द प्रमोशन ऑफ इंडस्ट्रियल एज्युकेशन इन इंडिया ही संस्था स्थापन करून शिक्षण आणि उद्योग यांना जोडण्याचा प्रयत्न केला. श्रोतेहो, खरं तर विज्ञान म्हणजे केवळ प्रयोगशाळेतील संशोधन नाही, तर ते समाजाच्या जीवनात बदल घडवणारे साधन आहे हेच पांडुरंग सदाशिव खानखोजे यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले, ज्यांनी विज्ञानाचा उपयोग थेट शेतकऱ्यांच्या जीवनाशी जोडला. देश स्वतंत्र झाल्यानंतर मध्य प्रांतातील कृषीमंत्र्यांच्या बोलावण्यावरून ते भारतात परत आले. अखेरपर्यंत ते नागपूर येथे होते. 18 जानेवारी 1967 रोजी नागपूर येथेच या महान कृषी शास्त्रज्ञाचे प्राणोत्क्रमण झाले. अशा या महान कृषी शास्त्रज्ञाला विनम्र अभिवादन. श्रोते हो, चला तर मग पुन्हा भेटूया उद्याच्या भागात एका नवीन रंजक माहितीसह. तोपर्यंत मी तृप्ती बक्षी आपला निरोप घेते. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वडनेरे सराफ श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड नाशिक.
2: रसिकहो, वडनेरे सराफ विज्ञान कट्टा हा कार्यक्रम आपण ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे.
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
4: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
3: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
4: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
3: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
4: यासाठी तुमची वाट बघतोय
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
4: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
5: कमाल आहे, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही.
6: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
5: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
6: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
5: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
6: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा
1: दंडे गोल्ड अँड डायमंड नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
2: श्रोतेहो आणि आता आनंद आपण घेणार आहोत श्री 420 या चित्रपटातील शैलेंद्र यांच्या रोमॅन्टिक गाण्याचा. मन्ना डे आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरात हे गीत आहे ज्याला संगीतबद्ध केले शंकर जय किशन यांनी. आणि हे गाणं ऐकता ऐकताच आपण जाणार आहोत अस्मिता मुंबई वाहिनीकडे.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
2: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
3: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषक लागू.
2: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मे ला संध्याकाळी 6:30 वाजता पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.

0: आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, पंतप्रधानांचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. भविष्यातील अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि विकसित भारत जीरामजी कायद्याची अधिसूचना जारी, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. आता सविस्तर बातम्या. पश्चिम आशियातील संघर्ष हा या दशकातला सर्वात मोठ्या संकटांपैकी एक आहे. या पार्श्वभूमीवर देशातल्या साधनसंपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी देशवासियांनी एकत्र यावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमध्ये वडोदरा इथं सरदारधाम वसतिगृहाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील संकटाच्या प्रतिकूल परिणामांना सामोरं जाण्यासाठी त्यांनी केलेल्या आवाहनाचा पुनरुच्चारही यावेळी पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले,
1: पेट्रोल डिझेल का उपयोग कम करें, इलेक्ट्रिक बस और पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें, कार पुलिंग को बढ़ावा दें. ये जरूरी है कि सरकारी और प्राइवेट दोनों ही दफ्तरों में वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए. मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेज की व्यवस्था पर काम करें. मैं आप सबसे आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो, हम सोने की खरीद को टालें.
0: तत्पूर्वी काल पंतप्रधान सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी झाले होते. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी मंदिरामध्ये पूजा केली. पंतप्रधानांच्या उपस्थितीत मंदिराच्या कळसावर 11 तीर्थक्षेत्रांमधून आणलेल्या जलाचा अभिषेक करण्यात आला. यावेळी हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टीही करण्यात आली. भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण पथकानं चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या. सोमनाथ अमृत पर्व पुढची 1000 वर्ष भारताला प्रेरणा देत राहील, असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं. ते म्हणाले,
1: आजादी के समय सरदार साहब ने 500 से ज्यादा रियासतों को जोडकर एक भारत का आधुनिक स्वरूप गढ़ा था. तो साथ ही सोमनाथ के पुनर्निर्माण से उन्होंने दुनिया को बताया था, भारत केवल आजाद नहीं हुआ है, भारत अपने प्राचीन गौरव को पुनः हासिल करने के मार्ग पर भी अब आगे बढ़ चुका है.
0: सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला 75 वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधत काल मुंबईमध्ये श्री ढाकलेश्वर मंदिरातही एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा या कार्यक्रमाला उपस्थित होते. अनेक आक्रमणांनंतरही सोमनाथ मंदिर आज दिमाखात उभं आहे हीच भारताच्या सनातन शक्तीची साक्ष आहे, असं प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड इथल्या ऐतिहासिक कुणकेश्वर मंदिर परिसरातही सोमनाथ स्वाभिमान पर्वानिमित्त काल धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनीही आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना याबाबत माहिती दिली. देशात पेट्रोलियम आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठाही सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध असल्याचं रसायन आणि खत मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी सांगितलं. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आपला प्रस्तावित कान दौरा रद्द केला आहे. तसंच त्यांच्या विभागासाठी इंधन बचतीचे 3 महत्वाचे निर्बंधही लागू केले आहेत. भविष्यात देशाचं आर्थिक नेतृत्व करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुढील युगासाठी

Strategie weiter.

महाराष्ट्र सज्ज असून त्यासाठी सर्व आघाड्यांवर जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही त्यांनी दिली. नवी दिल्लीमध्ये भारतीय उद्योग महासंघानं आयोजित केलेल्या शिखर परिषदेमध्ये ते काल बोलत होते. 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आणि 2047 पर्यंत जगातल्या सर्वात महत्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्राचा समावेश करण्याचं उद्दिष्ट असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका अभियान ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरामध्ये हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल असं यासंदर्भात निवेदन देताना केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सलग तीन दिवस झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रत्नागिरी जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या हापूस आंब्याचं उत्पादन यंदा मुळात 15-20% अपेक्षित होतं. त्यात आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना हाताशी येणार असलेले तयार आंबे अवकाळी पावसाने अक्षरशः धुळीला मिळालेत. रातांब्यांसारख्या पिकांचंही खूप नुकसान झालंय. हापूस बागांचे तातडीने पंचनामे करून सरकारने कोणत्याही अटी न घालता सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी माजी आमदार बाळमाने यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, खेड, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांमध्ये जोरदार पावसामुळे विजेचे 300 अधिक खांब पडले, तारा तुटल्या आणि वीज पुरवठा बराच काळ खंडित झाला होता. महावितरणचं 80 लाख रुपयांचं नुकसान झालं. महामार्गाचं काम अर्धवट असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं, काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं. वीज पडून किंवा झाडं कोसळून घरं, गोठे, कुक्कुटपालन केंद्रांचं नुकसान झालं. एकंदरीतच 3 दिवसातल्या या पावसाने नागरिकांचे मोठे हाल झाले असून कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे आकाशवाणीनं रसिक श्रोत्यांसाठी आज अगर है शौक मिलने का या सांगीतिक मैफिलीचं आयोजन केलं आहे. आज संध्याकाळी 6 वाजता कोथरूडच्या बालशिक्षण मंदिर सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. नाशिकमध्ये TCS कंपनीतल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला काल नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती. मुदत संपल्यानं काल तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. दरम्यान TCS प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे. कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. आज जागतिक परिचारिका दिन आहे. या निमित्तानं धुळ्यात परिचारिका संघटना, जिल्हा रुग्णालय तसंच भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज यांनी संयुक्तपणे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. यामध्ये 30 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. क्रिकेट. ICC ने नुकत्याच जाहीर केलेल्या पुरुषांच्या एकदिवसीय सामन्यांच्या सांघिक क्रमवारीत भारतानं अव्वल स्थान कायम राखलं आहे. T20 क्रिकेट सामन्यांच्या क्रमवारीतही भारतानं वर्चस्व राखत अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे. आज सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या संसाधनांवरचा ताण कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, पंतप्रधानांचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. भविष्यातल्या अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना जारी, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
1: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
2: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
0: मग
2: मग काय,
0: स्वतःपासून सुरुवात कर.
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
4: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
5: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.

आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी ट्यून केलेली आहे 526.6 meters अर्थात 558 kHz वर. श्रोते हो, आज 12 मे जानेवारी 1974 मध्ये 12 मे हा दिवस परिचारिका दिवस म्हणून निवडण्यात आला. हा दिवस आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक फ्लॉरेन्स नाइंटिगेल यांचा जन्मदिवस आहे. श्रोतेहो, नर्सिंग हा केवळ एक व्यवसाय नसून ती मानवी सेवेची आणि करुणेची एक अनमोल कला आहे. नर्स म्हणजे परिचारिका, रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातला एक महत्त्वाचा दुवा आहे. म्हणजे जे दिवसाचे 24 तास आणि वर्षाचे 365 दिवस रुग्णांची काळजी घेत असतात. अनेक परिचारिकांना, नर्सेसना, रुग्णांना बरं होताना पाहण्यात आणि त्यांना मदत करण्यात खरा आनंद मिळतो. रुग्णांच्या शारीरिक जखमांवर मलमपट्टी करण्यासोबतच त्यांच्या भावनिक वेदना समजून घेऊन त्यांना आईसारखी माया देण्यामध्येच परिचारिकांचं मोठंपण आहे. आणि म्हणूनच हा दिवस कृतज्ञता म्हणून आपण साजरा करतो.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. भारताची स्टार्टअप परिसंस्था वेगाने विकसित होत असताना राष्ट्रीय स्तरावर जाहीर झालेल्या स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 मध्ये महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखत अग्रस्थान सिद्ध केलं आहे. उद्योग, नवीन उपक्रम आणि धोरणात्मक पाठबळ यांचा संगम घडवून आणण्यात राज्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. याच संदर्भात माहिती देण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील यांना.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमाला आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर आपण बघतो की हल्ली स्टार्टअप हे खूप तरुणाईला एक आकर्षित करणारी गोष्ट आहे. तर जेव्हा आपण स्टार्टअप म्हणतो तर त्याच्या काही डेफिनेशन्स असतात का, काही व्याख्या असतात का?
2: स्टार्टअपची आपण टेक्निकली पाहायला गेलो तर व्याख्या आहे, पण आपण हा कार्यक्रम महाराष्ट्रासाठी करतोय आणि आमचाही उद्देश असा आहे की ग्रामीण भागातल्या तरुणाला सुद्धा स्टार्टअप म्हणजे काय कळालं. तर मुख्यतः याच्यामध्ये साधारणतः चार स्टेजेस असतात. एक तर आयडिएशन स्टेज असते, दुसरी इन्व्हेन्शन असते, इनोव्हेशन आणि नंतर स्टार्टअप. पण एखादी कुठलीही संकल्पना जर असेल आणि त्या मुलाला त्या संकल्पनेला कमर्शलाइज करायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही मदत करतो. ग्रामीण भागातली संकल्पना असो, शहरी भागातली संकल्पना असो, या संकल्पनेवर आम्ही काम करतो, त्याला सपोर्ट करतो आणि ती संकल्पनेचं रूपांतर एखाद्या व्यवसायात करण्यासाठी त्याला जी काही मदत लागत असेल, आर्थिक सहाय्य असेल, मार्गदर्शन असेल, त्याला टेक्नॉलॉजिकल सपोर्ट लागत असेल, तो सर्व सपोर्ट आम्ही स्टार्टअपच्या माध्यमातून करतो.
1: आणि जर यासाठी काही वयोमर्यादा असते का की स्टार्टअप काही वयापर्यंतच सुरू करू शकतो की आपण कधी?
2: वयोमर्यादा तशी काही नाहीये. म्हणजे जेव्हा 18+ जे आपण म्हणतो साधारणतः सरकारी सगळ्या स्कीमसाठी कौशल्य विकासाच्या असो, रोजगाराच्या असो, त्याला 18 वर्षाची मर्यादा आहे. त्याच्या पुढे स्टार्टअप कधी किमान मर्यादा
1: पण कमाल मर्यादा
2: अशी काही फिक्स नाही.
1: महाराष्ट्र म्हणजे राष्ट्रीय स्तरावर 2026 मध्ये जे रँकिंग झालं त्यामध्ये महाराष्ट्राला लीडर्स या कॅटेगरीमध्ये स्थान मिळालेलं आहे आणि ही अतिशय प्रत्येकासाठी, महाराष्ट्रीय माणसासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. तर त्यात नेमक्या कुठल्या गोष्टी जास्त फोकस केल्या गेल्या की जेणेकरून हे स्थान आपण राखलं?
2: महाराष्ट्राचं आमचं सर्वांचं भाग्य असं आहे की महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीचे अध्यक्ष आता माननीय मुख्यमंत्री साहेब आणि ही इज ॲक्च्युली अ व्हेरी टेक्नोक्रॅट लीडरशिप, ज्यांना टेक्नॉलॉजी विषय खूप आवडतो, इनोव्हेशन खूप विषय आवडतो आणि ह्या संपूर्ण संकल्पनेला आता त्यांच्याकडनं मूर्त स्वरूप मिळतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करतोय आणि मंगलप्रभात लोढासाहेब मंत्री आहेत, त्यांचा पण सपोर्ट या सगळ्या इनोव्हेशन सोसायटीच्या ॲक्टिव्हिटीजसाठी असतो. याच्यासाठी मुख्यतः आम्ही 4-5 विषयांवर जे काम केलेलं आहे की ग्रामीण भागापर्यंत स्टार्टअप इकोसिस्टीम बिल्ड व्हावी याच्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर काम होतात. जसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक स्टार्टअपची कमिटी आहे किंवा आम्ही इनोव्हेशन कमिटी म्हणतो, कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली ती समिती चालते. त्याचबरोबर जे जे कलेक्टर त्या भागामधले जे इनोव्हेशन्स आहेत त्यांचं ते संकलित करतात आणि त्या इनोव्हेशन्सवर काम करतात. आमची स्वतःची स्टार्टअप पॉलिसी 2025 लॉन्च झालेली आहे, त्याच्यामध्ये महिलांचं सक्षमीकरण असेल, विमेन लेड स्टार्टअप्स वाढवणं असेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तुम्हाला याचा मुख्य बिंदू जर सांगायचा झाला तर महाराष्ट्र हा देशात अव्वल याच्यासाठी आहे की महाराष्ट्रात 37,000 DPIIT रजिस्टर्ड स्टार्टअप्स आहेत आणि याच्यात सगळ्यात तुमच्यासाठी पण आनंदाची गोष्ट अशी आहे की याच्यात

0: 45% स्टार्टअप्स आहेत विमेनलेला, आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हे ध्येय पण ठेवलंय की हा आकडा आता 50-50 झाला पाहिजे. तर महाराष्ट्र असं एक राज्य आहे ज्याच्यामध्ये आपण 45% वर विमेन लेड स्टार्टअप्स आहेत. आणि आपण जसं पुण्यश्लोक अहिल्या म्हणून एक सीन करतो ज्याच्या माध्यमातून महिलांना आपल्याला जास्तीत जास्त संधी देता येतील. तर पॉलिसीमधले इंटरव्हेन्शन असेल, पॉलिसीचं फ्रेमवर्क एक नीट झालेलं आहे, पॉलिसी ग्रामीण भागापर्यंत कशी पोहोचेल, आणि जे मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत, डीप टेक आहे, फिनटेक आहे, मेडिकल टेक्नॉलॉजीजवर आपण काम करतो, या सगळ्या टेक्नॉलॉजीजचा पण एक अद्ययावत उपयोग करून महाराष्ट्र सर्व क्षेत्रात काम करल्यामुळं आणि सर्वांचं मार्गदर्शन असल्यामुळं मला असं वाटलं की सक्सेस मिळाला असेल.
1: नक्कीच खूप अभिमानाची गोष्ट आहे. पण मागील काही वर्षात देखील महाराष्ट्राने स्टार्टअप क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेली आहे, तर त्याबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: महाराष्ट्र काम सतत करतोय, म्हणजे आपण मुंबईला आर्थिक राजधानी म्हणतो आणि त्या माध्यमातनं सर्वांचं एक पॉइंट ऑफ अट्रॅक्शन असतं की मुंबईमध्ये जायचं, मुंबईमध्ये काम करता आलं पाहिजे. आणि जनरली मी स्वतःही ग्रामीण भागातून येतो, तर मला असं एक त्या भागात फिरताना जाणवतं की आपलं विजिटिंग कार्डवर मुंबईचा पत्ता असावा. तर मुंबई आणि महाराष्ट्र हे सगळ्यांना मॅग्नेट आहे, आणि या संदर्भामध्ये आपलं महाराष्ट्र इतकं लकी आहे की आपल्याकडे बऱ्याच शहरं आहेत, जसं नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, नागपूर आहे, नवी मुंबई आता मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे. तर आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं या संधी लवकर मिळतात.
1: सर, आता तुम्ही सांगितलं की गेल्या काही वर्षांपासून सातत्यपूर्ण उत्तम कामगिरी महाराष्ट्र करत आहे, तर राज्याच्या दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता?
0: आपल्या सर्वांना माहित आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी $1 trillion इकॉनॉमीचं लक्ष ठेवलेलं आहे, आणि हे लक्ष साध्य करण्यासाठी त्यांनीच बऱ्याच प्लॅटफॉर्मवर सांगितलं की आपल्याला टिपिकल मॅन्युफॅक्चरिंग ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्याच्या व्यतिरिक्त हे जर महाकाय उद्देश आपल्याला साध्य करायचा असेल तर आपल्याला काहीतरी नवीन करावं लागेल. आणि त्यांच्यामुळे त्यांचाच हा कानमंत्र घेऊन आम्ही पुढे जातोय की इनोव्हेशन लेड इकॉनॉमी. तर इकॉनॉमी जी आहे ती इनोव्हेशन बुस्टर घेऊन आली पाहिजे, आणि हे वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला इनोव्हेशन आणावे लागतील, जेणेकरून आपण जर पाहत आलो तर जगभरात अमेरिकेचा दबदबा याच्यासाठी आहे की त्यांच्याकडे प्रॉडक्ट लीड कंपनीज आहेत, ऍपल आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, फेसबुक आहे, सगळे प्रॉडक्ट बेस्ड कंपनीज आहेत. पण आपण सर्व्हिस बेस्डवर जास्त, पण आपल्याकडच्या ज्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपनीज आहेत यांना इनोव्हेटिव्ह आयडियाज देऊन इनोव्हेशन प्रॅक्टिसेस एस्टॅब्लिश करून आपल्याला इकॉनॉमीशी जोडता येईल. आणि जे $1 trillion इकॉनॉमीचं आपण लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतोय, मला असं वाटतं की ते 29 पूर्वी इनोव्हेशन लेड इकॉनॉमी हे जर आपण कानमंत्र स्वीकारला आणि त्या पद्धतीने काम केलं तर नक्कीच आपण त्या दिशेने जाऊ शकतो.
1: नक्कीच सर, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी ह्याचा ह्या सगळ्यामध्ये कसा हातभार आहे आणि कसा सहभाग आहे?
0: हे आमचं ऑब्जेक्टच आहे, आमचा उद्देशच इनोव्हेशन स्टार्टअप्स असल्यामुळे आम्ही पूर्ण वेळ त्याच्यातच काम करतोय. आणि विकसित महाराष्ट्राची जी संकल्पना राज्यांनी मांडलेली आहे त्याच्यात लार्जर रोल हा इनोव्हेशन सोसायटीचाही आहे, स्टार्टअप्सचाही आहे, इनोव्हेशनचाही आहे. त्या माध्यमातून आम्ही राज्याचे जे उद्देश आहेत त्याच्याशी आम्ही संलग्न होऊन काम करण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, आता 2024-29 जे नवीन धोरण आलेलं आहे तर ह्यामध्ये काही बदल वेगळे करण्यात आले आहेत का?
0: आता आम्ही थिमॅटिक इन्क्युबेशन हा कॉन्सेप्ट प्रयत्न करतोय, जेणेकरून आता आपल्याला माहीत आहे की मी आता मागच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की आपण प्रोडक्ट लेड इनोव्हेशन कमी करतोय, त्याच्यामुळे आता आम्ही काही स्पेसिफिक एरियाज घेण्याचा प्रयत्न करतोय की डीप टेक टेक्नॉलॉजीजवर सगळीकडे आता एक लक्ष चालू आहे, जगभरात काम चालू आहे. फिनान्शियल टेक्नॉलॉजीजमध्ये खूप क्रिप्टोग्राफी असेल, क्रिप्टो करन्सी असेल, हे सगळे विषय आता डिजिटल करन्सीच्या वरचे विषय झालेले आहे. तर याच्यामध्ये आपण स्वतःही मुंबई म्हणून आर्थिक राजधानी आहोत, सगळे फायनान्शियल हूज हू आपल्या मुंबईमध्ये आहे, तर मोठमोठ्या टेक्नॉलॉजीज प्लॅटफॉर्म्सवर आपल्याला काम करावं लागणार आहे आणि त्याच्यात काय काय इनोव्हेशन्स आणता येतील आणि ते इनोव्हेशन्स राज्याच्या विकासासाठी कसे हातभार लावू शकतात यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे.
1: बरोबर आहे सर, आता आपण बघतोय की AI आहे, ॲग्रीटेक आहे, डीप टेक आहे, EV आहे, तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तंत्रस्नेही ज्याला आपण म्हणू शकतो अशा गोष्टी आहेत आणि त्या गोष्टींचा आपण आपल्या विकासामध्ये कशा पद्धतीने वापर करतोय?
0: मी जसं सांगितलं की संभाजीनगर आता खूप मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पुढे येत आहे आणि ऑटोमोबाईल हब म्हणून पण पुढे येत आहे. तिथे सगळं मर्सिडीज आहे, TVS आहे, सगळ्या कंपनीज ऑटोमोबाईलच्या तिथे आहेत. नाशिकमध्ये पण काही प्रमाणात आहे आणि पुण्यात तर एक तर शिक्षणाचंही माहेरघर आहे

0: आणि आता औद्योगिक आणि स्टार्टअपचं पण माहेर करत असल्यासारखं काय. त्याच्यामुळं आपल्याला जे येणारे संशोधन आहे, आता तुम्ही मागच्या 15-20 वर्षात पाहण्याचा प्रयत्न जर केला किंवा त्याचं जर अवलोकन केलं तर फ्युल ट्रान्समिशन हा विषय आहे. आपण डिझेलवर होतो, त्याच्यानंतर इमिडिएटली LPG वर आलो, नंतर CNG वर आलो, नंतर आता इलेक्ट्रिकल व्हेकलवर आलो, आणि आता आमच्या काही स्टार्टअप्स अशा आहेत जे हायड्रोजन फ्युलवर काम करतात. आता हे सगळे फ्युल ट्रान्समिशन पूर्वी 10-10, 5-5 दशकात होत होते, आता काही दिवसात होतं, काही वर्षात होत आहे. ती ही अडॅप्टेबिलिटी पण आपल्याला समजून घेऊन या रिलेटेड आम्ही एक इनोव्हेशन इकोसिस्टम बिल्ड करण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, इन्क्युबेशन आहे, सेंटर ऑफ एक्सिलन्स आहे, तर या गोष्टींचा विस्तार कशा पद्धतीने होतोय?
0: आम्ही आता काय करतोय की जसं एखाद्या ग्रामीण भागातला तरुण असेल आणि त्याच्या मनात एखादी संकल्पना असेल, तो मे बी मराठवाड्यातला असेल, विदर्भातला असेल, आणि त्याची एखादी आयडिया असेल, तर तो प्रत्येकदा काही मुंबई पुणे इकडे येणार नाही की माझी आयडिया आहे आणि मी काय करू. तर आम्ही असा विचार करतो की रिच टू अनरिच्ड, जिथे पोहोचलो नाही तिथे पोहोचण्याचा सोसायटीचा उद्देश आहे. तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक इन्क्युबेटर, मायक्रो इन्क्युबेटर करायचा प्रयत्न करतो. म्हणजे जी छोटीशी आयडिया असेल, त्याची संकल्पना असेल, ती त्याच्या जिल्ह्यातच त्याला एक्सप्लोअर करता आली. त्याच्यानंतर हे 36 इन्क्युबेटर करण्याचा प्रस्तावित आहे. त्याच्यानंतर आम्ही रिजनल इनोव्हेशन हब करायचा प्रयत्न सुरू आहे की ज्या आयडियाज मॅच्युअर्ड झाल्या त्या आयडियाला कुठेतरी एक मोठी प्लॅटफॉर्म लागणार आहे एक्सप्लोअर करायला, त्याच्यावर अजून नर्चर करण्यासाठी. तर ते प्लॅटफॉर्म मी रिजनल लेवलला करतोय. सब विदर्भाचे काही प्रश्न आहेत, मराठवाड्याचे काही प्रश्न आहेत, तिथली सभोवतालची एज्युकेशन सिस्टीम आहे, अवेलेबल इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या तिन्हीचा संगम करून तिथे इनोव्हेशन कसं करता येईल. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर देवेंद्रजींनी संभाजीनगरमध्येच सांगितलं की आम्ही फंड ऑफ फंड करतोय आणि प्रत्येक विभागाला आम्ही 50 कोटी रुपये स्टार्टअप्स आयडिया इन्कल्केट करण्यासाठी देतो. तर हे 300 कोटीचं पण एक आम्ही काम करतोय की प्रत्येक विभागात एक इनोव्हेशनसाठी सपोर्ट मिळावा.
2: श्रोते हो, राष्ट्रीय स्टार्टअप दिन 2026 निमित्त महाराष्ट्राला लीडर्स श्रेणीत अग्रक्रम मिळालेला आहे. या यशामागे काय काय प्रमुख घटक आहेत ते आज आपण जाणून घेतलं. विषयाची व्याप्ती पाहता आपण उद्याही या विषयावर बोलणार आहोत. डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांना मनापासून धन्यवाद देते. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोतेहो, प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणी नाशिक केंद्राने अस्मिता मुंबई वाहिनीवरून सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, हॅलो किसान वाणीचं ध्वनिमुद्रण आज दुपारी 2:30 ते 3 या वेळेत होणार आहे. जमीन आरोग्य व्यवस्थापनात माती आणि पाणी परीक्षणाचं महत्व याविषयी आपल्या शंकांचं निरसन करणार आहेत प्राध्यापक विजय शिंदे. याबद्दल आपल्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर अवश्य विचारा. 234-27-73 आणि 295-07-72 या नंबरवर करा मग फोन. हॅलो किसान वाणीत आज दुपारी 2:30 ते 3 या वेळेत.
1: तर मंडळी जरूर फोन करा आणि सहभागी व्हा आमच्या हॅलो किसान वाणी या कार्यक्रमात. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत.

0: आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: श्रोते हो नमस्कार. श्री हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल नाशिक प्रस्तुत आयुर्वेद एक पाऊल आरोग्याकडे या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्री हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल नाशिक इथले वैद्य जीवन जाधव सर या कार्यक्रमात आपल्याशी बोलत असतात. आयुर्वेदिक हॉस्पिटल या मागची एक खूप छान संकल्पना त्यांनी गेल्या भागात आपल्याला विशद करून सांगितली, आपण त्यांच्याशीच बोलूयात. वैद्य जीवन सर नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. आयुर्वेदिक डॉक्टर आणि आयुर्वेदिक हॉस्पिटल याची पूर्ण जी एक डोक्यात कन्सेप्ट असते या सगळ्याची मूळ धारणा काय आहे याबद्दल तुम्ही खूप छान सांगताय. म्हणजे तुम्ही जे नाशिकमध्ये हे चिकित्सालय उभं केलंय ही वास्तू किती विचार करून बांधली गेली आहे हे आम्ही मागच्या भागात ऐकलं. आता या वास्तूचे डिटेलिंग ऐकण्यात पण आम्हाला की काहीतरी वेगळं असणार आहे प्रत्येक ठिकाणी याबद्दल सांगा.
2: आपली शरीराची उत्पत्ती ही पंचमहाभूतापासून झालेली आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अशा पाच महाभूतापासून आपली सृष्टी तयार झालेली. तर आता हरिवल्लभ बनवायचं असेल, म्हणजे हरिवल्लभ हॉस्पिटल बनवायचं असेल, तर त्याच्या मागे पण हा पाच महाभूतांचा विचार असला पाहिजे. म्हणून आपण ही वास्तूचे जे आर्किटेक्चर आहे ते बनवतानाच आपण पाच महाभूतांचा विचार केला होता. मग त्याचे प्रत्येक फ्लोअर हे पाच महाभूतांना सह दिले होते. आपण खालचा पृथ्वी, मग वरती आप, तेज, वायू, आकाश अशा पाच प्रकारचे आपण पाच फ्लोअर केली आहेत. या पाच फ्लोअरला या पाच प्रकारच्या महाभूतांना जागृत करण्यासाठी काही प्रक्रिया आपण तिथे केल्यात ज्या की सायंटिफिकली होत्यात. तर ह्या करण्यासाठी साधारण आमचं वर्षभर गेलं त्याच्यामध्ये. तर ह्या प्रक्रिया करत असताना प्रत्येक महाभूताला त्याच्यानुसार विचार करून त्या ठिकाणी व्हायब्रेशन चांगले व्हावेत, ती वास्तू शांत राहावीत आणि त्या ठिकाणी त्या पाच महाभूतांची शक्ती एकवट झाली पाहिजे, ज्याच्याने आजारी पडलेल्या व्यक्तीचं शरीर निरोगी होण्यासाठी जे पंचमहाभूत लागतात चांगल्या प्रकारचे ते तिथं आले पाहिजेत. या हिशोबाने तो विचार केला गेला आणि ह्या पाच महाभूतांची रचनेचा आम्ही विचार केला गेला त्याच्यामध्ये.
1: बर वा. म्हणजे पंचमहाभूतांचं आपल्या ह्याच्यातलं स्थान जसं आहे आणि त्यानुसार त्याची चिकित्सा करण्यासाठी हा सगळा विचार केला गेलाय याबद्दल अजूनही ऐकायला आवडेल. पण त्याआधी श्रोते हो, शारीरिक आणि मानसिक अशा आरोग्याच्या कोणत्याही समस्येसाठी आयुर्वेद, पंचकर्म, योग, निसर्गोपचार, गर्भसंस्कार, बाल आयुर्वेद, सौंदर्य चिकित्सा अशा संपूर्ण उपचारांच्या सहाय्यानं निरोगी राहण्यासाठी संपर्क करा श्री हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटलच्या वैद्य जीवन संपत जाधव यांना, पंचवटी शाखा नाशिक इथं. तसंच वैद्य जीवन जाधव सर दर महिन्याच्या पहिल्या रविवारी महालक्ष्मी क्लिनिक आकुर्डी पुणे इथे, दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी भक्ती पॉलिक्लिनिक सदाशिवपेठ पुणे इथे आणि दर महिन्याच्या चौथ्या रविवारी शिवम पॉलिक्लिनिक नौपाडा ठाणे इथे रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 98 60 63 41, 98 60 63 41, 9860 63 3147. सर ब्रेकवर जाण्यापूर्वी आता तुम्ही सांगताय की वास्तू बांधण्यामागे नुसतं ती बांधायची आहे आणि पेशंट आले पाहिजेत एवढा विचार नाहीये, तर पेशंटच्या प्रकृतीला त्या वास्तूमध्ये सुद्धा कशा पद्धतीनं एनर्जी मिळायला हवी आणि यासाठी मग आपली पंचमहाभूत कशी महत्वाची आहेत हा विचार तुम्ही केलेला दिसतोय, याबद्दल सांगा ना.
2: त्याच्यामध्ये कसं केलं, आपण मी जसं मागच्या वेळेला म्हटले का पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ह्या पाच महाभूतांचा आपण विचार केला होता. तर पहिलं म्हणजे पृथ्वी, म्हणजे जो आपला मूलाधार आहे, तर मूलाधाराचा अधिपती कोण, गणेश, गणपती. तर मग ह्या मूलाधार वर काम करताना आम्ही गणेश याग केला. आपल्या वेदांमध्ये म्हणजे ऋग्वेदामध्ये ब्रह्मणस्पती नावाचं सूक्त आलेलं आहे, त्याचे आपण याग केले, हवन केले आणि ह्या सगळ्या गोष्टी तिथं केल्या गेल्यात. पण ह्या करत असताना निस्ती पूजा करायची आमचं डोक्यात होतं की निस्ती पूजा करायची नाही. तर ह्या पूजेमध्ये इन्वॉल्व्ह होणारे जे गुरुजी असतील किंवा इथं होणारे जे वैद्य विद्यार्थी आहेत ह्या सगळ्यांना इन्वॉल्व्ह होताना त्यांच्या शरीराची शुद्धी असली पाहिजे, त्यांचं शरीर शुद्ध. कारण की कसं आहे, त्यांच्याकडून आपल्याला मंत्रमुखी अवगत करायचं आहे आणि तिथे व्हायब्रेशन करायचे. ते व्हायब्रेशन, कारण की एखाद्या माणसाला आजार असेल तर त्या आजारापासून त्याच्या शरीरामध्ये दोष असतील तर त्याची वाणी पण तशी दोषित निघते. मग ते दोषित वाणी येऊ नये यासाठी आम्ही काय केलं का, त्या जे गुरुजी असतील त्या गुरुजींची शरीर शुद्धी केली आणि त्याच्यानंतर त्यांच्याच कडून ते वेदांतले मंत्र म्हणून घेतले गेले. सेम त्याच पद्धतीने ह्या गणेश यागाला आपण ते वापरलं गेलं. मग गणेश यागाच्या करायच्या वेळेस गणपतीच्या ज्या ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत, गणपतीच्या ज्या औषधी सांगितल्या त्यांचा वापर करून, म्हणून दुर्वा आहे, दुर्वांचा रसाचं पान करणं किंवा त्यांच्या शरीरामध्ये जे दोष आहेत, म्हणजे मुलाधारा जे होणारे आजार पण आहेत, जसे मूळव्याधीचे आजार पण आहेत, पोटाचे आजार पण आहेत, हे त्या ज्या विधीला बसणार किंवा जपाला बसणारे लोक आहे ना त्यांना ते नको. मग ते कमी करण्यासाठी पहिले त्यांची शरीर शुद्धी करून घेतली आपण आणि त्यांना काही औषधी दिली गेली आणि ती औषधी चालू करून मग त्यांच्याकडून वेदांचे मंत्र म्हणून घेतले गेले आणि जप करणारे जे विद्यार्थी बसले होते त्यांना सुद्धा शरीर शुद्धी करून बळ देऊन आणि मग त्यानंतर ते वेद म्हणते गेले. म्हणजे येणारी जी वाणी आहे ती शुद्ध आणि पवित्र आली पाहिजे, तरच त्या वास्तूला ते बळ मिळेल मुलाधाराचं.
1: अच्छा, ही नवीन नाहीये खरं तर कल्पना, पण ही प्रत्यक्षात राबवणं हे आजकाल जे सगळे विसरून गेलेत ते तुम्ही एक वैद्य म्हणून खूप छान पद्धतीने मला वाटतं या वास्तूत केली आहे. आणि श्रोते हो, तिथे येणारे जे विद्यार्थी आहेत ते म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत आणि ते तुमच्यावरती उपचार करणार आहेत, सो आधी त्यांची शरीर शुद्धी

0: ही कल्पनाच मला खूप छान वाटली आहे. याबद्दल अजूनही ऐकायचं आहे, पण त्याआधी श्रोते हो, शारीरिक आणि मानसिक अशा आरोग्याच्या कोणत्याही समस्येसाठी आयुर्वेद, पंचकर्म, योग, निसर्गोपचार, गर्भसंस्कार, बाल आयुर्वेद, सौंदर्य चिकित्सा अशा संपूर्ण उपचारांच्या सहाय्यानं निरोगी राहण्यासाठी संपर्क करा श्री हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटलच्या वैद्य जीवन संपत जाधव यांना, पंचवटी शाखा नाशिक इथं. तसंच वैद्य जीवन जाधव सर दर महिन्याच्या पहिल्या रविवारी महालक्ष्मी क्लिनिक आकुर्डी पुणे इथे, दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी भक्ती पॉलिक्लिनिक सदाशिवपेठ पुणे इथे आणि दर महिन्याच्या चौथ्या रविवारी शिवम पॉलिक्लिनिक नौपाडा ठाणे इथे रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 98 60 63 41 47, 98 60 63 41, 9860 63 3147. वैद्य जीवन जाधव सर, आता तुम्ही सांगताय तुमच्या श्री हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल या इमारतीबद्दल आणि तिथल्या प्रत्येक मजल्याबद्दल. किती विचारपूर्वक तुम्ही आयुर्वेदाची सांगड आपल्या सगळ्या शास्त्रांशी घालून रुग्णाच्या आरोग्याचा विचार केलाय हे तुमच्या बोलण्यातून कळत आहे. अजून काय सांगाल?
1: कसं असतं ना, एखाद्या वस्तूला आपण तिला आपली वास्तू न म्हणता ती आपली व्यक्ती अशी मानली पाहिजे. म्हणजे आपल्या पायातली चप्पलला जर आपण प्रेम केलं तर ती आपल्याला छान आयुष्य जगू चालू शकते की नाही, तर त्या पद्धतीनेच ती वास्तू बनवताना हा विचार केला गेला. तर याच्यामध्ये जसं मागच्याच मी तुला सांगितलं का, पृथ्वी आणि आप या महाभूतांच्या दोन आपण मजले बघितले. त्याच्यानंतर तिसरा मजला जो तेजाचा आम्ही बनवला गेलाय, तर तेजाचा मजला बनवताना त्याला मणिपूर चक्राचा अधिकार दिला. तर तेज हे देवीपासून मिळतं आपल्याला, आदिशक्तीपासून मिळतं, म्हणून तिथं शतचंडी यागाचा आपण रचना केली होती. ह्या शतचंडीच्या यागामध्ये खूप वेगळ्या प्रकारचे अनुभव आलेत, वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आम्ही तिथे केल्या. इथे सुद्धा आयुर्वेदामध्ये तेजाचं कंट्रोल करण्यासाठी विरेचन नावाचं पंचकर्म आणि रक्तमोक्ष नावाचे पंचकर्म सांगितलेले आहेत. तर ह्या सगळ्या मी जसं ह्या विधीच्या वेळेस सुद्धा आम्ही तिथल्या सगळे गुरुजी होते, त्या गुरुजींचं विरेचन पंचकर्म, विद्यार्थ्यांचं विरेचन पंचकर्म आणि त्यानंतर सगळ्यांचं त्यावेळेस तिथे रक्तमोक्षण केलं होतं. म्हणजे फक्त विधी पूजा मंत्र म्हणायचे नाही, तर या त्याचा अनुभव तर घ्यायचाच घ्यायचा, त्या हवनाचा अनुभव घ्यायचा, त्याच पद्धतीने बाकीच्या गोष्टींचा पण अनुभव घ्यायचा आणि त्यांना सुद्धा तो अनुभव घेताना तेवढं पवित्र शरीरात असलं पाहिजे. त्यासाठी जसं आपण म्हणतो देवीनी रक्ताच्या राक्षसानं मारलं होतं, तर शरीरातला रक्ताचा राक्षस हा रक्तमोक्षणाने बाहेर पडतो. तर तो विचार करून, आयुर्वेदाच्या पंचकर्माचा विचार करून ती विधी आम्ही तयार केली होती. तर तो मणिपूर जागृत करण्यासाठी त्या वास्तूचा. त्यानंतर पुढचं जे आहे आकाश आणि वायू महाभूत, याच्यामध्ये बेसिकली आकाश आणि वायू महाभूतावर अधिक आहे आपल्या म्हणजे आज्ञाचक्र आणि सहस्रार चक्रावर शिवतत्वाचा. शिवतत्व म्हणजे काय? आपल्याला शरीरात शून्यत्व जाणं. तर याच्यासाठी खूप बॅलन्सिंग लागतं. मग याच्यासाठी आपण रुद्र याग तिथे केला होता. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून, म्हणजे त्या वास्तूचा मानसिक शारीरिक विचार करून ती वास्तू बांधण्यात आली आणि तिला घडवताना त्या प्रकारच्या ज्या याग सांगितल्या आहेत किंवा ज्या प्रॅक्टिकल म्हणून आपण एखादं प्रॅक्टिकल करताना, म्हणजे एखादी गोष्ट बनवायची आपल्याला, तर ती बनवताना त्यात प्रॅक्टिकल झालं पाहिजे. निसं थेरॉटिकल पूजा विधी मंत्र स्तोत्र असं नको, कारण ती पूजा विधी कशी होते आपल्याला कळतच नाही, ते गुरुजी काय करतात ते लक्षात येत नाही. त्याचा पूर्ण शास्त्रोक्त अभ्यास करून त्या व्यक्तीच्या शरीरात ते चक्र जागृत झालं पाहिजे, तर तो दुसऱ्याचा चक्र जागृत करू शकतो. म्हणून तिथे येणारे जे 50 ते 60 जे साधक होते, त्या साधकांच्या शरीराची शुद्धी आयुर्वेदाच्या सहाय्याने दुरुस्त करून, आयुर्वेदासाठी जे लोक येणार आहेत दुरुस्तीसाठी, चिकित्सा करण्यासाठी, त्यांचे चक्र जागृत व्हावे आणि त्यांचं पंचमहाभूत बॅलन्स व्हावं, या हिशोबाने आपण त्या ठिकाणी अशा वेगळ्या प्रकारच्या विधानं केली आहेत. आणि ती विधानं शास्त्रोक्त आहेत, ते कोणत्या प्रकारचे खोटे नाहीत, पण त्यांना आयुर्वेदाचा आणि शास्त्राचा पूर्ण आधार देऊन आपण ते केली गेली सगळी.
0: वा, खूप सुंदर वाटलं हे सगळं ऐकताना. आणि अशा आयुर्वेदिक चिकित्सालयात यायला का नाही आवडणार? तर श्रोते हो, आता जसं वैद्य जीवन सरांनी सांगितलं त्याप्रमाणे जे डॉक्टर उपचार करणार आहेत रुग्णांवरती, त्यांचं आरोग्य आधी सुधारून रुग्णांच्या सेवेसाठी त्यांना तयार करण्यात आलंय. सो तुम्ही नक्की इथे भेट द्या. या मुद्द्याबरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, शारीरिक आणि मानसिक अशा आरोग्याच्या कोणत्याही समस्येसाठी आयुर्वेद, पंचकर्म, योग, निसर्गोपचार, गर्भसंस्कार, बाल आयुर्वेद, सौंदर्य चिकित्सा अशा संपूर्ण उपचारांच्या सहाय्यानं निरोगी राहण्यासाठी संपर्क करा श्री हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटलच्या वैद्य जीवन संपत जाधव यांना, पंचवटी शाखा नाशिक इथं. तसंच वैद्य जीवन जाधव सर दर महिन्याच्या पहिल्या रविवारी महालक्ष्मी क्लिनिक आकुर्डी पुणे इथे, दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी भक्ती पॉलिक्लिनिक सदाशिवपेठ पुणे इथे आणि दर महिन्याच्या चौथ्या रविवारी शिवम पॉलिक्लिनिक नौपाडा ठाणे इथे रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 98 60 63 41, 98 60 63 41, 9860 63 3147. श्री हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल नाशिक प्रस्तुत आयुर्वेद एक पाऊल आरोग्याकडे या कार्यक्रमात वैद्य जीवन जाधव सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोतेहो प्रायोजित कार्यक्रम हरिवल्लभ आयुर्वेद

वैदिक पंचकर्म हॉस्पिटल आताच आपण ऐकलं आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर. सकाळचे 7:50 आणि 16 सेकंद झालेत. गहा पाटील यांच्या बालगीताचा आनंद घेऊया. फय्याज आणि सहकारी यांच्या सुरातील हे बालगीत आहे ज्याला संगीतबद्ध केलंय वसंत देसाई यांनी.

0: श्रोते हो, फैयाज आणि सहकारी यांच्या स्वरातील हे बालगीत आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे.
1: काही क्षण जगण्याचे
2: तर काही इतरांच्या जगण्यातून आदर्श घेण्याचे,
3: काही क्षण अनुभवाचे
1: तर काही इतरांच्या अनुभवाने समृद्ध होण्याचे,
2: काही क्षण गुणगुणण्याचे
3: तर काही श्रवणानंदाचे, असा तुमच्या आमच्या जगण्याचा प्रत्येक क्षण सत्कारणी लावणारी
1: आकाशवाणी.
3: ऐकत रहा FM 101.4 MHz वर
1: आकाशवाणी नाशिक.
0: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. रसिको हो, आणि आता आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम रक्तगाथा.
4: लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोटस हॉस्पिटल, विद्या विकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक.
5: नमस्कार श्रोते हो, रक्तगाथा या कार्यक्रमात मी सुप्रिया देवघरे आपलं स्वागत करते. आजही आहेत आपल्यासोबत लोटस हॉस्पिटलचे डॉक्टर प्रितेश जुनागडे. सर, डॉक्टर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार.
6: नमस्कार
5: डॉक्टर. रक्त कमी झालंय हे बऱ्याचदा ऐकायला येतं, आणि त्याचबरोबर कुठलाही आजार झाला की डॉक्टर रक्त तपासायला लावतात, हे शास्त्र काय?
6: हा प्रश्न अतिशय बरोबर विचारला तुम्ही. रक्त असं कमी होत नाही. कमी होणं म्हणजे काय? एक लिटर दोन लिटर रक्त कमी होत नाही आहे. तर त्यांचं म्हणायचा अर्थ असा असतो की रक्तातील काही घटक कमी जास्त झाले असतील तर आपल्याला व्याधी होतात. आणि ते काही पेशंट्सला आम्ही प्रश्न विचारून त्यांची तपासणी करून एक अंदाज आम्हाला येतो, पण त्याचा शिक्का

0: मूर्तब करायला आम्हाला रक्ताच्या चाचण्या हे कराव्या लागतात. किंबहुना नुसते रक्ताच्या आजारातच नव्हे तर बऱ्याच वेळा डॉक्टरांकडे गेल्यावर कुठल्याही कारणासाठी कुठल्याही स्पेशलिस्टकडे गेल्यावर आपल्याला रक्ताच्या चाचण्या करायला सांगतात. त्यामुळे आपण ते रक्तशास्त्रातल्या विशेष चाचण्याबद्दल बोलणार आहोत. रक्तशास्त्रा व्यतिरिक्त पण काय इतर चाचण्या कराव्या लागतात याबद्दल पण आपण बोलूया पुढील कार्यक्रमात. त्यामुळे जेव्हा रक्त कमी होतं असं आपण बोलतो तर बऱ्याच वेळा रक्तातील हिमोग्लोबिन म्हणजे जे महत्वाचा लाल पेशींमधला घटक आहे ते कमी झालं असं एक साधारणरित्या आपण समजतो. भारतासारख्या देशामध्ये जर आपण सगळ्या 135 कोटी लोकांचं जर रक्त तपासलं म्हणजे हिमोग्लोबिनची चाचणी केली एक मिनिटासाठी आपण गृहीत धरूया तर त्यातले 50 ते 60% लोकांचं हिमोग्लोबिन म्हणजे रक्ताचं प्रमाण हे काही रित्या कमी आढळणार आहे. हे ऐकून बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटेल पण हे कडू सत्य आहे. म्हणजेच हा सर्वात प्रचलित आजार आहे असं मला वाटतं. नुसतं मलाच नव्हे तर WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला पण तेच वाटतं. म्हणून आपण याच्यावर चर्चा करणार आहोत की याचे कारण काय आणि लक्षणं काय. तर लक्षणं म्हणजे काय आहे की जेव्हा आपल्याला कळतं की हिमोग्लोबिन हे एक महत्वाचं घटक आहे जे शरीरातील प्राणवायू जे आपण श्वासामार्फत फुफ्फुसामधून आपण घेतो हा प्राणवायू रक्तपेशी शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत. म्हणजेच जर आपलं हिमोग्लोबिनचं प्रमाण जे एका स्त्रीमध्ये 12 ते 14 ग्रॅम हवं आणि एका पुरुषामध्ये 14 ते 16 हवं ते जर एका स्त्रीमध्ये 6 झालं तर स्वाभाविक प्राणवायू हा जो आपण घेत आहोत तो घेऊन उपयोगच नाही कारण की तो प्रत्येक पेशीपर्यंत नीट पोहोचणारच नाहीये. त्यामुळे प्राणवायू पोहोचला नाही तर ते एक महत्वाचं घटक आहे प्रत्येक पेशींसाठी जगण्याकरिता त्याचं व्यवस्थित काम करण्याकरिता आणि त्यामुळेच विविध व्याधी होतात. पेशंट्स मला आमच्या लोटस हॉस्पिटल येताना बरंच सांगता की अहो डॉक्टर मी अमुक अमुक काम करत होते अगदी परवापर्यंत करत होते हो पण आज ना मला 2-4 दिवसापासून जरा थकल्यासारखं वाटतंय. किंबहुना महिनाभर झाला की मी घरातील प्रत्येक कामं पटकन आटपून 5 पर्यंत सगळं आवरून ठेवायचं पण आता मला तेच करायला 2 तास एक्स्ट्रा लागतायत. आणि बऱ्याच वेळा हे प्रमुख कारण आहे की चालताना श्वास रोखणं जिने चढताना दम लागणं दैनंदिन जीवनात जे काय काम करत होतो ते व्यवस्थित होणं नाही आणि प्राणवायू जर आपल्या मेंदूपर्यंत उशिरा पोचला तर बऱ्याच लोकांचा चिडचिडपणा होतो. तर चिडचिडपणा वाढलं म्हणजेच रक्त कमी होणं एक प्रमुख लक्षण आहे. आणि हे जे रक्त आहे बरोबर ते बऱ्याच पेशींना लागत असल्यामुळे मग त्या त्या अवयवांचे आजार आपल्याला होतात. जसं काही किडनी पर्यंत जर आपले प्राणवायू पोचला नाही तर आपल्या लघवीमध्ये त्रास होऊ शकतो. सर्वात मोठा त्रास हृदयाला होतो कारण की हृदयाला सर्वात जास्ती रक्त हवं असतं हृदयाला आणि मेंदूला. त्यामुळे हृदय आपलं थकायला होतं हृदयाला जास्त काम करावं लागतं. म्हणजेच 50% रक्त जर कोणामध्ये असेल तर आपला मेंदू म्हणतो की मला 50% रक्त द्या नाही मग हृदय दुप्पट काम करतं तेच कमी रक्त वारंवार पाठवतं. त्यामुळे हृदयाला विनाकारण ताण पडतो आणि तुम्हाला चालताना धाप लागते. आता हे होत असताना आपण जर विचार केला की प्रमुख अवयवांना मस्त रक्त पुरवलं जातं मेंदू महत्वाचा हृदय महत्वाचं किडनी महत्वाची मग स्नायू म्हणजे अगदी शेवटी उरलं सुरलं तर काय जर रक्त वाचलं तर तिथे पोहोचवलं जातं. म्हणून बऱ्याच लोकांचे रक्त कमी झाल्यावर पाय दुखतात पोटऱ्या दुखतात झोप येत नाही पाय असे नेहमी हलवावेसे वाटतात. हे पण एक प्रमुख लक्षण आहे रक्त कमी व्हायचं.
1: धन्यवाद डॉक्टर.
0: धन्यवाद
1: श्रोते हो आज आपण इथं थांबूयात. पुन्हा भेट आहे पुढच्या आठवड्यात ह्याच दिवशी ह्याच वेळी. नमस्कार. लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोटस हॉस्पिटल विद्याविकास सर्कल गंगापूर रोड नाशिक. रक्तासंदर्भातील सर्व समस्यांवर खात्रीशीर निदान आणि उपचार म्हणजे डॉक्टर प्रितेश जुनागडे यांचे लोटस हॉस्पिटल. यशस्वीरित्या 100+ बोन मॅरो प्रत्यारोपण करणारे कॅन्सर वर केमोथेरपी किंवा कोणत्याही अनुवांशिक रक्तविकारांसाठी अत्याधुनिक उपकरण आणि 30 बेडची सुविधा असलेलं सुसज्ज लोटस हॉस्पिटल विद्याविकास सर्कल गंगापूर रोड नाशिक.
2: श्रोते हो प्रायोजित कार्यक्रम रक्तगाथा आताच आपण ऐकला आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. सकाळचे 8 वाजता आहे. ठीक 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

रसिको हो, आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर सकाळचे 8:15 वाजलेत आणि ही वेळ आहे आमच्या गीतधारा या कार्यक्रमाची. श्रोते हो, गीतधारा या कार्यक्रमात सुमधुर अशा गाण्यांचा आनंद आपण घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया रोमॅन्टिक आणि रिफ्रेशिंग अशा गाण्याचा. चंद्रशेखर सानेकर यांचं हे गीत आहे स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात, ज्याला संगीतबद्ध केलंय अजय अतुल यांनी.

0: रसिक हो, चंद्रशेखर सानेकर यांचं हे रोमॅन्टिक आणि रिफ्रेशिंग असं गाणं आपण ऐकलं. खरंच आहे ना, प्रेम ही भावना ही अत्यंत नाजूक हळवी असली तरी तिचा परिणाम मात्र हा खोल आणि दीर्घ काळासाठी असतो. प्रेमांच्या आठवणींमध्ये रमण्यासाठी उभं आयुष्य देखील कमी पडतं असं प्रेमात पडलेले म्हणतात. माझ्या अंगणात असतो तुझ्या आठवणींचा पाऊस, तुझं माझं नातं फक्त मला एकट्यालाच ठाऊक. अशा सगळ्या भावनांचा, प्रेम भावनांना असा पूर आलेला असतो आणि अत्यंत आनंददायी आणि त्याचबरोबर तो विरह देणारा सुद्धा असतो. असो, प्रेमाबद्दल बोलायला गेलं ना तर खरं तर खूप बोलण्यासारखं आहे, पण आता मात्र इथे गीतधारा या कार्यक्रमात घेणार आहोत आपण एक छोटीशी विश्रांती.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा,
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
2: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
2: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
2: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कमाल आहे, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही.
2: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
1: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
2: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
1: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
4: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
3: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
4: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
3: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
4: यासाठी तुमची वाट बघतोय
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
4: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
5: श्रोते हो, या ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे गीतधारा या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आपण

कदाहत आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. रसिको, सकाळचे 8:25 आणि 21 सेकंद झाली आहेत. कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वप्नील बांदोडकर, ऐकूया.

रसिको हो, उन्हाळ्यात लाल पिवळा केशरी फुलांनी बहरलेला एक अत्यंत सुंदर मनमोहक शोभिवंत वृक्ष म्हणजे गुलमोहर. आणि हा गुलमोहर केवळ स्वतःच बहरत नाही, फुलत नाही, तर अनेकांच्या आयुष्यात प्रेमाचा, आठवणींचा बहर घेऊन येतो. आणि हेच काही आपण असं जाणवलं, आपल्याला आपण हे फील केलं स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेल्या या गीतातून. आणि खरं तर याबरोबरच आजचा गीतधारा हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे, FM 101.4 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर.

श्रोते हो, आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र. सकाळचे 8:30 वाजलेत आणि आता 9 वाजेपर्यंत म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमात आपण मराठी चित्रपट गीतांचा आनंद घेणार आहोत. तत्पूर्वी एक आठवण आमच्या हॅलो किसानवाणी या कार्यक्रमाची.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, हॅलो किसान वाणीचं ध्वनिमुद्रण आज दुपारी 2:30 ते 3 या वेळेत होणार आहे. जमीन आरोग्य व्यवस्थापनात माती आणि पाणी परीक्षणाचं महत्व याविषयी आपल्या शंकांचं निरसन करणार आहेत प्राध्यापक विजय शिंदे. याबद्दल आपल्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर अवश्य विचारा. 234-27-73 आणि 295-07-72 या नंबरवर करा मग फोन. हॅलो किसान वाणीत आज दुपारी 2:30 ते 3 या वेळेत.
1: तर मंडळी जरूर फोन करा आणि सहभागी व्हा आमच्या हॅलो किसान वाणी या कार्यक्रमात. आणि आणखी एका कार्यक्रमाची आठवण, रसिक हो, उद्या बुधवार दिनांक 13 मे रोजी सकाळी 8:30 वाजता म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमात आपण स्पेक्ट्रम हा कार्यक्रम ऐकणार आहोत. आणि या कार्यक्रमात शिक्षणाच्या आनंददायी वाटा निर्माण करणाऱ्या मनपा शाळा अर्थातच महानगरपालिकेची शाळा क्रमांक 18 प्रयोगशील शिक्षिका कुंदा शिंदे यांच्याशी मेघा बुरकुले यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकणार आहात. तेव्हा जरूर ऐका उद्या अर्थात बुधवार दिनांक 13 मे रोजी आमचा स्पेक्ट्रम हा कार्यक्रम सकाळी 8:30 वाजता. आणि आता मात्र कार्यक्रमाला म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमात आपण मराठी चित्रपट गाण्यांचा आनंद घेणार आहोत. सुरुवात तर करूच या. श्रोते हो, खरं सांगायला गेलं तर आता आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी सांगतायत की पैसे कमी खर्च करा, पैसा वाचवा, बाहेर कुठे फिरायला जाऊ नका आणि पैशाची बचत करा जी तुमचा भविष्य काळ सिक्युअर करेल. खरं तर पैसा हा कायम वाचवलाच पाहिजे, त्याची बचत केलीच पाहिजे, हे तर आपल्या पूर्वजांनी सुद्धा सांगितलं आहे. आणि नुसतं सांगितलं नाही तर एक एक पैशाचा हिशोब देखील ते ठेवत होतेत. आणि अशाच याच्यावर जगदीश खेबुडकरांनी खूपच सुंदर असं गाणं लिहिलं आहे, केला इशारा जाता जाता या चित्रपटात. अर्थात आपण ओळखलं असेल हे गाणं, 1965 साली हा चित्रपट आला होता आणि बालकराम कृष्णा कल्ले यांच्या या गीताने अर्थात सवाल जवाबने धम्माल उडवली होती. राम कदम यांनी त्याला संगीतबद्ध केले. चला आनंद घेऊया.
2: आगागराने थांब मर्दिनी, तोंड फिरवून जाऊ नको गे.

0: ओगेचं नाकनाकं उडवसा सांगून ठेवतो. नवरा आहे मी तुझा.
1: माहित आहे तुम्ही मला दाम पडता तुमचा.
0: आता काय करू? अगं अब्रुकांचीच काय माझी दोस्तामोर.
2: अरे काय चाललंय काय तुमच्या दोघांचं? हे
0: सगळं आमचा ग्रामीण नवसिन चाललाय.
2: मग मला आधी सांगायचं नाही, हलकी घेऊन आलो असतो.
0: कशाला?
2: हे आपलं बॅकग्राऊंड म्हणजे मध्ये.
0: हे गप्र उगीच नाही ते चेष्टा करून बस. कारभारी जेवणाचा प्रोग्राम फसकला झाला पाहिजे. बरं
1: जेवण मिळणार नाही.
0: नाही
1: का धान्याचं कण नाही आणि जेवण पाहिजे तुम्हाला?
0: म्हणजे अगं परवाच नाही का तुला पैसे दिलं?
1: कुठलं पैसा?
0: कुठलं म्हणजे? अगं परवा नाही का तुला मनी ऑर्डर करून पाठवून दिली?
1: गावात सपली.
0: सपली?
1: होय.
0: काय केलंस का त्या पैशाचं? कुठं खर्च केलं सांग बघू.
1: मोठा विचारणार.
0: आता अगं
2: आता ना आता हा

0: बाप रे, रसिक हो खरंच, ग्रेट म्हणायला हवं हा. जगदीश खेबुडकरांनी हा नवरा बायकोतील जो संवाद गाण्यातून मांडलेला आहे आणि सगळा हिशोबसुद्धा मांडलेला आहे, खरं कौतुक करण्यासारखं आहे. त्या पिढीचा एक एक रुपया कसा जपून वापरला जायचा आणि खरं तर ती धमालच होती. बघा ना, महिन्याला जो पगार यायचा तो देवापुढे ठेवला जायचा आणि त्यातनं काय काय खर्च करायचे, कोणाला काय घ्यायची, खरं तर याची स्वप्न घरातील मंडळींनी आधीच बघितलेली असायची आणि त्यानुसार पैशाची बचत करून खर्च केला जायचा. आणि अजून धमाल गंमत म्हणजे अशी अनेकांनी अनुभवली देखील असेल ती, की कोणी पाहुणे आले ना की हातावर एखादा किंवा एखादा 2 रुपये जरी त्यांनी ठेवले तरी केवढा तो आनंद असायचा. आणि जर वडिलांच्या खिशातून चिल्लर चुकून पडलीच जमिनीवर तर त्याचा तो आवाज, आणि त्यामुळे घरातले बाल गोपाळ अगदी 1-1 रुपया, 25 पैसे, 50 पैसे, 10 पैसे उचलण्यासाठी जीवाचं जे काही रान करायचे आणि कपाटाखाली गादीखाली बेडखाली गेलेला 1-1 कॉईन शोधून तो घेण्यात काय धमाल असायची ना. ही धमाल होती आणि कुठेतरी आता डिजिटल पेमेंट्समधून ती धमाल सगळी निघून गेली आहे असं वाटत असलं तरी या गाण्यातून आपण आनंद घेतला आहे. आणि शेवटी हेच सांगायचं आहे की पैसा वाचवायचा आहे, खर्च जास्त करायचा नाही आहे. अतिशय सुंदर असं हे गाणं आपण ऐकलं, केला इशारा जाता जाता या चित्रपटातलं. आणि आता इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती, पुन्हा परत येऊया धमाल अशा गाण्याबरोबर.
1: पोलीस
2: मिस सीमा,
1: हो बोलते,
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
1: पण का, मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट?
2: 1 लाख द्या, वाचाल.
1: इतके पैसे?
2: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय. डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका, पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

0: विधि सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
3: 10 लाख द्या, वाचाल.
1: सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
1: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
1: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
1: ठेवला
4: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क राहा.

श्रोते हो, महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. आपण आनंद घेत आहात म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमाचा, आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर. सकाळचे 8:48 आणि 48 सेकंद झाली आहेत. श्रोते हो, आपल्याला लक्षात येतच असेल किंवा माहीतच असेल की सगळी गाणी म्हणजे मनुष्याच्या भावनांचा घेतलेला ठाव, अशीच ही सगळी गाणी आहेत. आणि चला आनंद घेऊया आता पिंजरा या चित्रपटातील लावणीचा. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली ही लावणी आहे. उषा मंगेशकर आणि सहकारी यांच्या स्वरात ज्याला संगीतबद्ध केलंय राम कदम यांनी.

0: श्रोते हो, झुंज या चित्रपटातील हे गाणं होतं आणि आता म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमाची सांगता आपण करणार आहोत सोंगाडे या चित्रपटातील गाण्याने. आणि हे गाणं ऐकता ऐकताच आपण जाणार आहोत विविध भारतीच्या विविध रंगी कार्यक्रमांकडे.
1: माळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग उभी.

0: हेलो हाँ बोलो
1: एफ एम 101.4 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र. श्रोते हो, सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
4: नमस्कार.
3: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
4: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 मध्ये माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 मध्ये माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
3: ओके.
4: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 मध्ये सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत. 2014 मध्ये माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
3: अच्छा.
4: 2015 मध्ये मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
3: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
4: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
3: अच्छा.
4: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 पासून आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
3: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
4: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देते

0: आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा.
0: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
2: गौरीताई, या संपूर्ण

0: गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-8991 1800-267-8991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: श्रोतेहो, प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आताच आपण ऐकलं आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. सकाळचे 10:07 झाली आहेत. गीत भारती या कार्यक्रमात आता आनंद घेणार आहोत मराठी मिश्र संगीताचा. सुरुवात करूया या चित्रपट गीताने.

0: श्रुतेहो हे गीत आपण ऐकलं आणि आता घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
2: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
2: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
2: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी उंट.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: पोलीस
2: मिस सीमा.
1: हो बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
1: पण का. मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट.
2: 1,00,000 द्या वाचाल.
1: इतके पैसे.
2: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
2: अरे
1: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
7: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
6: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
7: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
6: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
7: यासाठी तुमची वाट बघतोय
6: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
7: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
8: सकारात्मक ऊर्जेचा अखंड झरा अडावतकर ज्वेलर्स, जगूया आनंदी. ऐका दररोज सकाळी 6:45 FM 101.4 MHz वर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर. अडावतकर ज्वेलर्स ग्रँड रिलॉन्चिंग
9: आणि अक्षय तृतीया या निमित्त देत आहे
8: सोन्याच्या दागिन्यांच्या घटनावळीवर तब्बल 25-40% सूट
9: आणि प्रीमियम गिफ्ट सुद्धा.
8: 11 एप्रिल पासून 20 एप्रिल पर्यंत
9: ही संधी चुकवू नका.
8: आजच भेट द्या.
9: ऑफर कालावधी मर्यादित. आपल्या सुवर्णमय विश्वासाला
8: अडावतकरांच्या सेवेची अक्षय्य साथ. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
9: नियम व अटी लागू.
6: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
7: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
6: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
7: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
6: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
7: यासाठी तुमची वाट बघतोय
6: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
7: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.

0: वेत होणार आहे जमीन आरोग्य व्यवस्थापनात माती आणि पाणी परीक्षणाचं महत्त्व याविषयी आपल्या शंकांचं निरसन करणार आहेत प्राध्यापक विजय शिंदे. याबद्दल आपल्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर अवश्य विचारा. 234-27-73 आणि 295-07-72 या नंबरवर करा मग फोन. हॅलो किसान वाणीत आज दुपारी 2:30 ते 3 या वेळेत.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलं हे आकाशवाणीचं नाशिक केंद्र FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. गीत भारती या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. तर आता कार्यक्रमात आनंद घेऊया कट्यार काळजात घुसली या नाटकातील पुरुषोत्तम दारवेकर यांच्या नाट्यपदाचा.

श्रोते हो कट्यार काळजात घुसली या नाटकातलं नाट्याचार्य पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं नाट्यप्रद आपण ऐकलं. स्वर्णी स्वरसाज होता पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा. आणि आता गीत भारती या कार्यक्रमात घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरी यांचा.
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
2: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
2: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरी यांचा.
2: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
3: हॅलो
4: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
3: पुन्हा
4: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.
3: 10 लाख द्या वाचाल.
5: सर एवढे कुठून आणणार?
4: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
5: सर 2 लाख
6: काय झालं बाबा?
5: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
4: अरे
5: ठेवला
6: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
5: फ्रॉड?

0: बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवा.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून अवश्य ऐका सकाळी 7:50 दरम्यान.
5: स्वरूप कृषीवाणी, आधुनिक शेतीचं मार्गदर्शन, हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर ऐका स्वरूप कृषीवाणी मध्ये रोज सकाळी 6:40.
4: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा
6: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
4: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
6: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
4: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
6: यासाठी तुमची वाट बघतोय
4: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
6: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाड.

श्रोतेहो, जैत रे जैतिया चित्रपटातलं ना धो महानोर यांची ही गीतरचना आपण ऐकली. आशा भोसले आणि सहकारी यांच्या स्वरात जलसंगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आणि याचबरोबर आजचा गीतभारती हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. सकाळचे 10:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम NCERT उमंग.

dito ba?

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

ना वाट बघत असाल की सुखदा, रोहित आणि शर्वरी यांच्या नेमक्या गप्पा कुठल्या विषयावर रंगल्यात बोला. म्हणजे बाहेर उन्हाळा आहे हे मला मान्य आहे, खूप गरम होतंय, पण त्यांच्या देखील अशा छान गरमागरम खुमासदार गप्पा मारायला तुम्ही देखील आतुरतेनं वाट बघत आहात. चला तर मग अजिबात वेळ न दवडता ऐकूया स्मिता गानू जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया तर आपुलकिया घरात.

0: अरे वाह सुखदा, काय ग आज एकदम छान साडी वगैरे तयार झाली आहेस.
1: छान छान साडी म्हणजे फक्त साडी छान का? मी छान नाहीये का?
0: नाही ग नाही ग नाही ग, तसं नाही तसं नाही, तू छान आहेसच. ते काय आता रोज रोज सांगायचं. आणि मुख्य म्हणजे तुझा चॉईस मस्त आहे एकदम.
1: थँक्यू थँक्यू, माझा चॉईस मस्त आहे असं म्हटल्याबद्दल.
0: हे बघ, गोष्ट साधी सरळ सोपी आहे. तू मला जीवनाचा साथीदार म्हणून निवडलंस, इथेच तुझा छान चॉईस निर्विवाद सिद्ध झालेला आहे.
1: म्हणजे माझ्या या चॉईस बद्दल तू बोलत होतास? होय
0: हा, म्हणजे हा वन ऑफ युअर बेस्ट चॉईसेस असं म्हणू शकतो.
1: सगळं चांगलं तेवढं कसं स्वतःला लावून घेतोस रे तू?
0: कारण तू कधीच चांगलं म्हणत नाहीस. बरं, आता विषय होता तुझ्या सुंदर दिसण्याचा आणि तुझ्या साडीचं प्रयोजन काय हा. पण सुखदा, थांब थांब थांब एक मिनिट. ही साडी काय ग, ही मी कधी बघितली नव्हती. नवीन घेतलीस की काय? हा, कुठे घेतलीस? म्हणजे सेल बिल मध्ये?
1: अरे हो हो हो, ऐक जरा, ही साडी तू बघण्याचा प्रश्नच नाही, कारण ही माझी साडी नाहीच आहे मुळी.
0: येस, म्हणजे बघ माझं किती बारीक लक्ष असतं तुझ्याकडे, आणि तू म्हणतेस की मला काही माहितीच नसतं, मला काही पर्वाच नाही वगैरे.
1: तुला काही माहित नसतं ही वस्तुस्थिती आहे. या खेपेला फॉर अ चेंज तुझं म्हणणं खरं ठरलंय की ही साडी माझी नाहीये, त्यामुळे तू बघितलेली नाहीये.
0: कोणाची आहे? कोणाची?
1: तर ती माझ्या आईची आहे.
0: हो काय ग, पण आईची साडी कशासाठी आणलीस? एकीकडे म्हणायचं त्या कपाटभर साड्यांचं काय करायचं म्हणून, आणि हे असं कोणाकोणाच्या साड्या नेसायला घेऊन यायचं, हे काय तुझं गणित मला कळत नाही.
1: एक मिनिट रोहित, ही काही कोणाकोणाची साडी नाहीये,
0: मग
1: माझ्या आईची साडी आहे.
0: यू मीन माहेरची साडी?
1: पण म्हणून ही साडी नेसून मी काही मुळे मुळे रडणार वगैरे नाहीये, उलट मला छान प्रसन्न वाटतंय.
0: हो हो हो, ते दिसतच चेहऱ्यावरून. पण माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर,
1: आईची साडी नेसायला कोणतंही कारण लागत नाही, मात्र ती नेसली की हसण्याचं खुश होण्याचं कारण आपोआप मिळतं.
0: हो, साहित्यिक आणि सेंटिमेंटल.
1: अजिबात सेंटिमेंटल नाही, पण तू कोणत्याही बाईला विचार, आपल्या आईची साडी नेसणं म्हणजे जणू काही आईच्या मायेची ऊब मिळणं.
0: हो हो हो, हे मात्र खरंय. आपली शर्वरी सुद्धा नाही का नेहमी आईच्या साड्या नेसायला घेऊन जाते.
1: आणि अरे गंमत म्हणजे एरवी ह्या मुली कॉर्पोरेट मध्ये फॉर्मल कपड्यात असतात.
0: पूर्वी खूप स्ट्रिक्ट होतं हे प्रकरण. फॉर्मल कपड्याचे सुद्धा केवढे नियम असायचे.
1: आणि रंगांच्या बाबतीत सुद्धा काय तर म्हणे न्यूट्रल कलर असावेत.
0: पण हल्ली ड्रेस कोड बऱ्यापैकी शिथिल झालेले आहेत, म्हणजे सिम्पल सलवार कमीज वगैरे चालतं. काही काही ऑफिसेस मध्ये ठराविक दिवशी टी शर्ट सुद्धा चालतात म्हणे. पण ते शर्वरीचं तू काय सांगत होतीस?
1: हा, तर शर्वरी आईच्या साड्या नेसून ऑफिसला जाते आणि भाव खाते, कारण आईच्या साड्यांचा चॉईस भन्नाट आणि हाय क्लास आहे.
0: हे बघ, साड्याच नाही एकूणच आईच्या सगळ्याच बाबतीमध्ये चॉईस रंगसंगती जबरदस्त असते.
1: आणि बऱ्याच लोकांचं मानणं असतं की खूप महागातली वस्तू म्हणजे भारी वस्तू, पण आई अगदी साधी सुती साडी सुद्धा किती छान पद्धतीने नेसतात. तो काय तो तुझा शब्द काय त्यासाठी?
0: एलिगंट. एलिगंट,
1: हा एलिगंट, मोहक आणि अभिरुची पूर्ण.
0: क्या बात है,
1: म्हणजे साधी वस्तू सुद्धा तुम्ही कशी प्रेझेंट करता यावर त्या वस्तूचं किंवा गोष्टीचं सौंदर्य आणि कल्पकता हे दिसून येतं.
0: आणि मग शर्वरी त्या साड्या नेसून ऑफिसला जाते आणि मग
1: ऑफिस मधल्या कलिग्स तिला हमखास विचारतात, ही मम्मीची साडी आहे ना?
0: आणि मग तिला रागच येत असेल.
1: इथेच चुकता तुम्ही पुरुष मंडळी
0: का?
1: अरे आईची साडी असं छान लेबल मिळालं की उलट ती प्राऊड वगैरे असं काय ते फील करून घेते.
0: आणि आईची साडी मिरवते असंच म्हणायचंय ना तुला?
1: रोहित तुला गंमत सांगते, अरे साडी नसल्यावर स्त्रीचं दिसणं साडीवर अवलंबून असतं, तर ती स्त्री ती साडी कशी कॅरी करते यावर अवलंबून असतं.
0: हो हो, मला वाटलं नेसली साडी झालं.

0: काम, पण त्यामागे एवढं हे सगळं लॉजिक वगैरे असतं मला माहित नव्हतं बुवा.
1: साडी नेसल्यानंतर कुणी अवघडून वावरतात, कुणी अगदी सहज असतात ना. या सहजतेमध्येच खरं सौंदर्य दडलेलं असतं.
0: बरं. आता तू तुझी दडलेली गोष्ट सांगून टाक बरं. म्हणजे ते आईची साडी का बरं आणलीस ते? नाही मग अशी तू म्हणालीस की त्याला काही कारण लागत नाही वगैरे, तरी पण कुछ तो बात होगी असं वाटतं मला.
1: बात वगैरे काही नाही. मागच्या रविवारी मदर्स डे साठी आईला ही साडी सरप्राईज म्हणून आणली होती. तू हैदराबादला गेला होतास ना, म्हणून तुला दाखवता आली नाही. आणली तशी लगेच तिला देऊन आली.
0: अच्छा, मदर्स डे म्हणजे मातृदिन
1: इंटरनॅशनल.
0: मे महिन्यात असतो ना का
1: हा
0: दिवस?
1: हा, मे महिन्यातला दुसरा रविवार. मला माहिती आता तू म्हणशील की हा काही आपला सण नव्हे,
0: तिकडचा.
1: हा, परदेशात ना.

0: हा काही आपला सण नव्हे,
1: तिकडचा
0: हा परदेशात ना आलेला फॅड आहे
1: पण आई रे. हे बघ काय म्हणजे मी टीका करणारा माणूस आहे हे तुझं म्हणणं बरोबर आहे. आला असेल परदेशातून हा दिवस, पण एका चांगल्या कारणासाठी साजरा केला जातो की नाही, झालं तर मग
0: दॅट्स लाईक अ गुड ह्युमन बिंग. अगदी बरोबर, फक्त आपल्या देशातला नाही म्हणून एखाद्या दिवसाच्या आनंदावर बोट ठेवणं हे काही फारसं योग्य नाही.
1: आणि आपण सुद्धा नाही का मातृदेवो भव पितृदेवो भव असं म्हणतोस ना, मग या निमित्ताने हीच भावना व्यक्त करायची.
0: अगदी, म्हणजे आपण श्रावण अमावस्येला मातृदिन आपल्याकडे करतोच साधा. आणखी एक, तू की नाही खरं म्हणजे छान सोपं करून टाकलं सगळं, तर मी आईला साडी आणि ब्लाऊज पीस आणि फॉल असं सगळं दिलं.
1: अगं हे पण तू सगळं घरी करतेस ना, हे फॉल बिल लावणं वगैरे?
0: मुलगी कोणाची आहे मी? माझ्या आईचीच ना. साडीला फॉल लावणं म्हणजे आईचं आवडीचं काम. तासा भरात लावते ती फॉल आणि तो सुद्धा परफेक्ट, मस्त, नीट नेटका.
1: आणि आई साहेबांचे हेच गुण आपल्यात आले आहेत मॅडम जी.
0: असे नाही, आपण कसे आहोत हे आपल्यापेक्षा इतरांना जास्त कळतं असं मला वाटतं. पण आईची टापटीप माझ्याही कामातून जर दिसत असेल तर तो आईचाच गौरव आहे.
1: बरोबर आहे, बरोबर आहे. पण तरी सुद्धा सुखदा एक विचारतो, म्हणजे तू कधीपासून हे डेज वगैरे साजरे करायला लागलीस ग?
0: पुन्हा आपण तिथेच येतो. अरे सणवार कशासाठी किंवा हे डेज वगैरे कशासाठी? तर
1: मज्जा करण्यासाठी, गोडधोड खाण्यासाठी निमित्त. आणि अर्थशास्त्रात म्हणतात ना तसं, अर्थ कारणाला म्हणजेच बाजाराला चालना देण्यासाठी.
0: हे हेतू आहे तसं. पण आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे या निमित्ताने चार नातेवाईक किंवा शेजारी पाजारी जमावेत, विचारांची देवाणघेवाण व्हावी, कुणाला काही मदत हवी असेल तर केली जाते इतकं.
1: आणि कुणाला थँक यू वगैरे म्हणायला एरवी संकोच वाटत असेल तर या निमित्ताने ते म्हणता यावं. थोडक्यात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस. बरोबर की नाही?
0: अगदी बरोबर.
1: आणि तुझा आवडता फंडा, त्या त्या ऋतू प्रमाणे निसर्गाशी जवळीक साधणं किंवा संस्कृती जपण
0: हे तर नक्कीच खरंय. हा म्हणजे आता हेच बघ ना, अधिक महिन्यात जावयाला खास बोलावून.
1: थांबा, बेल वाजली, बघूया कोण आहे.
2: हा बापरे, गरम आहे, गरम असं मी आता अजिबात म्हणणार नाहीये.
0: हा
2: कारण असं म्हणून ना आणखीन गरम व्हायला लागत.
1: अरे हे काय नवीनच ऐकतोय मी. मग काय म्हणणार आहेस तू? वा काय मस्त चिडडे म्हणून वगैरे.
2: दादा तू ना, पण दादा एक मिनिट, तुझ्याकडे मी नंतर बघते. पण ही मा काय, बहारों की राणी, ख्यालों की मलिका, कोण आहे कोण इथे?
0: शर्वरी का ग, काही बोलतेस का तू?
2: बर मग काय म्हणू. हा तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हे बनाया. हे सुखदा, मॉडर्न किंवा आजच्या भाषेत म्हणायचं तर टाऊका दिसेस. टाऊका?
0: अगं ए, तुझ्या जिभेला काही हाड? हा गप्प बसा, काय शब्द वापरतेस तू.
1: शर्वरी थँक्यू, म्हणजे मला सुद्धा असंच काहीतरी म्हणायचं होतं. म्हणजे टाऊका वगैरे असा नेमका शब्द मला सापडत नव्हता ग.
0: बास बास हा रोहित, आता तुम्ही दोघं काही ते टौका बिउका असलं काहीतरी नको उगाच, म्हणजे असलं काही बोलू नका. आईची साडी नसल्यामुळे माझं मला छान वाटतंय हे मात्र नक्की.
2: येस, मला वाटलंच की ही तुझी साडी नक्कीच नाही, पण भारी आहे बरं का साडी, एकदम मस्त आहे.
0: थँक्यू. तू पण घेऊन जा एखादा नेसायला, एवढं शांत कूल वाटतंय ना या गर्मीमध्ये सुद्धा. छान सफेद आणि आकाशी रंग दोन्हीही थंडावा देणारे.
1: हे घ्या बहिणाबाई, तुम्ही पण हा थंडावा घ्या, ताज गारेगार लिंबू सरबत.
2: वा वा वा दादा असावा तर असा. बर का, मी किने एक निरोप सांगायला आलीये. म्हणजे हे काम मी फोनवर करू शकले असते.
1: पण तुला इथे येण्यासाठी काहीतरी कारण हवं असतं ना.
2: सुखदा याला ना गप्पा बसायला सांग, नाहीतर
0: शर्वरी हे बघ तू असं कर, तू फक्त माझ्याशी बोल. हा कसला निरोप आणि कुणाला द्यायचा आहे?
2: ते अधिकाचं वाण द्यायचं वगैरे आई म्हणत होती, पण मोहितने या वाण वगैरे किंवा काहीही वस्तू देण्या घेण्याला साफ नकार दिलाय.
1: वा वा वा क्या बात, म्हणजे चला माझ्या नकाराला आणखी एक भक्कम आधार मिळाला तर.
2: हो तर, तू सुद्धा नाही म्हणणार हे मला ठाऊकच होत. मग आम्ही एक प्लॅन बनवला.
1: काय काय काय?
0: अरे वा, कसला प्लॅन केलात ग तुम्ही?
2: अधिक महिना साजरा करायला म्हणून आपण सगळे कुठेतरी छोटीशी 4 दिवसांची ट्रिप करूया, कसं वाटलं?
1: पण मग ते माझे 33 अनारसे जावयाची पूजा चांदीची वाटी वगैरे वगैरे
0: वगैरे. रोहित उगाच आपलं काहीतरी आज सकाळीच तर आपण म्हणत होतो नाही का.

0: की जावयाचा मान म्हणजे लेकीचा सुद्धा मान असतोच ना.
1: नाही नाही म्हणजे लेकीचा मान हा जावयाचा मान असं तुला म्हणायचंय का? आईची साडी नेसल्यामुळे असेल असेल असेल. वा वा वा, म्हणजे आमच्या मानात तुम्ही परभारे स्वतःला सुद्धा मोजून घेत आहे.
0: अरे केव्हाही आपला उल्लेख लेख जावई असाच होतो की नाही, जोड शब्द.
1: अगदीच अगदीच, आई बाबा किंवा रेवाच्या सुद्धा बोलण्यात नेहमी रोहित सुखदा असं जणू काही जोड नाव असावं असं आपलं नाव येत.
0: आणि आपण सुद्धा नेहमी शर्वरी मोहित असा एकत्रच उल्लेख करतो की नाही.
1: नक्कीच नक्कीच, पण ते जाऊ दे, अधिक बिधिक बाजूला ठेव. वाण घ्यायचं नाही म्हणून आम्ही येतच नाही असं तू आईला म्हणाली नाहीस ना?
0: नाही रे, मला माहितीये माझ्या आई बाबांकडे जायला माझ्यापेक्षा तू जास्त उतावीळ असतोस.
1: नाही पण काही नवीन वस्तू घ्यायची असेल, काही उपकरण वापरताना अडचण आली तर ते पहिला फोन मला करतात म्हणून.
0: हो बरोबर,
1: आणि त्यामुळे तुला हेवा वाटणं माझा स्वाभाविक आहे.
0: अरे
1: थोडी जेलसी होते हो की नाही सांग.
0: होते खरी थोडी थोडी, पण ना मला की नाही तुझं कौतुक सुद्धा वाटतं. कधी कधी तर मी विसरून जाते की तू त्यांचा मुलगा नव्हे जावईयेस, एवढं तुमचं नातं अकृत्रिम आहे.
1: वा वा, काय परफेक्ट शब्द वापरलायस, अकृत्रिम, झकास. आणि म्हणूनच सुखदा म्हणजे तुझे हे सगळे जे गुण आहेत ना त्यामुळे तुम्हाला आवडते.
0: वा वा वा वा, मस्का बटर पुरे आता.
1: बरं राहिलं नाही करत. पण मग प्लॅन काय आहे, म्हणजे पुरुष मंडळींना नामोहरम करण्याचा काही प्लॅन झालाय का शर्वरी?
2: हो सांगते. मी काय म्हणते सुखदा, तूच सांग ना.
1: ओ माय गॉड, म्हणजे सुखदा तुला हा कट आधीच माहिती होता? म्हणजे नामोहरम वगैरे करणं हे तुला माहिती होत?
0: नाही रे, उलट त्याच पुरुषाचं कौतुक करण्याचं आम्ही ठरवलंय. म्हणजे आम्ही आपल्या तीन कुटुंबांची मिळून एक झक्कास ट्रीपच ठरवून टाकली.
2: हो ना, आधी आम्ही महाबळेश्वर ठरवत होतो, पण आता गेस व्हॉट, मी असं म्हणेन गेस वेअर, कुठे जाते ओळख ओळख.
1: आता महाबळेश्वर नाही तर मग कुठे?
2: थेट सोमनाथला जातोय आपण, सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या अमृत महोत्सवात सहभागी व्हायला.
1: शपथ, बियॉन्ड इमॅजिनेशन, कसला भारी प्लॅन आहे. पण मला सांग सगळ्यांना जमणार आहे का ग?
0: जमावच लागेल, म्हणजे त्याचा सोहळा काय तो झाला, पण वर्षभरात आपण जाऊ शकतो ना केव्हाही. लवकरच वर्षभर म्हणजे उगाच वेळ नाही घालवायचे. रेवा शर्वरी वर्क फ्रॉम होम म्हणजे वर्क फ्रॉम सोमनाथ करतील.
2: मोहितने तिथेच आसपास साईट व्हिजिट ऍडजस्ट करून घेतलीये. मुक्ताला शाळेला सुट्टीच आहे आणि दोन्ही आई बाबा मंडळींना सुट्टीचा काही प्रश्नच नाही.
1: व्हॉट अबाउट मी? मी काही रिकाम तिकडे आहे का? समजा त्याच आठवड्यात माझं काही महत्वाचं काम निघालं तर तुम्हाला माझं शेड्यूल तरी माहितीये का?
0: तुला आठवतं का रोहित, मागच्या रविवारी जेवताना मी सहज गप्पांमध्ये तुला पुढच्या महिन्याच्या टूर किंवा महत्वाच्या मीटिंग आहेत का वगैरे विचारलं होतं.
1: ते यासाठी होत तर अगं, पण ते अगदी आपलं कसं कॅज्युअल बोलणं चालू होत.
0: तुझ्यासाठी कॅज्युअल नाही का ग?
2: हो तुझ्यासाठी कॅज्युअल होत, पण त्यातून आमचा गुप्त हेर बातम्या खणून काढत होता.
1: तुम्ही बायका ना खरंच म्हणजे अशा शातीर असता कल्पनाच येत नाही. मी आपला भाबडेपणाने सरळ सरळ उत्तर देत होतो.
2: दादा तू तरी हे बऱ्यापैकी शांतपणे ऐकून घेतलंस, मोहित तर उडालाच. आणि त्याला ही खबर दिली कोणी माहितीये का?
1: कोण?
2: आपल्या साटोप बाई मुक्ताई.
0: अगं बाप लेकीचं नातं असंच असतं, मुली आपले सिक्रेट्स पहिली बाबाकडे शेअर करतात.
1: आणि लग्न झालेल्या मुली आपल्या आई वडिलांशी मेतकूट जमवून जावयाचा बकरा करतात, त्याच काय?
2: ए दादा काही बोलू नकोस. अरे बकरा कसला, आम्ही तर तुमचा सन्मान आणि सत्कार करतोय.
1: सगळं तुम्हीच ठरवा आणि त्याला गोंडस नाव द्या. सन्मान सत्कार चालायचंच.
0: कौतुक अरे.
1: बरं ते जाऊ द्या, आपण ट्रीपला जातोय त्याबद्दल आणखी काय गुप्त खल वगैरे केलेत का तुम्ही?
2: हा सांगते सांगते ना, पण सुखदा त्याआधी माझा एक फक्त छोटासा प्रश्न आहे. मुळात हे अधिक मास प्रकरण आहे तरी काय, म्हणजे त्यावरून आपली आज एवढी चर्चा झाली.
1: म्हणजे हिला हेच मुळात माहित नाहीये, सांगून टाक.
0: प्रकरण वगैरे काही नाही ग, वैदिक काळापासून सौर कालगणना आणि चांद्र कालगणना अशा कालगणनेच्या दोन पद्धती चालू होत्या. वैदिक ऋषींना हे लक्षात आलं की चांद्र आणि सौर कालगणना यांचा एकमेकांशी मेळ जुळण्यासाठी काही दिवसांचा फरक राहतोय त्यात.
1: म्हणजे आपले ऋषी मुनी किती ग्रेट होते बघितलंस ना, पुढे काय झालं?
0: हा तर हे अंतर भरून काढण्यासाठी मग दर 3 वर्षांनी कालगणनेमध्ये 30 दिवस अधिक घेण्याची पद्धत सुरू झाली, तोच हा अधिक मास.
2: पण त्यात जावयाचा संबंध येतोच कुठे?
1: अरे जावयाचा संबंध म्हणजे जिथे

0: कमी तिथे जावई देतो हमी, कळलं? म्हणून जावयाला मस्का मारण्याची पद्धत रूढ झाली, कळलं का तुला?
1: काही या रोहित तुझं. बरं शर्वरी, ट्रीप साठीचं कॉन्ट्रीब्युशन तुला ऑनलाईन ट्रान्सफर करू ना.
2: भाई ग, त्या दोन सिनियर मोस्ट जोडप्यांपुढे खर्च हा शब्द उच्चारू नकोस.
1: का?
2: कारण अग, ट्रीपचा सगळा खर्च तुमचे आणि आमचे आई बाबा करणार आहेत असं त्यांनी ठणकावून सांगितलंय.
0: अरे हे हे हे मात्र टू मच आहे, याला काय अर्थ आहे?
1: राहू दे रे, त्यांचा आनंद त्यात आहे असं म्हणायचं. मग अधून मधून करू द्यावं त्यांना, बाकीच्या गोष्टींमध्ये आपण या ना त्या रूपाने भरपाई करू.
2: ए म्हणजे आपण लहान मुलांचं मन राखायला त्यांच्या होला हो म्हणतो, पण शेवटी आपल्याला हवं तेच करतो असंच ना.
1: खरे, आपले आई वडील एका टप्प्यानंतर आपली मुलंच होऊन जातात ना शर्वरी. मग त्यांना मुलांसारखं जपायचं, त्यांचं मन राखायचं आणि त्यांना आवडतील अशा गोष्टी करायच्या शक्यतो.
0: सुखदा सुखदा. अग अग नको ना एवढं इमोशनल बोलूस. अग आपण सुद्धा 60-70 वर्षाचे झालो ना की आपली मुलं सुद्धा असाच विचार करतील का ग आपल्या.
1: अरे
2: आता कोण इमोशनल होतय हा.
1: चला चला, तो उगाच आपली मस्करी करत असतो ग. चला आता वास्तवात येऊया.
0: हो हो, वास्तवात यायचं म्हणजे ही मांजर माझ्याशी पुन्हा भांडायला सुरुवात करणार.
2: अरे असं म्हणतात की ज्यांचं एकमेकांवर जास्त प्रेम असतं ती माणसं जास्त भांडतात.
0: अजिबात नाही, कुठेतरी काहीतरी ऐकतेस वाचतेस आणि इथे माझ्यावरती फिलॉसॉफी फेकतेस.
1: थांबा दोघही, तुम्ही पुन्हा सुरू होणार का रे? कुणीतरी एकाने गप्प बसा.
0: गप्प बसा सांग,
1: अगदी देवासारखं बसा, शांत.
2: नाही अजिबात,
0: नाही नाही नाही, तू तू ह्या भांडखोर मुलीला तू आधी सांग.
2: मी नाही भांडखोर, ह्या दुष्ट माणसाला सांग तू.
0: अरे
2: अरे
1: नाही, थांबा.

मंडळी आताच आपण ऐकत होतात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, याचं लेखन केलं होतं स्मिता गानू जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

0: नमस्कार श्रोतेहो, आपलं आरोग्य दर्पणमध्ये मनापासून स्वागत आहे. मंडळी, हवामानात होणारा बदल असो किंवा इतर अनेक गोष्टींमुळे वाढणारा ताण असो, या आणि अशा अनेक कारणांमुळे तब्येतीवर परिणाम होताना दिसतो. मग अशा वेळेस हॉस्पिटलची पायरी चढण्याची वेळ येते. मग डॉक्टर अंडर ऑब्झर्वेशन ठेवतात. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या इतकीच आपुलकीनं काळजी घेतात त्या म्हणजे प्रशिक्षित परिचारिका. वेळेवर औषधपाणी बघणं, औषधांना मिळणाऱ्या रिस्पॉन्सची दखल नोंदवून ठेवणं, या आणि अशा बऱ्याच गोष्टी परिचारिका रुग्णसेवेत असताना करत असतात. आज आहे जागतिक परिचारिका दिवस. आजच्या दिवसाचं औचित्य साधून आज आपण परिचारिका अर्थात नर्स यांचं आयुष्य नेमकं कसं असतं, त्यांना कोणत्या कोणत्या प्रश्नांना किंवा परिस्थितीला तोंड द्यावं लागतं, या सगळ्याविषयी जाणून घेणार आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलेलं आहे अधिपरिचारिका उमा कानिटकर यांना. नमस्कार उमाताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: त्या ऑगस्ट 1990 ते जुलै 1993 पर्यंत विद्यार्थी परिचारिका म्हणून कार्यरत होत्या आणि त्यानंतर जानेवारी 1994 पासून आतापर्यंत अधिपरिचारिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा ऑपरेशन थिएटर मधला कामाचा अनुभव जवळपास 20 वर्षांचा आहे. अगदी सुरुवातीला तुम्हाला मला विचारावं असं वाटतं की हे क्षेत्र तुम्ही का निवडलं किंवा काय असं घडलं की हेच क्षेत्र निवडावं असं वाटलं?
1: खर तर क्षेत्र निवडायचं म्हणजे त्यावेळेला जेव्हा स्टुडंट म्हणून जॉईन व्हायचं होतं तेव्हा खर तर जॉब ओरिएंटेशन किंवा करिअर ओरिएंटेड असं काही नव्हतं, तेव्हा तेवढं काही कळत नव्हतं. पण माझ्या घरामध्ये काही 2-3 जणी आहेत ज्या परिचारिका होत्या त्यावेळेला कार्यरत, त्यांच्याकडे बघून किंवा पेशंट रुग्णांची सेवा म्हणजे काय असतं किंवा एक तो युनिफॉर्म, युनिफॉर्मचं एक अट्रॅक्शन होतं, सफेद वस्त्र पर कभी न लग्ने देंगे असं सर्व ते एक मनाला असं भावून जाणार होतं. त्यामुळे असं होतं की स्वच्छ आणि शुभ्र गोष्टी ज्या मनापासूनही शुभ्रता आणतील आणि रुग्णांची सेवा करतील त्याच्याकडे थोडं आकर्षित होऊन हा जॉब निवडण्याचं हे केलं. त्यामुळे म्हणजे तसं म्हटलं तर त्यासाठी नर्सिंग कडे आलो. पुढे जाऊन त्याच्यामध्ये काय चेंजेस असणार, काय करावं लागणार हे तेव्हा काहीच माहित नव्हतं, पण ह्याचं अट्रॅक्शन म्हणून नर्सिंगला जॉईन झालो. खरं तर हा प्रश्न आम्हाला जेव्हा नर्सिंग जॉईन करताना इंटरव्ह्यू झाला त्यावेळी विचारला होता.
0: बर.
1: की काय तुम्ही नर्सिंगला का आलात, म्हणजे काय यावं असं वाटलं, पण तेव्हा असं हे नव्हतं की काय उत्तर द्यावं. पण घरामध्ये आमच्या आहेत नर्सेस म्हणून आम्ही त्यांना बघून आम्ही आलो असं होतं. पण आज हे असं वाटतंय की त्यावेळेला आपण आलो ही काळाची गरज होती, कारण घरातील परिस्थिती तशी खूप चांगली नसल्यामुळे इन्कम सोर्स हा लगेच चालू होईल किंवा अशा दृष्टीने नर्सिंग कडे आलो.
0: आणि विद्यार्थी दशेत तुम्ही होतात अगदी सुरुवातीच्या काळात 1990 मध्ये, तर तेव्हाचे अनुभव कसे होते?

0: 90 मध्ये आम्ही आलो. खर तर इथे आले तेव्हा मी डहाणू दापचरी सारख्या एका छोट्याशा खेड्यातून इथे आले. जेव्हा हॉस्पिटलमध्ये आले त्यावेळेला एक मनात एक भीती होती की बापरे शहर आहे एवढं मोठं, इंग्लिश एकदम फ्लुएंटली बोलणारी लोक आहेत, आपला ह्याच्यात निभाव लागेल का, आपण हे करू शकू का, अशी थोडी शंका होती. हॉस्टेलला राहायचंय, 3 वर्ष पूर्ण घर लांब आहे, सोडून सर्वांना सोडून हॉस्टेलमध्ये राहायचंय, हॉस्टेलमध्ये ऍडजस्ट होईल का, या गोष्टी मनात होत्या. पण ठीक आहे की जॉईन झालो, त्याच्यानंतर सर्व हळूहळू ते सुधारत गेलं. आणि जेव्हा स्टाफ म्हणून नर्सिंग ट्रेनिंग पूर्ण झालं आणि स्टाफ म्हणून जॉईन झालं तेव्हा मात्र असं वाटलं की आता जबाबदारी आहे, की आता आपल्याला जबाबदारीने काम करायचंय. स्टुडंट होतो तेव्हा आपल्याला सिनियर कोणीतरी पाठीशी घालणारे होते, शिक्षक होते की जे आपल्याला शिकवतील आणि चुका आपल्या माफ होतील, पण आता होणार नाहीये. की आता आपण जे करायचंय ते मनापासून आणि जबाबदारीने करायचंय याची जाणीव मात्र तेव्हा झाली.
1: इथे जबाबदारी एक वाढली,
0: म्हणजे वाढली आणि ती जाणीव खरं झाली की आता आपण ऍज अ स्टाफ म्हणून जॉईन होतोय, तर मग ही जबाबदारी आहे आपली की आपले रुग्ण हे आपली जबाबदारी आहे आणि त्यांची सेवा करणं हेच आपलं कर्तव्य आहे, त्या दृष्टीने ते करायचंय, ही जाणीव तेव्हा झाली.
1: अरे वा, जेव्हा परिचारिका म्हणून तुम्ही हॉस्पिटलमध्ये सायन हॉस्पिटलमध्ये तुम्ही रुजू झाला तो पहिला दिवस तुम्हाला आठवतोय का आज?
0: हो आठवतो, तेव्हा पहिला दिवस आठवतो. तेव्हा असं होतं की आपल्या युनिफॉर्म चेंज झाले, विद्यार्थी दशेचे युनिफॉर्म वेगळे होते, आता एक बॅच मिळाला, त्या बॅचचं एक अट्रॅक्शन होतं की हा आज आम्ही परिचारिका म्हणून जॉईन झालो. किंवा एक म्हणजे ती एक वेगळीच भावना होती किंवा एक कर्तव्याची जाणीव झाली, त्यामुळे ते काय म्हणता येईल की आपण काहीतरी पुढे पाऊल टाकतोय आणि ते कर्तव्य आपल्याला पार पाडायचंय ह्याची जाणीव नक्कीच झाली.
1: वा क्या बात आहे. आणि आज जवळपास 30-32 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, या 30-32 वर्षांमध्ये कोणकोणते बदल तुम्हाला अनुभवायला मिळाले, पाहायला मिळाले? म्हणजे आपण बघतोय की मेडिकल सायन्स हळूहळू पुढे जात चाललंय, म्हणजे जे 5 वर्षात होत नव्हतं ते आता आपण होताना बघतोय, हा तुमचा अनुभव तर खरंच खूप मोठा आहे, तर काय सांगाल?
0: 30-32 वर्षाच्या काळामध्ये खूप गोष्टी बदलल्या. म्हणजे जसं मेडिकल सायन्स पुढे गेलं त्याच्यामध्ये जशा सोयी सुविधा आणि उपचारांच्या पद्धती वाढल्या तसेच आजारही वाढलेले दिसतात, की नवीन नवीन आव्हानं आलेली दिसतात. की जेव्हा मेडिसिन याच्यामध्ये त्वरित डायग्नोस करण्याची यंत्रणाच आली, किंवा पूर्वी मॅन्युअली चार्टिंग आणि ह्याची जागा आता इलेक्ट्रिक हेल्थ रेकॉर्ड्सनी घेतली, मॅन्युअल बीपी अपरेटसची जागा मोठमोठ्या व्हेंटिलेटर्स आणि लहान मुलांसाठीचे इन्क्युबेटर्स किंवा मॉनिटर्स ज्याच्यावरती तुम्ही पेशंटचं सर्व काही मॉनिटर एका मॉनिटरवर तुम्ही सर्व गोष्टी एका वेळी
1: बघू
0: शकता, मॉनिटर करू शकता, लक्ष ठेवू शकता, या कितीतरी गोष्टी बदलल्या. तसं प्रगत ह्याच्यामुळे प्रगत तंत्रज्ञानामुळे ऑपरेशन्स कमी वेळामध्ये अतिशय अचूक ह्यांनी ऑपरेशन्स करता, लॅप्रोस्कोपी सारख्या गोष्टी आल्या, रोबोटिक सर्जरीज चालू झाल्या, त्यामुळे मॅन्युअली गोष्टींचा जो वर्कलोड होता तो हळूहळू कमी होताना दिसतो. दुसरी गोष्ट की जनरल नर्सिंग करण्यावर इतकी वर्ष फक्त भर होता, आता ऑन्कॉलॉजी, क्रिटिकल केअर किंवा स्पेशलायझेशन इन ऑपरेशन थिएटर्स किंवा निओनेटॉलॉजी यासारखी स्पेशलायझेशन नर्सिंगमध्ये सुद्धा आली आणि तीही लोक करण्यासाठी आता प्रवृत्त झाली आहेत, किंवा त्याकडे लोकांचा कल आहे की आपल्याला हे स्पेशलायझेशन करायचंय. किंवा नर्सिंगमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता काही गोष्टी जर का अंमलात आणायच्या त्याच्यात सुद्धा नर्सिंगच्या लोकांचा विचार घेतला जातो. इथपर्यंत गोष्टी बदलल्या. किंवा ते जरी झालं तरी सुद्धा आता दुसऱ्या गोष्टी अशाही आहेत की NABH आणि JIC सारखी हे आली, मानांकन मिळायची आहेत, हॉस्पिटलला मिळाली पाहिजे, त्यामुळे रुग्णसेवेच्या सुरक्षा आणि कामाच्या प्रोटोकॉल्स मध्ये बदल झाले, त्यामुळे रुग्णांची सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने किंवा सुसूत्रता त्याच्यामध्ये आली. दुसरी गोष्ट जेव्हा आपण तसं ह्या गोष्टी जशा चांगल्या आहेत तशा बदलणाऱ्या अजून गोष्टी म्हणजे की नैसर्गिक म्हणण्यापेक्षा तरुणांमधले वाढते म्हणजे वाढते आजार, जे मानसिक आजार वाढले, वृद्धापकाळातले आजार वाढले.

0: दिसतात, जसं कॅन्सर सारखे दुर्धर आजार खूप प्रमाणात वाढले, म्हणजे खूप गोष्टी जितक्या चांगल्या जशा झाल्या तशा हे झाल्या, आजाराचं प्रमाण वाढलं. कारण त्याच्यामध्ये कसं आहे की ह्या
1: सगळ्या गोष्टींमुळे
0: असं आहे की बैठे जॉब झाले लोकांचे, किंवा हालचाली कमी झाल्या, व्यायामाचं किंवा हे करणं कमी झालं, खाण्यापिण्याच्या हे बदलल्या, त्यामुळे आजाराचं प्रमाण जितकं वाढलं, जितके मेडिसिन आणि हे, त्यामुळे अजून दुसरी गोष्ट अशी झाली की छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोक मेडिसिन स्वतःच्या मनाने घ्यायला लागली, गुगलवर सर्च करून घ्यायला लागले, त्यामुळे त्याचे दुष्परिणामही त्याचे तितकेच दिसतात. तर ह्या सगळ्या गोष्टी या 30-32 वर्षात खूप प्रमाणात बदललेल्या दिसल्या. म्हणजे ज्या आम्ही जॉईन झालो तेव्हा त्याच्यापेक्षा आता कितीतरी गोष्टी खूप चांगल्याही झाल्या आणि खूप त्याचे दुष्परिणामही त्याच पद्धतीने दिसतात.
1: बरोबर. तुमचा ऑपरेशन थिएटर मधला जो अनुभव आहे तो जवळपास 20-21 वर्षांचा आहे, तर त्याविषयी जरा सांगा ना आम्हाला, तिथलं वातावरण एकंदर किंवा तुमच्या शिफ्ट ड्युटी असतात तिकडच्या.
0: ऑपरेशन थिएटरमध्ये काम करताना पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही सतर्क असायला पाहिजे आणि तुम्ही कॉन्फिडंट असायला पाहिजे. कारण कुठल्याही प्रकारची सर्जरी जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा त्याला लागणारी साहित्य सामग्री किंवा स्टरलायझेशन, कारण आपण ऑपरेशन थिएटर हे पूर्णतः निर्जंतुक असणं गरजेचं असतं, त्यामुळे त्याच्या स्टरलायझेशनकडे जितकं चांगलं लक्ष दिलं जाईल तितका पेशंटचा आउटपुट चांगला मिळतो. कारण तुम्ही जर ऑपरेशन थिएटरमध्ये जर जंतुविरहित काही जंतू आणि ह्याच्यामध्ये काही असेल तर ते तुम्ही ओपन थिएटरमध्ये त्यांनी इन्फेक्शन किंवा हे तर ते कंट्रोल करणं जास्त महत्वाचं असतं, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं. दुसरी गोष्ट, सतर्क असायला पाहिजे, कारण ऑपरेशन जेव्हा चालू असतं तेव्हा त्यावेळी त्याच्या व्यवस्थित साधन सामुग्री जर तुमच्याकडे माहिती नसेल किंवा अवेलेबल नसेल तर त्या गोष्टी शोधेपर्यंत किंवा हे करेपर्यंत पेशंटच्या अॅनेस्थेशियाची वेळ वाढू शकते. म्हणजे तुम्ही सतर्क असायला पाहिजे, तुम्ही घेतलेला काउंट इन्स्ट्रुमेंट म्हणा किंवा त्याच्यासाठी लागणारे स्पंजेस ह्या काउंट तुम्हाला व्यवस्थित ठेवता आला पाहिजे, त्या सर्जरी बद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पेशंट तोच जो पेशंट घेतलाय, एकाच नावाचे अनेक पेशंट रुग्णालयात असतात, तर तोच पेशंट तुम्ही बरोबर घेताय की नाही ही खातरजमा करण्याची सवय हाताला असायला पाहिजे की पेशंट आलाय त्याचं पूर्ण नाव तोच आहे का, त्याची साईड जे ऑपरेट करायची ती साईड बरोबर आहे का, हेही बघणं तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळे ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणं आणि आयसीयू आणि जनरल वॉर्ड मध्ये काम करणं ह्याच्यात खूप फरक आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे ऑपरेशन थिएटरचं हे खूपच वेगळंच असतं की ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही खूप वेगळ्या गोष्टी करता की असिस्ट करणं, त्याबद्दलची माहिती असणं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की पोस्ट ऑप पण पेशंट आपण जाऊन की ऑपरेशन झालं बाहेर आला म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही, त्याचं जे काही पार्ट रिमूव्ह केले जातात किंवा ज्याची नोंद ठेवणं व्यवस्थित किंवा त्याचे हिस्टोपॅथ गेले की नाही, सॅम्पल्स बरोबर गेले की नाही, ही तितकीच जबाबदारी. कारण त्या सॅम्पल्सच्या रिपोर्टवरती त्या पेशंटची ट्रीटमेंट अवलंबून असते की तुम्ही ऑपरेट केलं आणि सोडून दिलं जाऊ दे सॅम्पल असं नाही चालत, तर ते जास्त त्या गोष्टी खूप जागरूकतेने आणि जबाबदारीने पार पाडाव्या लागतात.
1: नक्कीच नक्कीच. आणि या ऑपरेशन थिएटर इतकं जबाबदारीचं ते म्हणजे आयसीयू वॉर्ड.
0: हो, आयसीयू मध्ये तुम्हाला जास्त सतर्क राहावं लागतं कारण तुमचा डायरेक्ट पेशंटशी संबंध येतो. कारण पेशंट 10 पेशंट जेव्हा आयसीयू मध्ये आहेत आणि 2 स्टाफ आहेत त्यावेळेला त्यांना सगळ्यांचेच मॉनिटर लक्ष ठेवायचे आहेत की कोण कोणाच्या मॉनिटरवर चेंजेस होत आहेत, कोणाला काय डॉक्टर्स आहेत पण त्यांनी हे केलं तर प्रत्येकाला ड्रग्ज इन्फ्युजन पंप्सनी जातात, तर मग इन्फ्युजन पंप कोणाचा संपलाय का, कुठला अलाराम वाजतोय. म्हणजे आयसीयू मध्ये असणाऱ्या मुली इतक्या सतर्क असाव्या लागतात की त्यांना इकडे तिकडे बघायची फुरसतही मिळत नाही. आणि ते सतर्कता त्यांची असावीच लागते, तरच तुम्ही आयसीयू मध्ये सुसूत्रता ठेवून आणि व्यवस्थित सर्वांकडे की एकाच पेशंटकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं म्हणून बाकीचे दुर्लक्षित होतील असं नाही चालणार.
1: जीवाशी
0: प्रत्येक आपण एका जीवाशी खेळ खेळतो, तर ते
1: अगदी खरं आहे तुम्ही म्हणताय ते. आणि याबरोबर आहे महत्वाचं तो म्हणजे जनरल वॉर्ड, त्याबद्दल काय सांगाल? इथे खूप प्रमाणात असतात कारण
0: जनरल वॉर्ड मधली गोष्ट अजून वेगळी, कारण जनरल वॉर्ड मध्ये येणारे पेशंट त्याबरोबरच सरकारी हॉस्पिटल असल्यामुळे त्याच्यावर येणारे नातेवाईकांची संख्याही जास्त असते, मग तुम्हाला त्यांनाही कंट्रोल करायचं असतं. येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे तुम्हाला ते वर्गीकरण करता आलं पाहिजे की कुणाला आधी ट्रीटमेंटची गरज आहे आणि ज्याला पहिली ट्रीटमेंटची गरज

0: तर त्याच्याबरोबर तुम्ही आधी हे केलं तरी सुद्धा दुसऱ्या पेशंटला असं नको वाटायला की त्याच्याकडे लक्ष देत आहेत आणि आम्ही दुर्लक्षित होतोय. तर ती क्वालिटी तुमच्यामध्ये ऍज अ नर्स असायला पाहिजे की येणाऱ्या नातेवाईकांना सुद्धा तुम्ही व्यवस्थित. त्यावेळेला सगळेच लोक तणावात असतात कारण त्यांचा पेशंट असतो, तर पेशंटला सुद्धा त्याच्या भाषेमध्ये त्याला समजेल असं व्यवस्थित जर सांगितलं की हे उपचार तुमच्यावर होणार आहेत आणि ह्या उपचाराने तुम्हाला ह्या गोष्टी होतील तर तुम्ही त्याचे काही साईड इफेक्ट होऊ शकतात, ते जर का तुम्ही व्यवस्थित पेशंटला समजावून सांगितलं तर पेशंट उपचारासाठी तयारही होतो आणि सहकार्यही करतो. मग ती क्वालिटी तुमच्यामध्ये असायला पाहिजे. तसंच नातेवाईकांना सुद्धा तुम्ही धीर देणं किंवा त्यांच्याबरोबर प्रेमाने बोलणं किंवा हॉस्पिटलचे काही प्रोटोकॉल्स त्यांना समजावून सांगणं किंवा हॉस्पिटलचे काही नियम न मोडता त्यांना न दुखावता तुम्हाला त्यांना हँडल करता आलं पाहिजे. हे सर्व जर तुम्हाला जमत असेल तर जनरल वॉर्डमध्ये काम करणं सोपं जातं आणि नाही तर ते मॅनेज करणं
1: कठीण होऊन बसतं. ऑपरेशन थिएटर असेल, आयसीयू वॉर्ड असेल किंवा जनरल वॉर्ड असेल, या तिन्ही ठिकाणी एक परिचारिका म्हणून काम करताना पेशन्स लेवल खूप हायेस्ट लेवलला खरंतर
0: पेशन्स हा महत्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये सगळ्याच ठिकाणी, कारण जनरल वॉर्डमध्ये तो जास्त जाणवतो. कारण आयसीयू मध्ये कसं होतं की पेशंट बरोबरच आपल्याला फक्त डील डायरेक्टली रिलेटिव्ह बरोबर डील नसतं करायचं. जनरल वॉर्ड मध्ये तुम्ही पेशंट पण आहे आणि बाजूला रिलेटिव्ह पण आहे, त्यामुळे ते हे करणं खूपच कठीण असतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला पेशन्स आणि पेशंटला समजून घेणं किंवा त्याला समजावणं ह्या दोन्ही कला अवगत असायला
1: खरं अगदी प्रेमानं त्यांना हाताळावं
0: लागतं त्यांचं. कारण प्रत्येक पेशंट हा भावनिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या किंवा आर्थिक दृष्ट्या सर्व पेशंट भिन्न असतात, त्यामुळे त्यांना कुठल्या पद्धतीने हे करायचं ती त्यांची हिस्ट्री घ्या किंवा त्यांच्याकडून ती माहिती काढून घ्या, पण ती कशा पद्धतीने घ्यायची तेही कळलं तर ते पेशंट आपल्याशी बोलू शकतात किंवा बोलतात
1: बरोबर.
0: तर ते केलं की सुरळीत काम करता येतं नाही तर.
1: आणि ही नॅक आय थिंक अनुभवातूनच
0: ती मिळते, त्यामुळे आपण जितकं पेशंट बरोबर बोलत राहू किंवा त्यांची माहिती काढण्याची एक कला असते की आपण असं प्रश्न जर पेशंट विचारले काय तुमचं आर्थिक हे किती आहे तर असं काही सांगणार नाहीये, पण ते कसं काढायचं त्यांच्याकडून किंवा आपण त्यांची माहिती कशी गोळा करायची ही एक तुम्हाला अनुभवातूनच येणारी गोष्ट आहे.
1: बरोबर आहे.

0: मंडळी, आज जागतिक परिचारिका दिन आहे आणि सायन हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिपरिचारिका उमा कानिटकर यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे. तर आज जागतिक परिचारिका दिन आहे आणि दरवर्षी याची काही ना काहीतरी खास थीम असते, तर काय आहे ही थीम आणि त्याबद्दल काय सांगाल?
1: जागतिक परिचारिका दिन हा आधुनिक सुश्रुषा शास्त्राच्या जनक मानल्या जाणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगल यांचा जन्मदिवस म्हणून मानला जातो. 12 मे 1820 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आठवणीत आणि त्यांनी केलेल्या रुग्णसेवेच्या सन्मानार्थ हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. इंटरनॅशनल नर्सिंग काउन्सिलनी 1965 पासूनच हा दिवस साजरा करायला सुरुवात केली, पण ऑफिशियल 1974 मध्ये 12 मे हा दिवस परिचारिका दिन म्हणून डिक्लेअर करण्यात आला. तर त्याचं ह्या वर्षीचं प्रत्येक वर्षी त्याची काहीतरी थीम असते. ह्या वर्षीची थीम आहे अवर नर्सेस अवर फ्युचर, एम्पॉवर्ड नर्सेस सेव्ड लाईव्स.
0: हो बरं. आणि खर तर अशीच परिस्थिती तुम्हाला अनेकदा अनुभवायला होते की त्या तुम्हाला परिस्थितीला तोंड द्यावं लागतं, मग ते नैसर्गिक आपत्ती असेल किंवा इतरही वेळेस तुम्हाला.
1: हो.
0: तर काय सांगाल, तुम्हाला असा कधी अनुभव आला होता का?
1: आम्हाला अनुभव म्हणजे मला स्टुडंट लाईफ मध्ये, मी थर्ड इयर स्टुडंट असतानाच आठवतं की आम्ही नैसर्गिक आपत्ती असं नाही म्हणता येणार, पण बाहेर काही राईड्स झाले आणि बाहेरचं येणारी लोक किंवा स्टाफ येणारे सर्व बंद झाले, त्यामुळे आम्ही रुग्णालयात थर्ड इयर असल्यामुळे आम्ही सिनियर म्हणून पूर्ण हॉस्पिटलची जबाबदारी ऍज अ सिनियर म्हणून आमच्यावरती आली, किंवा आम्हाला ते प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आमच्या बरोबर ज्युनियर दोन दोन देऊन वॉर्ड मॅनेज करायला सांगण्यात आलं. कारण तेव्हा बाहेरून येण्यासारखी कर्फ्यू होते, बाहेरून येण्यासारखी परिस्थिती नव्हती. काही असं बरेच वेळा होतं त्यावेळेची परिस्थिती, तरी सुद्धा आता असंही होतं की पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी जमलं, ट्रेन बंद झाल्या आणि बाहेरून येणाऱ्या स्टाफ येऊ शकत नाही. मग ज्या आतमध्ये आहेत डबल ड्युट्या करतायत त्यांच्या बरोबर असेल त्या परिस्थितीमध्ये असेल तितक्या स्टाफ मध्ये ते करावंच लागतं. म्हणजे असं नाही की आम्ही म्हणू शकत की नाही नाही आम्हाला स्टाफ नाही आहे तर आम्ही मॅनेज कसं करणार. तर त्यामुळे ती हे स्टुडंट लाईफ पासूनच आम्हाला सुरुवात होते की हा आपल्याला हे करायचंय आणि ते केलं पण जातं. की खरं तर ते असं एक स्टुडंट लाईफ मध्ये असं होतं की आपल्यावरती जबाबदारी, म्हणजे असं वाटतं की हा आपण शिकलो म्हणजे आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं किंवा नवीन जबाबदारी पेलण्याची ताकद होते किंवा एक सवय होते की जी आम्हाला पुढे जाऊन त्याचे खूप फायदे झाले. आणि मोठ्या सरकारी रुग्णालयात असल्यामुळे त्या गोष्टी वारंवार घडतात किंवा मोठे ऍक्सिडेंट एखाद्या ठिकाणी

0: आग लागली, एकत्र येणारे पेशंट, मास कॅज्युअल्टीज, हे हँडल करण्याची कुठल्याही परिस्थितीमध्ये ते रुग्ण हँडल करण्याची एक सवय किंवा क्षमता वाढली असं म्हटलं तरी चालेल.
1: बरं, आणि नैसर्गिक जेव्हा आपत्ती येते तेव्हा पण असंच तुम्हाला अनुभव येतो का?
0: नैसर्गिक आपत्तीच्या वेळी काय होतं की अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये, आता मागे जसा कोकण रेल्वेला ऍक्सिडेंट झाला, कोकण रेल्वेच्या ऍक्सिडेंट मधले बहुतेक पेशंट, एका पूर्ण ह्याच्यातले बोगीतले सर्व पेशंट आमच्याकडे आले, ती अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती, दरड कोसळली आणि ऍक्सिडेंट झाले, रोड ऍक्सिडेंट झाले, ट्रेन ऍक्सिडेंट झाले, त्याचे सर्व पेशंट येतात. ज्या वेळेला अशी आपत्ती येते आणि रुग्णालयात खूप मोठ्या संख्येने पेशंट येतात, त्यावेळी मात्र त्यांची वर्गवारी करावी लागते की आधी कोणाला ट्रीटमेंटची गरज आहे, डॉक्टरांशी बोलून मेडिकल वैद्यकीय दृष्ट्या ज्याला आधी गरज आहे त्याच्याकडे आधी कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं, किंवा येणाऱ्या त्यांच्याबरोबर येणारे नातेवाईक तणावामध्ये असतात त्यांना हँडल करावं लागतं, कारण बऱ्याच गोष्टी डॉक्टर जरी असले तरी ते वेगळ्या ह्याच्यामध्ये काम करत असतात, त्यावेळेला फर्स्ट एड देऊन आपण काय रुग्णांचं हे करू शकतो, किंवा रक्तस्राव होतोय तो थांबवता येतो, क्रियादित संसाधन असतात ज्या ज्याच्यामध्ये उपकरणांची किंवा औषधांची कमतरता त्यावेळी भासू शकते अचानक आलेल्या ह्याच्यामुळे, अशा वेळी उपलब्ध संसाधनाचा पुरेपूर वापर करून आपण पेशंटना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उपचार किंवा आराम कसा देऊ शकतो ह्याकडे लक्ष द्यावं लागतं. आणि अशा गोष्टी सरकारी रुग्णालयामध्ये होतात, त्याची तीव्रता बघावी लागते, पेशंटची त्यांचे भाषिक अडथळे, कुठल्याही ह्याच्यातून लोक आलेली असतात भाषिक अडथळे दूर करा, त्यांना समजावून घ्या किंवा समजावून सांगा, आपण त्यांना समजून घेतोय ही भावना जेव्हा त्यांच्या मनात निर्माण होते त्यावेळेला ते कामामध्ये शांततेने आपल्याला काम करता येतं किंवा पेशंट उपचारासाठी तयार होतात, त्या सर्व गोष्टी जेव्हा मास कॅज्युअल्टीमध्ये येते त्यावेळेला कराव्या लागतात आणि त्या त्याच दृष्टीने हँडल केल्या तर आपण व्यवस्थितपणे काम करू शकतो, पेशंटला उपचारही चांगल्या पद्धतीने मिळू शकतात.
1: अगदी खरं आहे. आणि हा जॉब कसा आहे की चॅलेंजिंग आहे, पुढच्या क्षणाला काय होणार ह्याची खात्री नसते,
0: कारण प्रत्येक पेशंटची मानसिक स्थिती वेगळी असते, प्रत्येकाची समजून घेण्याची कपॅसिटी वेगळी असते, किंवा बरेच पेशंट सर्वच उपचारांना तुम्हाला तयार होतील किंवा, तर त्यांना ते समजावून सांगणं गरजेचं असतं, किंवा त्यांच्या भाषेमध्ये जेव्हा त्यांना आपण सोप्या सरळ शब्दामध्ये सांगतो की तुम्हाला ह्या उपचाराने ह्या गोष्टी तुमच्या होणार आहेत किंवा ह्या डायग्नोस ह्या टेस्ट केल्यामुळे तुमचं ह्याचा डायग्नोस होईल आणि त्यामुळे तुम्हाला ते सहजरित्या उपचार घेणं किंवा करणं सोपं जाईल किंवा त्यांनी तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो हे त्यांना समजावून जेव्हा सांगितलं जातं तेव्हा पेशंट ऐकतात. नाही असं नाहीये. आणि दुसरी गोष्ट की जेव्हा पेशंट हे ऐकतात आणि त्यांच्यामध्ये त्यावेळेला पेशंट ते सहकार्य करतातही आणि समोरून सांगतातही की हो आम्ही तुमच्या केलेल्या ह्याच्याबद्दल समाधानी आहोत किंवा आम्हाला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने गायडन्स दिला किंवा आम्ही तुमचं ऐकल्यामुळे आज आमची प्रकृती सुधारली हे सांगणारेही पेशंट असतात. तर असं जेव्हा फीडबॅक पेशंट कडून मिळतो तेव्हा मात्र आपण केलेल्या कामाचं काहीतरी समाधान आपल्याला मिळतं, किंवा ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आलेला पेशंट चार दिवसांनी खूपच चांगला झालाय, मी खूप छान आहे, माझं ऑपरेशन छान झालं असं जेव्हा तो सांगतो त्यावेळी आपण केलेल्या 10 तासाची सर्जरी असली आणि आपण उभं राहिलोय खूप 10 तास स्टँडिंग ड्युटी केली, पण त्यावेळेला ते सांगणं जे असतं त्यांनी तो क्षीण सगळा निघून जातो आणि ते जे एक समाधान असतं खूप वेगळं असतं.
1: खरंय खरंय. हे सगळं करत असताना शिफ्ट ड्युटीज तुम्हाला कराव्या लागतात आणि हे करताना म्हणजे फक्त हॉस्पिटल पुरतं ते मर्यादित नसतं, ते घरच्यांना सुद्धा तुम्हाला सांभाळून घ्यावं लागतं आणि तेही तुम्हाला सांभाळून घेणार हे असणं खूप गरजेचं
0: आहे. त्यामुळे कसं आहे की जेव्हा आम्ही नर्सिंग प्रोफेशन स्वीकारलंय हे घरच्यांशी व्यवस्थितपणे बोला, त्यांचं आपल्या कामाच्या वेळांप्रमाणे कुटुंबाचंही एक नियोजन केलं की बाबा आमची ह्या वेळेला ही ड्युटी आहे, ह्या वेळेला ही, तर आम्हाला ह्या वेळेला आम्ही घरात नसणार तर ह्या वेळेला हे काम तुम्ही बघा, आम्ही जेव्हा परत येऊ तेव्हा आम्ही, असं जेव्हा तुम्ही नियोजनबद्ध व्यवस्थित हे करता तेव्हा घरातली लोक सुद्धा तुम्हाला पाठिंबा देतात किंवा सहकार्य करतात. खूप फॅमिली आहेत की ज्या खूपच म्हणजे पॉझिटिव्ह असतात की तुम्ही एक चांगलं काम करताय त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने घरामध्ये मुलांना आम्ही सांभाळू किंवा आम्ही बघू असं म्हणणारी लोक सुद्धा आहेत, किंवा ज्यांच्या घरात आता कोणी नाहीच आहे तर त्यांचा हे प्रश्न वेगळा आहे, त्यांना थोडं चॅलेंज जास्त किंवा अडचणी जास्त येऊ शकतात, पण त्याची एक सवय असते आणि ती स्वीकारलेला जॉब आहे, आपल्याला शिफ्ट करायची आहे ही एक मानसिकता तयार झालेली असते, त्यामुळे ते आपण

0: म्हणजे ते सहजपणे होऊन जात.
1: बरोबर. आणि हा जॉब असा आहे की घरी एखादा दुःखाचा प्रसंग घडला असेल किंवा काही एखादा हॅपी मुमेंट आहे जिकडे आपण असणं सुद्धा तितकंच मस्ट आहे, पण हे सगळं बाजूला सारून किंवा तिथे एक 5-10 मिनिटं थांबून मग पुन्हा त्या ड्युटीला उपस्थित राहणं, आणि ड्युटीला नुसतं उपस्थित नाही तर ते सगळं डोक्यातनं काढून आहे त्या गोष्टीला महत्व देणं समोरच्या.
0: बरोबर आहे. त्यासाठीच घरच्यांचा पाठिंबा आणि त्यांना ती त्यांचीही मानसिकता त्या दृष्टीने तयार करणं हे जास्त महत्वाचं आहे. तेव्हा त्या गोष्टी होतात की त्यांनाही माहिती आहे की आज घरामध्ये लक्ष्मीपूजन आहे तरी पण तिला कामावर जायचंय, कारण आम्ही लक्ष्मीपूजन घरात केलं पण पेशंट आमचे असेच राहणार आहेत जर आम्ही घरी बसलो तर. त्यामुळे पेशंटची सेवा ही सुद्धा एक लक्ष्मीपूजन असल्यासारखंच आहे.
1: खरं
0: हे जेव्हा घरातले लोक समजतात त्यावेळेला तो ताण मनावर येत नाही आणि आपण तणावरहित आपली ड्युटी करू शकतो.
1: बरोबर.
0: घरातल्यांची मानसिकता आणि त्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे.
1: आणि घरात लहान मुलं असतात मग त्यांना समजून घेणं
0: हो त्यांना तेच की घरातले जेव्हा घरात असणारे मेंबर जेव्हा आपल्याला सहकार्य करतात त्यावेळी त्या गोष्टी आपोआप होतात की तू जाणार आहेस तर तू मुलांची काळजी करू नको, मुलांना आम्ही बघू. माझ्या घरची परिस्थिती असं म्हटलं तर माझी मुलगी मी 15 दिवसाची माझ्या सासूबाईंकडे सोडून मी आलेली आहे विरारवरून. मग 15 दिवसाच्या असल्या ती 15 दिवसाची असल्यापासून त्यांनी तिला सांभाळली तर त्यांचा सपोर्ट होता किंवा घरच्यांचा सपोर्ट होता म्हणून आपण हे पुढेपर्यंत करू शकतो.
1: बरोबर.
0: त्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत तितक्याच, कारण शिफ्ट ड्युटीमध्ये तुम्हाला रात्री 10 तास तुम्ही बाहेर असता, रात्रीच्या वेळी मुलांना सांभाळणं किंवा आम्ही सेकंड शिफ्ट करून रात्री विरारला आम्ही 12-12 वाजता घरी पोहोचायचो तोपर्यंत मुलांना सांभाळणं, ह्याच्यासाठी घरच्यांचा सपोर्ट खूपच महत्वाचा आहे.
1: अगदी खरं आहे. आणि हे सगळे चॅलेंजेस तुम्ही स्वीकारले आणि एकीकडे त्या सगळ्या रुग्णांचे त्यांच्या नातेवाईकांचे सुद्धा मूड्स तसेच तुम्हाला सांभाळावे लागतात. आज गेली 30-32 वर्ष तुम्ही या सेवेमध्ये आहात, आज मागे वळून बघताना तुम्हाला कसं वाटतंय?
0: मागे वळून बघताना म्हटलं तर असं वाटतंय की हो आपण जे स्वीकारलं ते आपण प्रामाणिकपणे आणि खूप चांगल्या पद्धतीने केलंय असं जाणवतं. कारण आता पेशंटकडे बघितलं की एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर पेशंटच्या वागण्यातून किंवा त्यांच्या बोलण्यातून जाणवतं की त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आदर आहे ते जाणवतं. कारण आता येणारी लोक ही जास्तीत जास्त पेशंट हे सुशिक्षित आहे त्यामुळे गुगलवरती सर्व बघून येतात, त्यांना डायग्नोस कळला की ते गुगल करतात, त्यांचे संभ्रमात असतात की गुगलवर विश्वास ठेवायचा की देतात ट्रीटमेंटवर विश्वास ठेवायचा असं संभ्रम, तो संभ्रम आपल्याला दूर करायचा आहे किंवा आपण जे सांगतो ते त्यांना पटलं पाहिजे आणि ते पटतं ते आपल्याला त्यांच्या वागण्यातून कळतं. तर ते मागे वळून बघताना असं वाटतं की हो जरी म्हणजे ती ही एक चांगली गोष्ट आहे की लोकांना आपल्याबद्दल काहीतरी आदर आहे किंवा एक रिस्पेक्टेड जॉब आहे आणि लोक तितका रिस्पेक्ट देतात ही ते बघून असं मागे वळून पाहताना असं वाटतं की जे आपण स्वीकारलंय ते खूपच चांगली गोष्ट आहे. म्हणजे त्याच्यात आपण काही चूक केली आहे किंवा आपण आणि ते आपल्या मनाला कुठेतरी असतं की आपण प्रामाणिकपणे काम करतो.
1: खरंय खरंय. एक परिचारिका म्हणून काम करताना आज इतक्या वर्षांचा तुमच्याकडे अनुभव आहे, असा एखादा क्षण की ज्याने मनाला खूप मोठा दिलासा मिळाला?
0: असं दिलासा मिळाला म्हटलं तर असं आहे की 32 वर्ष आम्ही या ह्याच्यामध्ये, पण आता जेव्हा आपण ह्या परिस्थितीमधून लहान मुलांना घरी सोडलं, त्यांना कोणाच्याही जीवावर असं सोडून आलो किंवा ज्यांच्या घरामध्ये कोणी सांभाळणार नाही त्या बेबी सिटिंगमध्ये, पण आज इतक्या वर्षानंतर जेव्हा आपण मुलांकडे बघतो तेव्हा ते एक आहे की आपण इतक्या खडतर ह्याच्यातून ड्युट्या अशा शिफ्ट ड्युट्या करून आणि हे करून तरी सुद्धा आपण मुलांना एक चांगलं वळण लावलं, चांगलं शिक्षण देऊ शकलो, ते आज त्यांच्या पायावर स्वतःच्या उभे आहेत, हे हाही एक आनंद वेगळा आहे की ते एक समाधान आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी अचीव केलं की आपण स्वीकारलेला जॉबही आपण प्रामाणिकपणे केला आणि तितकीच घरची जबाबदारी पण प्रामाणिकपणे पाळली.
1: अगदी खरं आहे. आणि
0: म्हणजे ते एक मोठं समाधान
1: आहे.
0: त्यामुळे आताचं नंतरचं हे आपण की बाबा आता मुलं मोठी झाली तर आपण आपल्यासाठी जगावं असं वाटायला लागलं.
1: खरंय खरंय. आणि आज तुम्ही इतक्या पेशंट्सना हाताळलं, त्यांच्या नातेवाईकांना समजून घेतलं आणि तुमचा इतका छान अनुभव तुम्ही आज आम्हाला इथे येऊन सांगितलात त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: एक बोलायचं होतं, भविष्यामध्ये वैद्यकीय क्षेत्राकडून एक अपेक्षा आहे की प्रत्येक व्यक्तीच्या जेनेटिक रचनेनुसार

0: त्यांना औषधोपचार दिले जावे जेणेकरून त्याचे दुष्परिणाम कमी होतील. आणि दुसरी गोष्ट की आरोग्य सेवा या सामान्यातील सामान्य लोकांनाही परवडतील अशा कराव्यात की जेणेकरून सर्व लोकांना सर्व प्रकारच्या आजारांना सामान्य लोकांना सुद्धा त्याची ट्रीटमेंट घेता येईल आणि त्याचा त्यांना उपयोग होईल.
1: निश्चितच निश्चितच. खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.

वनिता श्रोता आताच आपण ऐकत होतात आरोग्य दर्पण हा कार्यक्रम आणि याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता आणि सादरकर्ते दीपक केसावलेकर सर यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

राष्ट्रीय मराठी बातम्या 1:40 धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या. आकाशवाणी मुंबई. नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 30 आमदारांचा गट मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचं राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 30 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएस सह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी यंदा ही परीक्षा दिली होती. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गौहत्तीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नेओग, अतुल बोरा आणि चरण बोरो या 4 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पक्षात फूट पडल्याची चिन्ह आहेत. पक्षातल्या एका गटानं मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला आहे. एस पी वेलुमणी आणि सी व्ही षण्मुगम यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. दुपारी विजय यांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं. वेलुमणी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करत असल्याचं पत्रही त्यांनी काल विधानसभेच्या काळजीवाहू अध्यक्षांना दिलं. द्रमुकच्या साथीनं सरकार

स्थापन करण्याचा अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ई के पलानीस्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला असून या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. याआधी पश्चिम बंगाल पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. राज्य सरकारनं विनंती केल्यामुळे हा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 2 दिवसांनी रथ यांची हत्या झाली होती. या प्रकरणी तपास पथकानं काल उत्तर प्रदेश आणि बिहारमधून 3 जणांना अटक केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्यानं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमांद्वारे कळवलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा या पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या नोंदणीकृत नर्सेस, मिडवाईव्ज, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्काराचं स्वरूप प्रमाणपत्र, 1 लाख रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी UAE पोहोचतील. तिथे त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांची भेट नियोजित आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर, विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटन यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टर्सन यांच्यासह प्रधानमंत्री द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. चौथ्यात सोमवारी प्रधानमंत्री नॉर्वेमध्ये 3rd भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होतील. भारताच्या प्रधानमंत्र्यांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल. आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात प्रधानमंत्री इटलीचे राष्ट्रपती सर्जिओ मॅटारेला यांची भेट घेतील आणि प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील. अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला नकार दिला आहे. 2020 त्यांच्या शेतावरून मोठी रक्कम चोरीला गेली होती. या प्रकरणावरून त्यांच्यावर भ्रष्टाचार, करचोरी, नैतिकता असे बरेच आरोप होऊन आता महाभियोग चालवला जात आहे. श्रीलंकन सरकारनं सायबर गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई सुरू केली असून या अंतर्गत आतापर्यंत 200 परदेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये 173 भारतीय तर 25 नेपाळी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती श्रीलंकेच्या पोलिसांनी आज दिली.

0: भारतामध्ये तिसऱ्या शतकात विकसित झालेल्या द्विमान अंक पद्धतीच्या आधारे आज जगाचा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा प्रवास होत असल्याचा दावा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केला आहे. ते न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात गणितातील भारताचं योगदान या विषयावरच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करत असताना बोलत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल धरमशाला इथे झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्सचा 3 राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्सनं निर्धारित 20 5 गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सनं हे लक्ष 19 7 गड्यांच्या मोबदल्यात 216 धावा करत पूर्ण केलं. चीनच्या युनान प्रांतातल्या एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत 5 मृत्यू झाला तर 2 जखमी झाले आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसून त्याचा तपास सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 30 आमदार मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई 1:40 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. शेतकऱ्यांना लिंकिंगची सक्ती केल्यास कठोर कारवाई करावी. धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचे खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत निर्देश. जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी केलं धुळे जिल्ह्यातल्या नागरिकांना स्वगणना करून घेण्याचं आवाहन. आणि आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे वळवण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनानं सुरू केला प्रकाशवाटा हा उपक्रम. या होत्या गेल्या महिनाभरातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव आणि नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश पवार.
3: धुळे जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाच्या तयारीची सुरुवात झाली आहे. या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बी बियाणे रासायनिक खतांची विक्री करताना लिंकिंगची सक्ती केल्यास कठोर कारवाई करावी असे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव, आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप आदी उपस्थित होते. रासायनिक खते कीटकनाशकांचा वापर कमी करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. बनावट बी बियाणे खते कीटकनाशक निविष्ठाधारकांवर वेळोवेळी कारवाई करावी. खतांचा काळाबाजार होणार नाही यासाठी कृषी विभागाने दक्षता बाळगावी. 15 पर्यंत जिल्ह्यातील 100% अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी आदी सूचना सुद्धा त्यांनी दिल्या आहेत. शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत मिळू न शकलेल्या पात्र आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आधार ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीकोनातून जिल्हा कक्षाची स्थापना करून सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणांमुळे मदत वितरणाचा वेग लक्षणीयरित्या वाढला आहे. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत धुळे जिल्ह्यातील 252 रुग्णांना सुमारे 2,19,65,000 रुपये आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. केंद्र शासनातर्फे 16 जनगणनेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र दिनापासून राज्यात पहिल्या टप्प्यात स्वगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून 15 पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. पहिल्या टप्प्यात नागरिकांची स्वगणना सुरू आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वगणनेचा ऑनलाईन अर्ज भरून दिला. या स्वगणना प्रक्रियेत जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. धुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईल किंवा संगणकावर स्वगणना करून घ्यावी, त्याचा अहवाल सादर करावा, तसेच जिल्हा स्वगणनेत राज्यात अग्रेसर राहण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे अशा सूचनाही जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी दिल्या आहेत.

0: नकाश वाटा या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे वळविण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनाने पथदर्शी पाऊल उचलले आहे. आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या संकल्पनेतून प्रकाश वाटा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि तयारी करून देण्यात येणार आहे. यासोबतच 10वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अशाच पद्धतीने निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी निवासी सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील निवडक आश्रमशाळांची निवड करण्यात आली आहे. त्यात कोठली, नंदुरबार, नवापूर येथील ढोंग सांगळी यांचा समावेश आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन ते प्रशासन, पोलीस, बँकिंग आदी क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरित होतील असा विश्वास जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. वाढत्या उन्हाचा प्रकोप पाहता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नंदुरबार जिल्ह्यातील 62 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात केंद्र सुरू करण्यात आले आहेत. यासोबतच जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात मुबलक औषध साठा उपलब्ध करून देण्यात आला असून अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील मुख्यालयीच राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. आवश्यक काम असल्यासच नागरिकांनी दुपारच्या सत्रात घराबाहेर पडण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. यासोबतच जिल्हा स्तरावर जिल्हा रुग्णालयात देखील सुसज्ज असा उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव.
1: याबरोबरच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हेमंत बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कारानं गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेश पत्र जारी करण्याचे वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमाद्वारे कळवलं आहे. राज्यात पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याला आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठी विशेष निधी समितीची 50वी वार्षिक बैठक आज राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत लोकभवन इथं झाली. या बैठकीत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पुनर्स्थापना उपक्रमांना संस्थात्मक पाठबळ देणं, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणं, निधीच्या योग्य आणि पारदर्शक वापरावर देखरेख ठेवणं हा या समितीचा उद्देश आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावीत या दृष्टीनं राज्य सरकारनं घरबांधणी अग्रिम म्हणून 1,768 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5,459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनीवर FIR दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तशा आशयाचे पत्र

महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना सरनाईक यांनी पाठवलं आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून विविध ऍप्सच्या माध्यमातून कोणतीही वैध परवानगी, शासन मान्यता किंवा परिवहन विभागाच्या नियमांचं पालन न करता प्रवासी वाहतूक सुरू आहे. विशेषतः रॅपिडो सारख्या संस्थांच्या अनधिकृत बाईक टॅक्सींचं प्रमाण वाढत असून ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात 3 विवाहित मुलं, 2 विवाहित मुली, सुना, नातवंड, जावई असा परिवार आहे. अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 85 झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ भाजप नेते हिमंत बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नोग, अतुल बोरा आणि चरण बोरा या 4 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पक्षात फूट पडल्याचं चिन्ह आहे. पक्षातल्या एका गटानं टीव्हीकेचे नेते मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. SP वेलुमणी आणि CV षणमुगन यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. दुपारी विजय यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र देणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं. वेलुमणी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करत असल्याचं पत्रही त्यांनी काल विधानसभेच्या काळजीवाहू अध्यक्षांना दिलं. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याच्या अण्णा द्रमुकचे सरचिटणीस EK पलिनास्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी पलिनीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. TVK सरकार उद्या बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहे. दरम्यान मद्रास उच्च न्यायालयानं TVKचे आमदार श्रीनिवास सेतुपती यांना बहुमत चाचणीत सहभागी होण्यापासून रोखलं आहे. तिरुपट्टूर मतदारसंघातून ते 1 मत अधिक मिळवून विजयी झाले आहेत. द्रमुकच्या उमेदवारानं त्यांच्या या विजयाला आव्हान दिलं आहे. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या नोंदणीकृत नर्सेस, मिडवाईव्स, ऑक्झिलरी नर्स, मिडवाईव्स आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्कारांचं स्वरूप प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं आहे. देशात इंधन पुरवठ्याची कोणतीही समस्या नसल्याचं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज स्पष्ट केलं. पश्चिम आशियातली परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारनं LPG उत्पादन दररोजच्या 35,000 ते 36,000 टनांवरून 54,000 टन इतकं वाढवलं आहे असं ते म्हणाले. नवी दिल्लीतल्या CCI वार्षिक व्यापारी शिखर परिषदेत ते बोलत होते. देशात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. प्रधानमंत्री मोदी यांच्या काटकसरीच्या आव्हानाकडे सावधगिरीचा इशारा म्हणून पाहिलं पाहिजे आणि पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे देशावर परकीय चलनाचा ताण येऊ नये या दृष्टीनं उपाययोजनांचा विचार केला पाहिजे असं पुरी म्हणाले. लातूरमध्ये VS पॅन्थर्स युवा संघटनेच्या वतीनं 7वा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात 35 वधूवरांचे विवाह झाले. जोडप्यांना संसारोपयोगी साहित्याचं वितरण करण्यात आलं. IPL क्रिकेट स्पर्धा

देत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल धरमशाला इथे झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्सनं निर्धारित 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सने हे लक्ष 19 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 216 धावा करत पूर्ण केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी

यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हेमंत बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: देशाच्या GDP अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा अधिक असल्याचं एका अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी अमेरिकेकडे काय पर्याय उपलब्ध आहेत, भारताची याबाबतची काय भूमिका आहे, अशा विविध पैलूंवर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ दीपक घैसास यांच्याशी केलेली चर्चा ऐकूया. जागतिक स्तरावर सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवरील कर्ज हे देशाच्या एकूण आर्थिक उत्पन्नापेक्षा अधिक झालं आहे, याची कारण मीमांसा काय कराल?
1: अमेरिकेचं राष्ट्रीय कर्ज त्याच्या एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या म्हणजे GDP याच्यापर्यंत May 26 जी आकडेवारी आली आहे त्याच्याप्रमाणे साधारण 101% ते 119% याच्या दरम्यान पोहोचलेलं आहे. आणि ही ऐतिहासिक कर्जवाढ म्हणायला लागेल, कारण प्रमुख त्याची कारण मात्र अशी आहेत की एक तर साहजिक उत्पन्न आणि खर्चामधील तफावत आहे आणि सरकारचा खर्च GDP साधारण 23.3% आहे आणि उत्पन्न 17.5% फक्त आहे आणि तफावत भरून काढण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यायला लागतं, त्यामुळे ते कर्जाची मुख्य झालेली आहे. व्याज आतापर्यंत जे आहे की साधारण 32 trillion dollarची इकॉनॉमी म्हटल्यानंतर 34 trillion dollarचं कर्ज, याचा अर्थ साधारण 1 trillion dollar पर्यंतच फक्त व्याजाचा बोजा अमेरिकन इकॉनॉमीवर आहे आणि तोच साधारण 2026 पर्यंत हा व्याजाचा परतावा त्यांना साधारण GDP 4% होणार आहे. आणि ही मला वाटतं कोणत्याही इकॉनॉमी करता 4% GDP व्याज देणं हे खूप खर्चिक बाब असते. तिसरी गोष्ट महत्वाची आहे की लोकसंख्या जी आहे अमेरिकेची ती साधारण आता एजिंग होते, म्हणजे बेबी बुमर होती पिढी ती आता निवृत्त होतीये, त्यामुळे त्यांना सोशल सिक्युरिटी आणि मेडिकेअर आताची बहुतेक सगळी अध्यक्षीय निवडणुका या मेडिकेअरवर आधारित असतात की तुम्ही काय काय योजना करताय, पण त्याचा खर्च मात्र म्हणजे मेडिकल इन्शुरन्स म्हणा या सगळ्याचा खर्च एजिंग पॉप्युलेशनमुळे म्हणजे वृद्ध होणाऱ्या पॉप्युलेशनमुळे त्यांच्यावर खूप मोठा बोजा पडतोय आणि आरोग्य सेवांच्या वाढत्या किमतीमुळे सरकारला या योजनांसाठी अधिक निधी द्यावा लागतोय, तो या कर्जातून उभा केला जातोय. पुढचं म्हणजे कर कपात करायला त्यांनी सुरुवात केली होती, कारण राजकीय कारणांसाठी म्हणा 2017 टॅक्स अँड जॉब्स ऍक्ट म्हणून त्यांचा जो नवीन आला होता त्याच्यामध्ये कॉर्पोरेट आणि वैयक्तिक कराचा महसूल खूप प्रमाणात कमी झाला आणि त्यामध्ये COVID-19 आलं आणि त्यामध्ये आता युक्रेन रशिया आणि मध्य पूर्वतलं युद्ध या सगळ्या कारणांमुळे हा कर्जाचा बोजा अमेरिकन इकॉनॉमीवर दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय.
0: सध्याच्या इराण विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम म्हणून अमेरिकेचे कर्ज वाढलं आहे असं वाटतं का? या स्थितीमुळे अमेरिकेसमोर आता नवं संकट उभं राहिलं आहे असं म्हणता येईल का?
1: इराणच्या युद्धामुळे आणि आपण आता जे बघतोय की साधारण 20% पूर्ण जगातली ऑइल सप्लाय हा या त्या हॉर्मुझच्या आखातातून होतो की जो सध्या इराणने बंद केलाय आणि त्यामुळे नॅचरली तेलाचा साठा जगात पुरवला जात नाहीये आणि त्यामुळे जी $60-70 पर्यंत किंमत होती ती साधारणतः दुप्पट होऊन $120 प्रति बॅरल एवढी किंमत झाली आहे. त्यामुळे अर्थात जगभराच्या इकॉनॉमीमध्ये तेलाचा भाव अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलाय आणि तेलाचे भाव वाढले की पेट्रोल डिझेल गॅस या सगळ्यांचे भाव वाढून मग महागाईच्या चक्रात प्रत्येक इकॉनॉमी पडत असते आणि त्यामुळे जास्ती करून याचा दुष्परिणाम युरोपमध्ये जास्त जाणवतो आणि या इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत त्याच्यामध्ये जाणवतो. त्यामुळे अमेरिकेला सध्या कर्जातून कर्ज अशी त्यांची परिस्थिती झाली आहे, कारण युद्धासाठी अतिरिक्त निधी नसल्यामुळे नवीन कर्ज काढण्याची एक बाब सतत तिथे डिस्कस केली जाते आणि त्यांना तसं करायला लागणार आहे आणि ते जर का झालं तर साधारण 2026 अखेरपर्यंत हा 101-119% आपण जो म्हणत होतो GDP कर्जाचा बोजा आहे तो एकंदर पुढे जाऊन 125% जायची शक्यता आहे आणि तो इराणच्या युद्धामुळे त्याचा खूप मोठा फटका लष्करी आव्हान जरी त्यांना वाटत असलं तरी आर्थिक ओझ मात्र ते ठरत आहे असं मला स्वतःला वाटतं आणि अमेरिकन नागरिकांच्या राहणीमानात आणि भविष्यातल्या सामाजिक योजनांमध्ये योजनांवर जे निधी असतात म्हणजे सोशल सिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो त्या निधीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवटी या युद्धाचे परिणाम आपल्या रोजच्या जीवनात होऊ शकते अशी भीती इकॉनॉमिस्टनाच नाही तर अमेरिकन जनतेला सुद्धा आता वाटायला लागली आहे.
0: यापूर्वी 1940-1950 दशकात अमेरिकेचा GDP देशाच्या एकूण कर्जापेक्षा कमी झाला होता, त्याची कारण काय होती आणि त्याचा अमेरिकेवर काय परिणाम झाला होता?
1: 1940 सुमाराला जर का आपण बघितलं तर त्या दशकात म्हणजे साधारण सेकंड वर्ल्ड वॉरचं दशक म्हणता येईल त्याला, तर दुसऱ्या महायुद्धाचं अर्थव्यवस्थेवर सगळ्यांचेच परिणाम झाले आणि त्याला सुद्धा शस्त्र विमान जहाज यांच्या बनवण्यामध्ये बराचसा पैसा खर्च

0: होता आणि त्यावेळेला जर का संरक्षण खर्च बघितला 1940 मधला तर जीडीपीच्या जनतेम तो 1.7% होता की जो 1945 पर्यंत तो साधारण 37% गेला म्हणजे एवढ्या प्रमाणात त्यांनी संरक्षणावर खर्च करायला सुरुवात केली आणि आता त्याकरता त्यांनी युद्ध रोखे म्हणजे वॉर बॉन्ड्स ज्याला म्हणतो ते जनतेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं आणि वॉर बॉन्ड्सच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांना देशाच्या युद्धाच्या प्रयत्नांना पैसा पुरवायला सांगितलं त्यांनी आणि त्याच्यामुळे अमेरिकेवर परिणाम काय झाले तर पोस्ट वॉर इकॉनॉमी याच्यामध्ये आर्थिक तेजी आली पण युद्ध संपल्यानंतर अमेरिकन अर्थव्यवस्थेने वेगळाच वेग घेतला कारण जपान आणि युरोप हे सगळं उद्ध्वस्त झालेलं असताना अमेरिका उत्पादक शक्ती म्हणून मोठ्या प्रमाणात उभारणीस आली आणि त्यामुळे त्यांच्या जीडीपी त्याला वेगाने वाढत घेतला लोकसंख्या त्याला बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की त्याला अमेरिकन लोकसंख्या वेगाने वाढत होती कारण मायग्रंट बरेचसे तिकडे येत होते त्यामुळे घरांची मागणी वाढली वस्तूंचा खप वाढला आणि त्यामुळे कर महसूल अमेरिकन इकॉनॉमीचा वाढला एक तिथे जीआय बिल म्हणून जे आलं त्याच्यामुळे माजी सैनिकांना शिक्षण आणि घरांसाठी कर्ज मिळायला लागले पण त्यामुळे काय झालं की एकंदर अर्थव्यवस्था विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आणि काही प्रमाणात जी महागाई वाढली त्याचा फायदा इकॉनॉमीला असं झाला कारण महागाई ही नेहमी कॅलोस्ट्रॉसारखी असते की ती एका प्रमाणात वाढली तर त्याच्या शरीराला हवी असते ती पण त्याच्या प्रमाणाबाहेर वाढली तर मला शरीराला त्रास व्हायला लागतो तर त्याप्रमाणे 46 मध्ये किंवा 50 मध्ये जर का तुम्ही बघितलं तर अमेरिकन कर्ज हे कारण त्याच वेळेला सुरू झालेलं ते 119% होतं आणि 1955 पर्यंत त्यांनी 60% खाली आणलं होतं.
1: अमेरिकेच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा राष्ट्राचा एकूण कर्ज वाढल्याचा जागतिक स्थितीवर काय परिणाम होऊ शकतो?
0: माझ्या मते अमेरिकेत व्याजदर वाढले की त्याचा परिणाम अर्थात इतर सगळ्या देशात होतो त्यामुळे जागतिक स्तरावर जसं भारत आहे किंवा ब्राझील आहे ब्रिक्स कंट्री आहे त्यांच्यावर सुद्धा हा व्याजदराचा मोठा परिणाम होईल त्यामुळे विकसनशील देश आपण ज्याला म्हणतो त्याचं चलनाचं मूल्य घसरेल जो परिणाम आपल्याला आता दिसतोय की 94-95 पर्यंत रुपयाचा चालचा भाव रुपयामध्ये गेलाय हे जर का झालं तर अर्थात त्यामुळे एकंदर इकॉनॉमीचा बोजवारा म्हणता येणार नाही पण खूप प्रेशर खाली ती इकॉनॉमी आहे त्याच्याबरोबरच मला वाटलं जागतिक महागाई एक मोठ्या प्रमाणात व्हायची शक्यता आहे कारण अमेरिकन कर्जाचं संकटामुळे जर का अमेरिकेत त्यांनी नोटा छापायला ठरवलं की जसं त्यांनी पूर्वी एकदा केलं होतं 1-4 वर्षापूर्वी तर डॉलरचं मूल्य कमी होत जाईल आणि ते कुंकवत झाला जर का डॉलर तर सोन्याच्या किमती वाढतील आणि सोन्याच्या किमती वाढत गेल्या आणि भाव वस्तूंचे डॉलरमध्ये न ठरवता पूर्वी जसं सोन्यामध्ये व्हायचे तसे व्हायची शक्यता आणि आपण ते बघतोय की सोन्याचे भाव आता जगात गेला पोहोचलेत आणि माझ्या मते ते सोन्याचे भाव आणखीन याच्यापेक्षाही वाढत राहतील जर का अमेरिकन इकॉनॉमी सावरता आली नाही त्यानंतर आणि याच्याशिवाय त्यांची इकॉनॉमी प्रॉब्लेम मध्ये आल्यानंतर अर्थात अमेरिका जी मदत करते बऱ्याचशा देशांना म्हणजे युनो म्हणा किंवा जागतिक बँक म्हणा किंवा नॅटो म्हणा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे या गरीब देशांसाठी काम करणाऱ्या लोकांना संस्थांना जी आर्थिक मदत केली जाते ती मला वाटतं कापायला आलेली सुरुवात केली आणि त्याचाही परिणाम त्याच्यावर होईल आणि आतापर्यंत आपण जे अमेरिकेमध्ये गुंतवणूक केली सेफ हेवन म्हणत होतो ती आता ते सेफ हेवन राहणार नाही आणि ज्यातून शेअर बाजार त्याच्यावर परिणाम होतो आणि तो दिसतोय आता आणि कदाचित 1929-30 मध्ये जे एक महामंदी ग्रेट डिप्रेशन आलं होतं तर त्या तशी परिस्थिती निर्माण होते की काय अशी एक भीती बहुतेक अर्थतज्ञांना वाटते त्यामुळे भविष्यात जर का बघितलं तर शेअर बाजार मोठ्या घसरण्याची शक्यता आहे सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे आणि कदाचित डॉलरचा डॉमिनन्स जो आहे करन्सी म्हणून तो जाऊन त्याला एक अल्टरनेट शोधायची शक्यता किंवा एक बायलॅटरल म्हणजे दोन देशांच्या व्यवहारमध्ये डॉलर ऐवजी आपापल्या चलनामध्ये करायची एक प्रथा निर्माण जर का झाली तर त्यामुळे त्याला एक लॉंग टर्म धोका डॉलर करता आणि अमेरिकन इकॉनॉमी करता शक्यता याची आणि त्यामुळे जगात एक साधारण मल्टीपोलार आर्थिक व्यवस्था तयार होऊ शकेल आणि ती व्यवस्था लागू होत असताना त्याचे जे फायदे तोटे जे असतील त्याच्याशी लढा हा बहुतेक इकॉनॉमीजना देशातल्या द्यायला लागेल त्यामुळे तो धोका आहे किंवा भारतासारख्या देशाला सुद्धा काही संधी मिळू शकतात त्याच्याकडे आपल्या इकॉनॉमीजने किंवा सरकारने लक्ष देणं जरुरी आहे.
1: सध्याच्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी अमेरिकेसमोर काय पर्याय आहेत?
0: अमेरिकेकडे उपाय करणं अत्यंत जरुरी आहे तर परंतु त्यांनी जे टॅरिफ सारखं जे अस्त्र वापरायचा प्रयत्न केला इकॉनॉमी सुधारण्यासाठी मला सुद्धा वाटतं की ते टॅरिफ म्हणून जे अस्त्राचा वापर केला तो संपूर्णपणे फसलाय आणि अमेरिकन कोर्टाची बातमी आली की त्यांनी 10% जे टॅरिफ ठेवलं होतं सरसकट ते त्यांनी इलिगल ठरवलंय त्यामुळे ते त्याला कंपल्सरी पाठी घ्यायला लागणार आहे आणि त्यामुळे अमेरिकेसारख्या देशाला सध्या मला वाटतं डेफिसिट फायनान्सिंग कमी करून इतर खर्चांना कपात लावून आपलं जास्ती आणखीनचं कर्ज न घेता आणि कुठच्याही देशात जाऊन युद्ध न करण्याची जर का त्यांनी काळजी घेतली कारण माझ्या मते त्याचा मेक अमेरिका ग्रेट असं त्याचं जे एक धोरण आहे आता सध्याच्या देशांचं त्याच्यामध्ये इराण सारखी युद्ध मला वाटतं बसवा कामा

0: नेहमीच बसत नाहीत, परंतु हे शेवटी राजकारण आहे आणि प्रत्येकाचे इगोज त्याच्यामध्ये येतात. पण हे सगळे बाजूला सारून जर का जेन्युइनली अमेरिकेला प्रयत्न करायचे असतील तर त्यांनी सकाळी युद्ध थांबून आपले लष्करी बेस सगळीकडे आहेत त्यांच्यावर नियंत्रण आणून अमेरिका प्रत्येक देशात जाऊन आर्थिक जी लुळबुळ करते ती कमी करून आपल्या इकॉनॉमीवर जर का कॉन्सन्ट्रेट केलं तर त्याचा फायदा मला वाटतं त्यांना होईल. त्यामुळे विचारपूर्वक चांगल्या इकॉनॉमीचा सल्ला घेऊन जर का काम केलं तर मला वाटतं अमेरिका परत वरती येऊ शकेल.
1: भारत किंवा अन्य देश अमेरिकेतील या स्थितीकडे कसं पाहतात?
0: विकसनशील देशांसाठी भारतासारख्या किंवा इव्हन चायनासारख्या सुद्धा आपल्या देशात महागाई रोखण्यासाठी व्याजदराकडे जास्त लक्ष द्यायला लागेल आणि आपल्याकडे मला वाटतं आरबीआय सारखी जी ऑर्गनायझेशन आहे ती त्याच्याकडे लक्ष देऊन असते आणि व्याजदराचा उपयोग ते अतिशय चांगल्या तऱ्हेने करू शकतात. त्यामुळे ग्लोबल इन्फ्लेशन आणि कंट्री इन्फ्लेशन या दोघांचे जे काही दुष्परिणाम होऊ शकतात ते टाळण्याचं मात्र काम आता प्रत्येक देशाला करणं जरुरी आहे. आर्थिक मदतीत जे कपात होईल त्याच्यामुळे एक फायदा भारतासारख्या देशाला होईल की आता आपल्याला लोकांना जाऊन मदत करता येईल आणि त्याच्यामुळे गुडविल चांगली वाढवता येईल. एस्पेशली एज्युकेशन किंवा एन्व्हायरमेंट सस्टेनेबल एनर्जी या क्षेत्रांमध्ये मला वाटतं भारतासारख्या देशाला खूप चांगला आता स्कोप आहे. हे करता आलं आपल्याला तर मला वाटतं रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण व्हायची शक्यता आहे. भारतातलं मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे मेक इन इंडिया आपण जो कॅम्पेन करतोय त्याच्याकरता चांगली परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि इतर देशांमध्ये किंवा अमेरिकेसारख्या देशांमध्ये जर का गुंतवणुकीला जास्त स्कोप नसेल किंवा गुंतवणूकदारांचा कॉन्फिडन्स नसेल तर तो पैसा भारतामध्ये इन्व्हेस्ट होण्याची शक्यता आहे. ह्या माझ्या मते जास्त मोठ्या संधी आहेत. पण त्याचबरोबर भारताची इकॉनॉमी तेवढी नसली तरी सुद्धा थोड्याफार प्रमाणात अमेरिकन एक्सपोर्टवर अवलंबून असले तर ते एक्सपोर्ट करण्याची शक्यता आहे आणि परकीय चलनाचा आपला साठा आहे त्याचा आपोआप व्हॅल्यू कमी होत राहील. त्यामुळे त्याच्याकरता सुद्धा त्यांनी एक परकीय चलनाचा साठा कोणत्या चलनात ठेवायचा याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. तीन त्याचप्रमाणे स्वतःच्या करन्सीचा म्हणजे युआनचा जास्तीत जास्त वापर करायचा प्रयत्न करेल. चीनकडे अमेरिकन ट्रेझरी बॉन्डचा मोठा साठा आहे त्यामुळे चीन जपान या सगळ्या देशांनी जर का हे अमेरिकन बॉन्ड विकायला सुरुवात केली तर माझ्या मते शस्त्रांनी जी साधता येणार नाही ते सगळं या चीन आणि जपानने बॉन्ड विकून त्यांना अमेरिकेवर दबाव टाकण्याचा चान्स मिळू शकेल आणि त्याच्यामुळे अमेरिकन इकॉनॉमीला होणारे डॅमेज फार मोठ्या प्रमाणात असेल. माझ्या मते सर्वात वाईट परिस्थिती युरोपाची आहे कारण युरोप बऱ्याचशा संरक्षणामध्ये अमेरिकेवर अवलंबून होता आणि जर का तो नॅटोचा खर्च त्यांनी कमी केला तर युरोपियन देशांना सर्वात मोठा धोका असा की त्यांना जीडीपीचा बराचसा पैसा हा त्यांच्या संरक्षणासाठी खर्च करायला लागेल आणि नॅचरली त्यामुळे जे राजकीय किंवा आर्थिक आणि मार्केट इफेक्ट हे मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. त्यामुळे माझ्या मते भारताला खूप चांगली संधी उपलब्ध होऊ शकते फक्त आपली पावलं योग्य तऱ्हेने योग्य दिशेने आणि जपून टाकायला पाहिजे.
1: श्रोते हो, कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचं द्योतक म्हणजे त्या देशाचं सकल राष्ट्रीय उत्पादन असतं. आज जागतिक आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचं कर्ज या देशाच्या जीडीपी पेक्षा अधिक आहे. मात्र या स्थितीतून सावरण्यासाठी अमेरिकेकडून योग्य कार्यवाही होणं आवश्यक आहे, तरच जागतिक स्तरावर येऊ घातलेलं आर्थिक संकट टाळता येईल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन अमिता बडे.

एफ एम 101.4 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ठेवून केलं आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र. श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसान वाणी.

शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या किसानवाणीमध्ये मी आमिनी भाकरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 22 वैशाख शके 1948, अर्थात 12 मे 2026. मंडळी, आजच्या किसानवाणीत हवामान वृत्त, प्रश्नमंजुषा, कृषी वार्ता आणि बाजारभाव या रोजच्या सदरांसोबतच कृषी संवादामध्ये आपण ऐकणार आहोत हॅलो किसानवाणी, माती आणि पाणी परीक्षण याचं महत्त्व याविषयी प्राध्यापक विजय शिंदे यांनी शेतकरी बंधूंच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत, ते आपण ऐकणार आहोत. चला तर मंडळी, आता वळूया आजच्या आपल्या कार्यक्रमाकडे. जाणून घेऊया आजचं हवामान वृत्त. पुढील 5 दिवसाचा अंदाज लक्षात घेता नाशिक जिल्ह्यामध्ये हवामान अतिउष्ण आणि कोरडं राहील. आकाश पुढील 5 दिवस अंशतः ढगाळ राहील. कमाल तापमान 39 ते 43 डिग्री सेंटीग्रेड राहण्याची शक्यता आहे आणि किमान तापमान 24 ते 25 डिग्री सेंटीग्रेड राहण्याची शक्यता आहे. हे होतं हवामान वृत्त.

0: हॅलो किसान वाणी ऐकूया.
1: नमस्कार मंडळी, हॅलो किसान वाणी कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे माती पाणी परीक्षणाचं महत्व. शेतकरी बंधू भगिनींना मार्गदर्शन केलंय तज्ज्ञ प्राध्यापक विजय शिंदे यांनी. तांत्रिक सहाय्य आबासाहेब कनगरे यांचं, निर्मिती सहाय्य विनया गांगल, तर सूत्रसंचालन केलंय यामिनी भाकरे यांनी. सादर करते आहेत कृष्णा शिंदे. ऐकूयात हॅलो किसान वाणी.
0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, हॅलो किसान वाणी मध्ये मी यामिनी भाकरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, सध्याचा हा जो मौसम आहे तो म्हणजे आपल्या शेतामध्ये रेस्ट करण्याचा, म्हणजे पिकं आता आपल्या शेतांमध्ये नाही आहे, तर अशा वेळेला आपण माती पाणी परीक्षण हे करून घ्यायला पाहिजे आणि ही अगदी योग्य वेळ आहे. आणि म्हणूनच माती परीक्षण हे का करायला पाहिजे, परीक्षणाचं महत्त्व काय आहे, या दृष्टीनंच महत्त्वाचा विषय आज आपण हॅलो किसान वाणीचा घेतला आहे. आणि याबद्दलच आपल्या शेतकरी बंधूंच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी, त्यांचं समाधान करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्राध्यापक विजय शिंदे सर. शिंदे सर हे मालेगाव येथील कृषी विज्ञान केंद्रात मृदशास्त्र विभागामध्ये विषय विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत. सरांचं मी आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. शिंदे सर नमस्कार.
2: नमस्कार
0: सर. मला एक सांगा की आता आपण माती पाणी परीक्षणाचं महत्व तर सगळेच जण जाणायला लागले आजकाल. माती परीक्षण करणं याबद्दल तर आता आपले शेतकरी खूप अवेअर झाले आहेत आणि माती परीक्षण करतातही आहे. जमीन आरोग्य पत्रिकेबद्दलही आता बरीच माहिती आपल्या शेतकरी बंधूंना मिळते आहे आणि त्याबद्दल विचारही करतात. पण माती परीक्षणामधून आपल्या मातीमध्ये कोणकोणते अन्नद्रव्य कमी आहेत हे कसं जाणून घ्यायला पाहिजे?
2: तर याच्यामध्ये जे आपण माती परीक्षण अहवाल आहे त्याच्यामध्ये अन्नद्रव्य यामध्ये प्रमुख जे घटक आहे याच्यामध्ये सुरुवातीला जमिनीचा सामू आपण तपासणी केलं जातं त्याच्यामध्ये. तर मग त्यातून आपल्याला समजतं की आपली जमीन कुठल्या प्रकारात आहे. आता जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 42-45% जमिनी ही समस्यायुक्त झालेल्या आहे, म्हणजे क्षारयुक्त झालेल्या आहे, क्षारयुक्त चोपण किंवा चोपण जमिनी झालेल्या आहे. तर तुमच्या जमिनीचा जर सामू 8.5 वरती गेला तर ती जमीन चोपण जमीन होते. मग त्या ठिकाणी आपल्याला सुधारण्यासाठी काही भूसुधारकांचा वापर करावा लागतो. मग त्या ठिकाणी जिप्समचा वापर करणं ते माती परीक्षणानुसार, किंवा मग क्षारयुक्त जमिनी आहे त्या ठिकाणी क्षारांचं प्रमाण जास्त आहे तर मग ते जमिनीमध्ये ते क्षारांची जमिनीची सुधारणा करण्यासाठी काही नियोजन उपाययोजना करता येणार आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला ह्या समस्या पहिल्यांदा या माती परीक्षणातून समजता. जर तुमची क्षारयुक्त जमीन असेल तर त्या ठिकाणी निचरा व्यवस्था झालं पाहिजे, चर काढला गेला पाहिजे, हिरोळ्याच्या खताचा वापर केला पाहिजे, सेंद्रिय खताचा वापर केला पाहिजे, बरोबर. तर ह्या गोष्टींचा वापर केल्यानंतर आपली जमीन सुधारते. आणि त्यानंतर दुसरं जर म्हटलं तर सेंद्रिय कर्ब येतो माती परीक्षणामध्ये. मग आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब किती आहे तो आपल्याला त्यातून मिळतो. कारण की आपण म्हणतो की सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा आत्मा आहे. मग आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब जर बघितला तर 0.60-1% पाहिजे. परंतु आजची जर परिस्थिती बघितली तर बऱ्याच ठिकाणी सेंद्रिय कर्ब हा 0.40 पण खाली गेलेला आहे. मग त्या ठिकाणी जर बघितलं जमिनीची सुपीकता म्हणतो त्याच्यामध्ये भौतिक गुणधर्म असतात, जैविक गुणधर्म असतील, तर हे बिघडलेले आहे. तर मग यावरती पण आपल्याला नियोजन करता येतं. त्यानंतर नत्र, स्फुरद, पालाश याची कमतरता आहे की काय. आता नत्राची पण कमतरता आहे आपल्या इथं, स्फुरदची पण कमतरता आहे आणि पालाश बऱ्यापैकी आहे. तर हे सगळे नियोजन आपल्याला ज्यावेळेस माती परीक्षण करतो तर आता आपली तर पालाशची जर जास्त असेल आपल्याला ते 50% कमी करायचं आहे. जे पण खत देणार आहे तर आपल्याकडे जास्त असल्यामुळे आपण शिफारस आहे ते 50% कमी करतो. त्याच्यामुळे त्या ठिकाणी खताची बचत होते. आणि रासायनिक खतामध्ये युरिया असेल किंवा आपण DAP वगैरे वापरतो. जर आपल्या जमीन कुठल्या प्रकारात आहे, जर जमीन चोपण जमीन असेल तर त्या ठिकाणी युरिया वापरण्यापेक्षा आपण काय करतो की त्या ठिकाणी अमोनियम सल्फेट वापरतो, DAP वापरतो किंवा सल्फेट ऑफ पोटॅश.

0: हे खतांचा पण पर्याय आपल्याला म्हणजे समजतं की त्याला कुठले खतं वापरलं गेलं पाहिजे तर हे समजतं. त्यानंतर जे सूक्ष्म अन्नद्रव्ये त्यांचा पण खूप महत्वाचा रोल आहे. ज्याप्रमाणे आपण भाजी बनवतो आणि भाजी बनवल्यानंतर जर आपण त्यामध्ये मीठ टाकलं नाही तर त्याची चव आपल्याला मिळत नाही, त्याचप्रमाणे हे सूक्ष्म अन्नद्रव्यांचं महत्वाचं कार्य असतं. कमी प्रमाणात लागतं, एकरी तुम्हाला 8 ते 10 किलो लागतं, परंतु ते त्या पिकाला देणं गरजेचं आहे. त्याचं खूप महत्वाचं कार्य त्या ठिकाणी असतं. प्रकाश संश्लेषण क्रिया असन, बाकीच्या अन्नद्रव्य आहेत त्यांना पूरक म्हणून असतात, या वेगवेगळ्या याच्यामध्ये त्यांचा रोल असतो. त्याच्यामुळे ते पण सूक्ष्म अन्नद्रव्य तपासणं गरजेचं आहे. लोहाचं प्रमाण किती आहे, झिंकचं, बोरान आहे, हे सगळ्यांचं खूप महत्वाचं त्याच्यामध्ये रोल असतो. आणि त्याच्यामुळे हे सर्व अन्नद्रव्य ज्यावेळेस आपण तपासतो तर त्यावेळेस आपल्याला त्याचा संतुलित वापर करता येतो. समस्यायुक्त जमीन असतील तर त्यांच्या सुधारण्यासाठी आपल्याला प्रयत्न करता येतो. सेंद्रिय कर्ब कमी असेल तर मग आपण त्याला शेणखत असेल, गांडूळ खत असेल किंवा हिरोळीचे खत असेल तर त्याचा वापर आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगतो. आणि समजून घेतल्यानंतर ह्या गोष्टी केल्या तर निश्चित उत्पन्नात चांगली भर होते, जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि रासायनिक खतात सुद्धा पण बचत होते. ह्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे त्याला आपण म्हणतो ना एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, त्या थ्रू आपण गेलं पाहिजे त्याच्यामध्ये.
1: म्हणजे परीक्षणातून आपल्याला असं दिसतं की जमिनीचं आपलं आरोग्य कसं आहे, सगळे सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा सगळे अन्नद्रव्य किती प्रमाणामध्ये आपल्या मातीमध्ये आहे, नाही का सर? याबद्दल आपण पुढे बोलूच या. एक फोन येतोय. हॅलो, नमस्कार.
2: नमस्कार.
1: हा नमस्कार, बोला.
2: सोनवणे बोलतो, सुंदरपूर तालुकांनी पडलेला नाही.
1: हा बोला सोनवणेजी, बोला.
2: म्हटलं आपल्या जमिनीचं जर माती परीक्षण करायचं तर नमुना कुठला कुठला घ्यायला पाहिजे?
1: वा वा वा, चांगला प्रश्न आहे. नमुना कोणकोणता घ्यायला पाहिजे? आज आपल्या इथे विजय शिंदे सर आलेले आहेत, ते आपल्या प्रश्नाचं उत्तर देतील.
0: नमस्कार. तर जे तुम्ही प्रश्न विचारलेला आहे की मातीचा नमुना कसा घेतला पाहिजे, खरं तर हा नमुना हा शास्त्रशुद्ध पद्धतीने घेतला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जे आपलं क्षेत्र असतं आणि त्यातलं आपण फक्त 1 किलो मातीचा नमुना तपासणीसाठी पाठवतो आणि त्यातले काही ग्राम माती आम्ही परीक्षणासाठी वापरतो. त्याच्यामुळं जो काही तुम्ही नमुना घेणार आहे तो शास्त्रशुद्ध पद्धतीने घेतला पाहिजे. आता बहुतेक शेतकऱ्यांना आम्ही विचारतो की मातीचा नमुना कसा घेतला तर ते म्हणते 4 कोपऱ्याला मातीचा नमुना घेतला, 1 मध्ये घेतला, तर हे अयोग्य आहे. तर कसा घ्यायचा तर हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता आपली जमीन बघितली तर एकसारखी जमीन पाहिजे, म्हणजे काळी किंवा हलकी अशा प्रकार असन तर वेगवेगळे मातीचे नमुने घ्यायचे. घेताना थोडी काही काळजी घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये बांधाच्या कडालीची मातीचा नमुना नाही घ्यायचा, किंवा झाडाखालची असन, शेणखत असन, गुरं बांधत असल तर या ठिकाणी, किंवा मग आपण रासायनिक खत दिल्यानंतर 2 महिन्यांनी हा मातीचा नमुना घ्यायचा आहे. आणि हा घेताना आपलं क्षेत्र एकसारखं आहे, काळी कसदार माती आहे, 1-2 एकर क्षेत्र आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला 7 ते 8 ठिकाणचा मातीचा नमुना घ्यायचा आहे. तर हा घेताना आपण नागमोडी आकाराने झिकझाक पद्धतीने हा मातीचा नमुना घ्यायचा आहे. म्हणजे जे आपलं 2 एकर क्षेत्र असेल किंवा 1 एकर जे क्षेत्र असेल त्याचं पूर्ण प्रतिनिधित्व झालं पाहिजे, तर त्या पद्धतीनं हा मातीचा नमुना आपण घेतला गेला पाहिजे. आता हा मातीचा नमुना कसा घ्यायचा तर आपण जर हंगामी पिकं लागवड करत असेल 20 ते 22 सेंटीमीटरपर्यंत खोलीपर्यंत आपल्याला मातीचा नमुना घेतला गेला पाहिजे. आता हे घेत असताना व्ही आकाराचा खड्डा करायचा आणि हा खड्डा केल्यानंतर पूर्ण माती आपल्याला काढून टाकायची आणि नंतर वरपासून खालपर्यंत हा 2 सेंटीमीटरचा थर असा कापत न्यायचा. तर असा कापल्यानंतर 150-200 ग्राम माती मिळते. आणि हे सर्व ठिकाणी असंच नागमोडी आकाराने आपण हे 7 ते 8 ठिकाणी हे मातीचे नमुने काढायचे. म्हणजे जवळपास तुमचा 3-4 किलो माती तयार होते आणि ती तयार झाल्यानंतर त्यातलं फक्त आपल्याला किती 1 किलो माती परीक्षणासाठी पाठवायचे. मग एका स्वच्छ पेपरवरती त्या माती 4 किलो असेल 3 किलो असेल ती पसरून घ्यायची आणि उभी आडवी रेष मारायची आणि विरुद्ध बाजूची जी आहे तर ते बाजूला करायचं. म्हणजे काय 4 किलो असेल तर आपलं 2 किलो होईल, म्हणजे असं कमी होत 1 किलो होईल. परंतु जर आपण सूक्ष्म अन्नद्रव्य तपासणी करत असाल तर त्यावेळेस एक आपल्याला महत्वाची काळजी काय घ्यायची की कुठल्याही धातूची वस्तू म्हणजे लोहाचं खुरपी असन, कुदळी असन याचा वापर करायचा नाही. याचा जर वापर केला तर काय होईल की लोहाचं प्रमाण आपल्या माती परीक्षणामध्ये त्या अहवालात जास्त येईल. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी काळजी घेऊनच हा मातीचा नमुना घेणं गरजेचं आहे. आणि त्यासोबत आपल्याला आपली माहिती पण देणं गरजेचं आहे. शेतकऱ्याचं नाव, गाव, मोबाईल नंबर, क्षेत्र, गट नंबर, जमिनीचा प्रकार कुठले बागायती आहे की कोरडवाई आहे, तुमची जमिनीची खोली किती आहे, कुठले पिकं घेणार आहे, ह्या सर्व आपल्याला माहिती व्यवस्थित दिल्यानंतर जो मातीचा अहवाल येईल तर त्यानुसार मग आपल्याला त्या खताचं नियोजन त्या ठिकाणी करायचं आहे.
1: पुंजारामजी, अजून काही प्रश्न आहे?

0: आता जर बघितलं तर बागायती क्षेत्र जर म्हटलं बारमाही पिकं असतं आणि नदीकाठचं क्षेत्र असतं ते त्या ठिकाणी क्षारयुक्त जमीन झालेलं आहे मचू त्याला, तर त्या ठिकाणी पण आपण माती पाण्याचं परीक्षण करणं गरजेचं आहे की आपल्या पाण्यामध्ये किती प्रमाणात क्षार आहे आणि त्यानुसार आपल्याला थोडं नियोजन करता येतं की जेणेकरून मग त्यामध्ये काही चांगलं पाणी मिक्स करून तर ते नियोजन केलं तर मग आपल्याला त्या ज्या क्षारयुक्त जमीन होत आहे तर त्यापासून आपल्याला थोडं नियोजन करता येतं. आता हा पाण्याचा नमुना घेताना जर विहिरीतून घेणार असेल तर आपली विहिरीची मोटर एक 15 मिनिटं चालू ठेवायची आणि चालू ठेवल्यानंतर ते पाणी घ्यायचं. किंवा तुम्ही याच्यातून घेताय नदीतून घेताय किंवा इतर तलावातून घेताय तर त्यावेळेस पण थोडं जे प्रवाह असेल त्या प्रवाहातलं पाणी घ्यायचं, जे स्थिर पाणी त्या ठिकाणचं ते घ्यायचं नाही तर प्रवाहातलं पाणी घेऊन आणि ते 24 तासाच्या आत माती पाणी परीक्षण प्रयोगशाळेत पाठवायचं आहे. ओके ओके,
1: अतिशय छान प्रश्न विचारले तुम्ही, महत्वाचे प्रश्न विचारलेत, आमच्याकडून तुम्हाला धन्यवाद. आणि एखाद्या पिकाला एखादं अन्नद्रव्य कमी पडतंय हे कशावरून ओळखावं?
0: आता याच्यामधून माती परीक्षणातून पण आता जर नत्राची कमतरता बघितले जुन्या असतात तर त्या जुन्या पानं ते पिवळे पडतात, झाडाची वाढ खुंटते. स्फुरदचं जर बघितले तर जांभळट उभट असे पानं होता स्फुरदची कमतरता. पोट्याची कमतरता म्हटले तर कडा हा पिवळ्या होता आणि जळता, तर अशा हे कमतरता आपल्याला डोळ्यांनी पण दिसतात. त्याबरोबर जर आपण हे माती परीक्षण केलं तर काय होतं की आपल्याला परफेक्ट कळतं. ते कळल्यानंतर आपण ते काय करतो त्याचं नियोजन करतो. आता काही शेतकरी आहे की द्राक्ष शेतकरी आहे ते माती परीक्षण करतात आणि पानदेठ पण परीक्षण करतात, म्हणजे जे रासायनिक खत तुम्ही माती परीक्षणानुसार दिलेले ते खरंच पिकाला उपलब्ध झाले का? जर नाही झाले तर मग पानदेठ मध्ये आपण तपासणी केल्यानंतर काय करतो की जी विद्राव्य खतं असेल किंवा फवारणीद्वारे खतं म्हणजे ती कमतरता आपण ते दूर करतो आणि त्याच्यामुळे काय होतं जमिनी त्याचे उत्पन्न पण चांगले वाढतं.
1: हो सर, आपण याबद्दल पुढे बोलूच या, एक फोन घेऊया.
2: हॅलो
1: हॅलो, हा नमस्कार, कोण बोलताय?
2: हा नमस्कार मॅडम, मी जगताप बोलतोय. मला आजच्या विषया संबंधित एक प्रश्न आहे मॅडम.
1: काय प्रश्न आहे?
2: जे काही शेतीमध्ये पाणी परीक्षण केलं जातं तर पाणी परीक्षण केल्यानंतर आपल्याला कोणते घटक आपल्याला त्याच्यामधून निरीक्षण मिळतं आणि त्या घटकांनुसार आपण नंतर पुढे शेतीमध्ये त्याचे रिकमेंडेशन काय देऊ शकतो आपण किंवा कसा बदल आपण इतर ठिकाणी करू शकतो? पाणी परीक्षणातून आपल्याला नक्की काय साध्य करता येतं हा माझा मूळ प्रश्न आहे मॅडम.
1: आणि पाणी परीक्षणातून नेमकं काय साध्य करणार? परीक्षण. बरं बरं, आज आपल्या इथे विजय शिंदे सर आहेत, ते आपल्या प्रश्नाचं उत्तर देतील.
0: आता आपण जर बघितलं तर बागायती क्षेत्रामध्ये ते मचूळ म्हणजे क्षाराचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे. ते प्रमाण वाढल्यामुळं पिकाची जर आपण आता जर बघितलं तर बागायतीमध्ये बारमाही शेती होते, एका वर्षी शेतकरी 4-4 पिकं घेतो आणि त्यामुळं ते क्षाराचा निचरा होत नाही आणि निचरा न झाल्यामुळं काय होतं पिकाची वाढ होत नाही. म्हणजे काय होतं त्या जमिनीवर क्षाराचं प्रमाण वाढतं, पिकाला अन्नद्रव्य किंवा पाणी घेण्यासाठी खूप एनर्जी तिथं लागते. तर मग त्यानुसार आपण काय नियोजन करू शकतो की जे काय पाणी आहे क्षारयुक्त पाणी जर असेल तर त्यासोबत आपण काही चांगलं पाणी देऊ ते नियोजन त्या ठिकाणी करू शकतो. पाणी परीक्षणामध्ये पाण्याचा सामू आपण त्याच्यामधून काढतो, म्हणजे 6:30 ते 7:30 दरम्यान पाण्याचा सामू पाहिजे. क्षारता ही 0.25 DC/mL इतकी पाहिजे. नंतर क्लोराईड आसन, सल्फेट आसन, कार्बोनेट आसन, बायकार्बोनेट आसन याचं आपण त्या ठिकाणी तपासणीतून आपल्याला समजतं की आपल्या जमिनीमध्ये जे काही क्षार असतील किंवा पीएच की सामू किंवा विद्युत वाहकता असेल ती ही किती आहे आणि त्यानुसार मग आपल्याला ते नियोजन करायला सोपं जातं त्यातून.
1: अजून काही प्रश्न आहे सर?
2: नाही मॅडम, धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद सर. धन्यवाद आमच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. बरं सर, पाणी परीक्षणाबद्दल आज आता आपल्याला एक प्रश्न विचारला आणि आपण पाणी परीक्षणाबद्दलच बोलत होतो. बरं, पण मला एक सांगा की आता आपल्या आरोग्य पत्रिका जर आपण काढून घेतली दरवर्षी, त्यासाठीच आपण माती परीक्षण जर केलं तर त्याप्रमाणे आपल्याला आपल्या मातीमध्ये कोणकोणते अन्नद्रव्य आहे याची कल्पना येऊ शकते आणि त्याप्रमाणे आपण पिकांचं नियोजन पण करता येऊ शकेल, नाही का? मग त्यांना जेव्हा आपण खत मात्रा देतो तर ती मात्रा योग्य प्रमाणात देता आली पाहिजे, यासाठी काय करायला पाहिजे?
0: आता ही योग्य मात्रा देत असताना जर नत्राची कमतरता असेल, स्फुरदची कमतरता असेल किंवा पालाशी कमतरता असेल तर आपल्या विद्यापीठाच्या काही शिफारसी आहे. तर कांदा घेतलं तर कांद्याला हेक्टरी 100-50 किलो नत्र स्फुरद पालाश प्रति हेक्टरी ही शिफारस आहे. तर मग याच्यामध्ये जर नत्राचं प्रमाण कमी असेल तर आपण 25% ते वाढवतो किंवा स्फुरदचं प्रमाण असेल कमी असेल तर 25% वाढवतो आणि जर

0: लाचा अति प्रमाण असेल, अति जास्त असेल, भरपूर असेल, अत्यंत जास्त असेल, तर आपण काय करतो की 50% जी मात्रा ही कमी करतो. तर त्यानुसार आपल्याला जी काही शिफारस आहे, आता जर जमीन आरोग्य पत्रिका बघितली, जे काही आपण शेतकरी कांदा मका किंवा डाळिंब पीक याचं देत असतो शिफारस, त्याच्यासोबत आपण बरोबर कांद्यासाठी तुम्हाला नत्रस पुरत पालश किंवा युरिया किंवा इतर खतं त्याचं किती प्रमाणात दिलं गेलं पाहिजे, तर त्याच्या अहवालामध्ये येतं. म्हणजे शेतकऱ्याला जास्त काही किंवा मग ज्या ठिकाणी परीक्षण केलेलं आहे त्या ठिकाणचे शास्त्रज्ञ असेल किंवा त्या व्यक्तींशी जो आपण चर्चा केली तर ते आपल्याला अजून चांगल्या प्रकारे समजून सांगतील. तर अशा पद्धतीने खूप त्यामध्ये काही अवघड काय नाहीये, ते अहवालामध्ये बऱ्यापैकी सर्व आपल्याला
1: समजतं, त्याप्रमाणे आपण ती मात्रा
0: द्यायला पाहिजे.
1: अगदी अगदी खरंच. बरं सर, पाणी परीक्षणातून आपल्याला पाण्याची प्रत माहिती होते, ते क्षारयुक्त पाणी आहे किंवा त्याचा इसीच कमी आहे, हे सगळं कशामुळे लक्षात येईल आपल्याला? पाणी परीक्षणातूनच आपल्याला असं कळलं की क्षारपड आहे पाणी, तर मग काय करायला पाहिजे त्यासाठी?
0: तर याच्यासाठी आता बघा, जर आपलं पाणी क्षारयुक्त असेल, आपल्या काही सोर्स असतात, काही नदीचं पाणी असतं, काही विहिरीचं पाणी असतं, काही बोरचं पाणी असतं, तर याच्यामध्ये मग आपण मिक्स केलं पाहिजे पाणी. तुमचं जर क्षारयुक्त पाणी असेल आणि जर तुम्हाला ज्या शेजारी जर नदीच्या पाण्याचा काही सोर्स असेल तर ते पाणी तुम्ही मिक्स करा, म्हणजे त्याची क्षारता थोडी कमी होईल. बरोबर, तर हे आपल्याला त्या ठिकाणी नियोजन करायचं आहे. त्याच्यामध्ये बाकीचं दुसरं काही आपण जास्त करू शकत नाही. आणि त्याच्यामध्ये अजून एक काय करायचं आहे की जमीन आहे तर जमिनीला बाजूला चर काढणं गरजेचं आहे. आता जर बघितलं तर पहिले आपले ओढे नाले होते, चर होते, तर आज जर बघितलं तर कमी प्रमाणात झालेलं आहे. आपण क्षेत्र वाढवलेलं आहे, चर आणि जे ओढे आहेत ते बुजवले गेले, तर त्याच्यामुळे हे काय झालेलं आहे, हे जे क्षारयुक्त पाणी आपण जमिनीला देतोय तर त्याचा निचरा होत नाही.
1: अगदी
0: बरोबर. ज्यावेळेस आपण या जमिनीला परत ते निचरा प्रणाली चालू करू, चर काढू, तर काय होणार, हे पाणी याचा निचरा होणार आहे. तर याच्यामुळे ह्या काही अडचणी झालेल्या आहे. मग त्याच्यामध्ये आपण सेंद्रिय खताचा वापर केला गेला पाहिजे, हिरवळीचे खत आहेत, ताग असेल द्यायचे आहे, याचा वापर केला पाहिजे. म्हणजे जमीन भुसभुशीत केली की जे क्षार आहे याचा बऱ्यापैकी निचरा होईल आणि पिकाला जी काय त्याच्यामुळे काय अडथळा निर्माण होतो पाणी घेण्यासाठी किंवा अन्नद्रव्य घेण्यासाठी, तर दूर होऊन त्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. आणि ज्या ठिकाणी जास्त क्षाराचं प्रमाण आहे तर त्या ठिकाणी आपण मग सरीवरंभ आहे तर त्याच्यावरती पिकाची लागवड केली गेली पाहिजे. तर ह्या काही महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी केल्या गेल्या पाहिजे.
1: पण सर, मातीतील क्षार हे पाण्यामध्ये मिसळले नाही गेले पाहिजे, यासाठी आपल्याला काय करता येईल?
0: नाही, मातीतील क्षार आता तर बघितलं जे काय आहे ते पाण्यामध्ये पाऊस पडला की ते पाण्यात वाहून जाता. बरोबर, तर ते एक होतं. किंवा मग जे क्षार आहे तर त्याचा काही भूसुधारक सुद्धा आपण वापरतो. बरोबर, चोपन जमीन असेल तर त्याच्यामध्ये मग जिप्समचा वगैरे वापर करता आणि त्याचा त्या निचरा होतो.
1: म्हणजे आपल्याला एकूणच माती आणि पाणी या दोन्ही याची प्रत योग्य असेल तर पिकाचं उत्पादन चांगल्या प्रकारे येऊ शकेल, नाही का?
0: हो हो, नक्कीच.
1: म्हणून मग तुम्ही आपल्या शेतकरी बंधूंना काय आवाहन कराल की आता माती परीक्षण ही वेळ योग्य आहे तर करून घ्या, आणि कशा प्रकारचे नमुने? आपण तर शेतकरी बंधूंना तसंही सांगितलं आहे, एका शेतकऱ्यांनी आपल्याला हा प्रश्न विचारलाच होता, पण तरीही एक थोडक्यात काय सांगाल की माती परीक्षण का महत्वाचं आहे?
0: आता जर बघितलं तर आपला रब्बी हंगाम संपत आलेला आहे आणि ही परिस्थिती अतिशय या परिस्थितीत मातीचा नमुना घ्यायला अतिशय योग्य आहे. मग या वेळेस आपण हा मातीचा नमुना घेतला पाहिजे. संतुलित खताचा वापर, जनजागृती मोहीम ही आपल्या भारत देशामध्ये संपूर्ण चालू आहे, त्यामुळे आपल्याला खताची बचत पण करणं गरजेचं आहे, खताचा कार्यक्षम वापर करणं गरजेचं आहे आणि आपली जमिनीची सुपीकता पण टिकवणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हे करणं गरजेचं आहे. आणि आज जर बघितलं आपल्या जमिनी समस्यायुक्त होत आहे, तर त्याच्यामुळं आपल्या जमिनीमध्ये काय समस्या आहे ही ज्यावेळेस आपण माती परीक्षण करणार आहे त्यावेळेस आपल्याला लगेच समजून येणार आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला नियोजन करायचं आहे. आता बरेच शेतकरी काय करतात, माती परीक्षण अहवाल आल्यानंतर तर खाली नत्रस पुरत पालाश एवढंच आपण बघतो की मला हे खत इतकं द्यायचं, म्हणजे युरिया इतकं द्यायचंय, डीएपी इतके द्यायचे किंवा पोटॅश इतके द्यायचे, परंतु त्याच्या अगोदर वरती जर आपण बघितलं तर माझ्या जमिनीमध्ये काय प्रॉब्लेम आहे, माझ्या जमिनीचं क्षारयुक्त आहे, चोपण आहे का, चांगली जमीन आहे, मग त्या सुधारण्यासाठी आम्ही काय आपल्याला काय करावं लागेल, ही उपाययोजना शेतकऱ्यांकडे करणं गरजेचं आहे याच्यामधून. त्यावर सेंद्रिय कर्बाचा आपला विषय झाला, तर ह्या गोष्टी शेतकऱ्यांनी करायचं आहे. आणि जवळपास आता माती परीक्षण, पाणी परीक्षण प्रयोगशाळा जवळपास

0: प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आहे. कृषी विज्ञान केंद्रामध्ये पण आहे, कृषी विभाग असन, काही कृषी महाविद्यालय असन, यांच्या या प्रयोगशाळेत आहे. तर या ठिकाणी मातीचा नमुना, आता आपण जर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शास्त्रशुद्ध पद्धतीनं मातीचा नमुना काढा बरोबर, आणि तो मातीचा नमुना आपण प्रयोगशाळेला पाठवला तर आपल्याला 15-20 दिवसात तो अहवाल येईल. आणि मग खरीपाची आपण जे पिकाची लागवड करणार आहे, पेरणी करणार आहे, तर त्यासाठी त्याचा आपल्याला खूप महत्वाचा ठरणार आहे. आणि ही आज एक काळाची गरज झालेली आहे. सुरुवातीला आपण त्याकडे कानाडोळा करत होतो, परंतु आता त्याकडे कानाडोळा करून चालणार नाही. जे काही आपल्याला नियोजन करायचं आहे तर आपण तिला भूमाता म्हणतो, तर तिचं पण संगोपन करणं एक काळाची गरज, आपली जबाबदारी झालेली आहे. आणि पुढील पिढीला आपल्याला ही सुपीक जमीन देणं गरजेचं आहे. आपल्याला जे आपल्या आजोबा पंजोबांनी किंवा पूर्वजांनी जी शेती दिलेली होती, तीच उलट तिची सुपीकता वाढून आपण आपल्या जी काय आहे पुढच्या पिढीला ती जमीन, सुपीक जमीन दिली पाहिजे. नाही तर भविष्यात जर ही जमीन नापीक झाली, जर आपण असंच चालत राहिलो, तर 2050 पर्यंत आपल्या जमिनी समस्यायुक्त आज आहे, तर ह्या नापीक जमीन होतील. म्हणजे हा एवढा धोक्याचा सिग्नल आहे या ठिकाणी. त्याच्यामुळं जागरूक होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळेच ही मोहीम ह्या आता आपण राबवत आहे की रासायनिक खताचा संतुलित वापर, आणि त्यानुसार म्हणजे त्याचं महत्व आहे, त्यामुळेच या मोहिमेचं सुरुवात केलेली आहे.
1: अगदी अगदी खरंच आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, खरंच आहे की माती परीक्षण आणि पाणी परीक्षण करून घेणं खरंच गरजेचं आहे आणि फारच महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला योग्य मात्रेमध्ये आपल्या पिकांना खतं देता येतील आणि पाणी सुद्धा चांगल्या प्रकारे देता येईल. म्हणजे आपली पाण्याची प्रत चांगली राहील, पिकांची उत्पादन त्यामुळे चांगलं वाढेल. आणि संतुलित खत मात्रा देणं या जमीन आरोग्य पत्रिकेद्वारे जर केलं तर जास्त चांगलं पडेल, म्हणजे चांगलं उत्पादन घेता येऊ शकेल. आज आपल्या स्टुडिओमध्ये प्राध्यापक विजय शिंदे सर आमंत्रित होते. त्यांनी आज आपल्याला माती पाणी परीक्षणाचं महत्व याबद्दल खूप मोलाची अशी माहिती दिली. सर, आज तुम्ही आमच्या शेतकरी बंधूंच्या प्रश्नांचं समाधान केलं, त्यांना छान मोलाचं असे मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं सगळ्या शेतकरी बंधूंच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण हॅलो किसान वाणी हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. विषय होता माती पाणी परीक्षणाचं महत्व. शेतकरी बंधू भगिनींना मार्गदर्शन केलं होतं तज्ज्ञ प्राध्यापक विजय शिंदे यांनी. तांत्रिक सहाय्य आबासाहेब कनगरे यांचं होतं, निर्मिती सहाय्य विनया गांगल. सूत्रसंचालन केलं होतं यामिनी भाकरे यांनी. तर सादरकर्ते होते कृष्णा शिंदे. बरं तर मंडळी, याबरोबरच आम्ही कार्यक्रमात आता आपला निरोप घेत आहोत. पुन्हा आपली भेट आहेच येत्या मंगळवारी संध्याकाळी ठीक 7:30 एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
1: तर मंडळी, आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर आहोत आणि कार्यक्रम संपण्यापूर्वी प्रश्नमंजुषेचं उत्तर द्यायचं आहे. माझ्या लक्षात आहे आपला प्रश्न होता फळमाशीच्या नियंत्रणासाठी काय करावं. तर फळमाशीच्या नियंत्रणासाठी मिथिन युजेनॉल असं युक्त रक्षक सापळे बागेमध्ये 8-10 लावावेत. यामुळे आपल्याला फळमाशीचं नियंत्रण सहज करता येईल. तेव्हा मंडळी, प्रसारणाच्या या टप्प्यावर आता आपण इथंच थांबूया. पुन्हा भेट आहे उद्या संध्याकाळी माझं शिवार या कार्यक्रमात आणि तत्पूर्वी भेट होईल उद्या सकाळी कृषीवाणीत. बराय तर मंडळी, किसानवाणी हा कार्यक्रम प्रसारित केला केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय भारत सरकार आणि मी यामिनी भाकरे आपला निरोप घेते आहे. पुन्हा भेट आहेच पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.